शुभ सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सर्वजनांक 26 आषाढ शके 1948 अर्थात 17 जुलै 2026. श्रोते, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

क्षेत्रात आपण ललिता गोडबोले आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं महालक्ष्मी स्तोत्र आपण ऐकलं. मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेली भूपाळी. रचना आहे जगदीश केवडकर यांची तर संगीत आहे राम कदम यांचं.

श्रोतो, आता आपण वाणी जयराम यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची भुवळी आपण ऐकलीत. संगीत निर्माता राम कदम यांचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत नियोजन आहे चंद्रशेखर गाडगीळ यांचं.

श्रीदादा आपण सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना आपण ऐकलीत. संगीत निर्णय होतं चंद्रशेखर गाडगे यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या संगीत निर्णयात लता मंगेशकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची भक्तिगीत रचना.

शेतातच आपण पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात राम मोरे यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं विमल लुकतुके यांचं. श्रोता मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भरत व्यास यांची हिंदी भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे वसंत देसाई यांचं.

मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात प्रेमधवन यांची देशभक्तीपर गीत रचना. या हिंदी देशभक्तीपर गीत रचनेसाठी स्वर आहे मन्नाळे आणि सहकाऱ्यांचा, तर संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: श्री दादासाहेब मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रेम धवन यांची हिंदी देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन होतं सलील चौधरी यांचं. श्रीतो, या हिंदी देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवन या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात टोमॅटो पिकावरील कीड आणि नियंत्रण याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, टोमॅटोच्या पिकावर फुलकिडे, मावा, पांढरी माशी, कोळी आणि फळ पोकरणारी अळी या किडींचा प्रामुख्याने उपद्रव होतो. तसेच सूत्रकृमीमुळे मुळावर गाठी होऊन झाडाची वाढ खुंटते. यामध्ये फळ पोकरणारी अळी ही कीड टोमॅटो, भेंडी, वाटाणा, हरभरा, तूर, कपाशी इत्यादी पिकावर आढळते. या किडीची अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. पूर्ण वाढलेली अळी गर्द हिरव्या रंगाची असून तिच्या दोन्ही अंगास काळसर करड्या रंगाच्या रेषा असतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी कोवळी पानं खाते आणि नंतर फळ पोकरते. फळे पोकरणाऱ्या अळीमुळे टोमॅटोच्या पिकाचे 40-50% नुकसान होते. यासाठी कीडग्रस्त फळं तोडून नष्ट करावीत, अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. फुले लागत असताना 5 मिलीलिटर सायपर मिथ्रिन अथवा 4 मिली फेनवरलेट 10 लिटर पाण्यात मिसळून 10-15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

0: याशिवाय या किडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचाही वापर करता येतो. तसेच टोमॅटो पिकाशेजारी झेंडूची रोपं लावावीत. कीड झेंडूवर आकर्षित होते आणि झेंडू पिकावर सायफरमेथ्रिन या कीटकनाशकांची फवारणी करावी. तसेच मुख्य पिकावर 4% निंबोळी अर्क किंवा HNPV 10 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून 3 ते 4 वेळा फवारावी. फुलकिडे. या किडीचा प्रादुर्भाव टोमॅटो, भेंडी, कांदा, वाटाणा, लसूण, मिरची आणि वांगी या पिकावर दिसून येतो. ही कीड अतिशय लहान आणि नाजूक असते. पूर्णावस्थेतील फुलकिडे सुमारे 1 मिलीलिटर लांबीचे असतात. फुलकिड्यांचा रंग फिकट पिवळसर किंवा काळसर असतो. फुलकिड्यांची पिलं पंखविरित असतात. या किडीची पिलं आणि प्रौढ कीड पानातील अन्नरस शोषून घेतात. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने पाने पांढरट पडतात आणि नंतर वाकडे होतात. यावर उपाय म्हणून रोपवाटिकेत थायमेटसारख्या दाणेदार कीटकनाशकाचा वापर करावा. रोपांच्या लागवडीनंतर शेतात आंतरप्रवाही दाणेदार कीटकनाशक वापरावे. औषधाची फवारणी रोपवाटिकेतील रोपावरसुद्धा करणे आवश्यक आहे. पांढरी माशी. ही कीड टोमॅटो, वांगी, भेंडी आणि वेलवरी भाजीपाला या पिकावर दिसून येते. ही कीड आकाराने लहान आणि रंगाने पांढरी असते. या किडीची पिलं आणि प्रौढ कीटक पानातील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पानं पिवळी पडतात. प्रौढ कीटक त्यांच्या शरीरातून चिकट पांढरा द्रव बाहेर टाकतात. हा द्रव टोमॅटोच्या पानावर साठतो, त्यामुळे पानावर काळी बुरशी जमा होते. काळ्या बुरशीमुळे पानांची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. तसेच ही कीड विषाणूजन्य रोगांचा प्रसार करते. उपाय म्हणून या किडीच्या नियंत्रणासाठी फॉस्मॉविडॉन 10 ते 12 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. 10 लिटर पाण्यात 10 मिली फॉस्मॉविडॉन मिसळून फवारणी करावी. फुलकिड्यासाठी औषध मारत असताना पांढऱ्या माशीचा आपोआपच बंदोबस्त होऊ शकतो. त्यानंतर सूत्रकृमी. सूत्रकृमीमुळे झाडाच्या मुळावर गाठी येतात. सूत्रकृमी मुळातील पेशीमध्ये शिरून अंडी घालतात आणि त्यामुळे झाडाच्या मुळावर गाठी तयार होतात. गाठीमुळे मुळांची पाणी आणि अन्न शोषून घेण्याची क्रिया बंद होते. मुळावर गाठी असल्यामुळे झाड हळूहळू सुकू लागते आणि वाळून जाते. झाड उपटून पाहिल्यावर त्याच्या मुळावर गाठी असलेल्या दिसतात. सूत्रकृमीमुळे कधीकधी संपूर्ण पीक नष्ट होते. कांदा, लसूण ही भाजीपाला पिकं सोडल्यास सूत्रकृमीचा प्रादुर्भाव सर्व भाजीपाला पिकावर होतो. याशिवाय सूत्रकृमी अनेक प्रकारच्या गवताच्या मुळावरही जिवंत राहतात आणि त्यामुळे या किडीचे नियंत्रण करणे कठीण जाते. यासाठी पिकांची फेरपलट करणं आणि सूत्रकृमी प्रतिबंधक वजातीचा वापर करणं महत्त्वाचं आहे. बरं तर शेतकरीमधून आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.
1: श्रोत्यावाताच आपण कृषीवाणी या सदरामध्ये टोमॅटो पिकावरील कीड याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकली. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षेप करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. श्रोतो, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षेप करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मुतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा ही समस्या मूत्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या क्षार कणांच्या एकत्रीकरणाने निर्माण होते. मूत्रामध्ये समाविष्ट असलेले क्षारकण लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जात असतात, परंतु काही वेळा हे क्षारकण बाहेर टाकले न जाता किडनीच्या भागामध्ये साठले जातात. प्राथमिक अवस्थेत हे क्षारकण शांत असतात, त्यामुळे रोग्याला काहीही वेदना जाणवत नाहीत, परंतु कधीकधी हे कण मूत्रप्रवाहासोबत

0: मूत्रनलिकेत अडकून पडतात, त्यामुळे रुग्णास असह्य वेदना होतात. मूत्रखडा निर्माण होण्यामागे काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अंतर्गत चयापचय क्रियेमध्ये बिघाड निर्माण होणे. हा बिघाड निर्माण झाल्यामुळे मूत्रामध्ये क्षाराचे प्रमाण वाढते आणि मूत्रखडा तयार होतो. दुसरे कारण म्हणजे अत्यधिक मांस, प्रोटीनयुक्त पदार्थ, अम्लपदार्थ, मैदा, पिठी साखर, चहा, कॉफी, तिखट आणि मसालेदार पदार्थांच्या अधिक सेवनाने चयापचय क्रियेवर दाब पडतो. त्यामुळे यकृत काही रासायनिक पदार्थांचे सेवन करण्यास असमर्थ ठरते आणि हे क्षारयुक्त पदार्थ मूत्रावाटे बाहेर पडण्याऐवजी किडनीमध्ये पोहोचतात. किडनीमध्ये हे क्षारकण एकत्रित येऊन मूत्रखड्याचे रूप धारण करतात. अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करणे, पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे, व्यायाम आणि शारीरिक श्रमाचा अभाव, दीर्घकालीन क्रियाहीनता ही सुद्धा मूत्रखडा निर्माण होण्यामागील सहायक कारणे आहेत. मूत्रखडा हा विकार दूर करण्यासाठी किंवा हा आजार होऊ नये यासाठी योगातील काही आसने आणि क्रिया महत्त्वाची ठरतात. आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्काराचा नियमित अभ्यासाने मूत्रखड्याचा विकार टाळता येतो. तसेच त्रिकोणासन, वज्रासन, मार्जरी आसन, व्याघ्रासन, सुप्त वज्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, भुजंगासन, ताडासन, तिर्यक ताडासन, नौकासन, अर्धमत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, कुर्मासन या आसनांच्या अभ्यासासोबतच भस्त्रिका आणि नाडीशोधन प्राणायामाचा अभ्यास मूत्रखड्याचा त्रास दूर करण्यासाठी लाभदायक ठरतो. मूत्रखड्याचा विकार दूर करण्यासाठी पाचन संस्थेचे कार्यही व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली शंख प्रक्षालनाचा अभ्यास करावा. पाचनाचे कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी भावनात्मक आणि मानसिक ताणतणाव दूर करणेही गरजेचे असते. त्यासाठी योगनिद्रा आणि उदरश्वसनाचा अभ्यास करणे लाभदायक ठरते. मूत्रखडा या विकारापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त असलेला योगाभ्यास रुग्णाने आपापल्या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा. त्यासोबतच पायी चालणे, नियमित व्यायाम, थोडेफार शारीरिक श्रम, संतुलित आणि शुद्ध शाकाहारी आहार यांचे सेवन केल्यामुळेही या विकारापासून मुक्त होण्यास मदत मिळते. आठवड्यातून निदान एक दिवस उपवास करावा, त्यामुळे मूत्र उत्सर्जन प्रणाली क्रियाशील होऊन मूत्राशय साफ होते आणि मूत्रखडा हा आजार होण्याची शक्यता टाळता येते.
1: आत्ताच आपण मूतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन। सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।

श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोते हो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोते हो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्या

काळात तिचं लोण जगभर पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे. आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल, तिथल्या निसर्गाने, संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: 그래 그럼 그래. 아미 아카시 문이 차 비르 켄라 우르 몰라다 호트 शुद्ध सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे

0: सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड संपर्क 95 95 24 25 59
1: सिंदफणा पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव सिंदफणा पब्लिक स्कूल सीबीएसई ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग एनआयओएस स्टडी सेंटर नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल गडी रोड माजलगाव जिल्हा बीड ऍडमिशन्स ओपन कॉल 87 88 79 36 91 सिंदफणा पब्लिक स्कूल ऍडमिशन्स ओपन प्रथमे

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरता?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपर फाईन साबुदाणा।
4: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी अपेक्षा। चांगली क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य। मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा। सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: श्रोता, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम सकाळी 10:30 आमच्या महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. आज या कार्यक्रमात कौशल्य विकासातून आर्थिक सक्षमीकरण याविषयी सीमा मानोरकर यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते असतील यवीराज बच्चे. 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. दुपारी 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम अनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी 7:30 माझावर माझाशिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसे होतात आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. तसंच आमच्या नेहमीची वाहतूक नेहमीच्या वेळेत आकाशवाणी दिल्ली केंद्र, आकाशवाणी मुंबई केंद्र आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रांना आम्ही सहक्षित करू. FM सेवेचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजलेत. श्रोता, ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी विशेष मोहीम. पावसाळा सुरू होताच सर्पदंशाचा धोका वाढला, प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. जिल्ह्यामध्ये लसीचा साठा. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील 79% पेरण्या पूर्ण, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत. आणि आता घडामोडी विस्तारानं. श्रोतो, बीड येथील जनशिक्षण संस्थान आणि नवोद्योजक प्रशिक्षणतींचा गौरव. जनशिक्षण संस्थान बीड आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक युवा कौशल्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीनदयाळ शोध संस्थांचे प्रकल्प प्रमुख डॉ उपेंद्र कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. उद्योग यशस्वी करण्यासाठी मार्केटिंग, संवाद कौशल्य, विक्री व्यवस्थापन आणि प्रभावी नियोजनाचं महत्व डॉ उपेंद्र कुलकर्णी यांनी या प्रसंगी सांगितलं. या कार्यक्रमास बीड जिल्ह्यासह केज, धारूर, माजलगाव आणि गेवराई येथील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सीमा मानुरकर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सुदान पालकर यांनी केलं. श्रोतो, राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन तसंच वातावरण बदल मंत्री माननीय पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा प्रशासनाचे विभागनिहाय आढावा बैठक घेतली. यामध्ये रेल्वे, रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, कृषी, पशुसंवर्धन, पर्यावरण, क्रीडा, नगर परिषद आणि इतर विभागांचा आढावा यावेळी घेतला. विशेषतः परळी येथे असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने 301 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत होणाऱ्या विकास कामाबाबत मंत्री माननीय पंकजा मुंडे यांनी प्रशासनास सूचना केल्या. यावेळी माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. श्रोतो, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी आष्टी इथं मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी आष्टी तालुका दूध उत्पादक आणि पुरवठा सहकारी संघानं पुढाकार घेतला होता. पंजाबमधील दुग्ध व्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ संदीप सिंग यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. यामध्ये गायीचं शास्त्रोक्त व्यवस्थापन, संतुलित खाद्य, योग्य प्रजनन आणि गोठा व्यवस्थापन याबाबतची माहिती दिली. त्याबरोबरच पशुखाद्याचा दर्जा, प्रथिन, मिनरल मिक्सचर आणि आरोग्यविषयी योग्य काळजी घेण्याबाबत देखील मार्गदर्शन केलं. या प्रशिक्षण कार्यशाळेला परिसरातील दुग्ध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. श्रोतो, बीड जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये झालेल्या थोड्याफार पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. सध्या बीड जिल्ह्यातील 79% पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. तर दुसरीकडे आता गेल्या 10 ते 12 दिवसापासून पावसानं खंड दिला असून यामुळं पिकं धोक्यात आली आहेत. पावसानं ओढ दिल्याने उत्पादनामध्ये घट तर होणारच आहे, परंतु आगामी काही दिवस पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट देखील निर्माण होऊ शकतं अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. श्रोतो, पावसाळा सुरू होताच सर्पदंशाचा धोका देखील वाढतो. यामुळेच या काळामध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने खबरदारीची उपाययोजना करावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसंच एखाद्या ठिकाणी सर्पदंशाची घटना घडली सर्व शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये अँटीस्नेक व्हेनम उपलब्ध करण्यात आली आहे. सर्पविषय तपासणीसाठी आवश्यक असलेल्या रॅपिड टेस्टसह सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उल्हास गंडाळ यांनी दिली आहे. श्रोतो, बीड जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य मुलं शोधण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यातील 6 ते 18 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं जाणार आहे. याकरिता 15 जुलै ते 30 जुलैपर्यंत विशेष शोध मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये घरोघरी भेटी देण्याबरोबरच बसस्थानक, रेल्वेस्थानक, वीटभट्टी, दगडखानी, बाजारपेठा, कारखाने आणि स्थलांतरित कुटुंब अशा ठिकाणी जाऊन या शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जाणार आहे. त्याची माहिती बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी माननीय जयश्री चव्हाण यांनी दिली. श्रोतो, याबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतो. मी गोपाळ ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य उदय नागरगोजे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

श्रोतो नमस्कार, आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रम संपन्न. बीड येथील नवउद्योजक आणि प्रशिक्षणार्थींचा गौरव. आणि वातावरण बदल मंत्री माननीय पंकजा मुंडे यांनी घेतला बीड जिल्ह्यातील विकास कामाचा आढावा. बीड जिल्ह्यामध्ये

श्रोत्यांनो नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. हायड्रोजनवर धावणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीला आजपासून हरियाणात सुरुवात. रेल्वे तिकीट आरक्षण अधिक सुलभ करण्यासाठी IRCTCचं नवीन पोर्टल. अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य अशी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन. मोसमी पावसाच्या ओढीमुळे राज्यात आतापर्यंत फक्त 56% क्षेत्रावर पेरणी. आणि नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. हायड्रोजनवर धावणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीला आजपासून देशात सुरुवात होत आहे. हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वे जिंद आणि सोनी

0: स्थानकादरम्यान धावेल. संपूर्णपणे स्वदेशी निर्मित असलेल्या या रेल्वेगाडीच्या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालवली जाते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला यामुळे मदत होणार आहे. रेल्वे तिकीट आरक्षण अधिक सोपं व्हावं यासाठी IRCTC नवीन बीटा वेबसाईट सुरू केली आहे. या संकेतस्थळावर आवश्यक कॅप्चा, पॉपअप्स, फ्लॅशिंग ग्राफिक्स किंवा इतर अडथळा असणारे घटक नसतील. सर्व श्रेणीतल्या जागांची उपलब्धता यावर दिसेल. या संकेतस्थळावर प्रवाशांची माहिती जतन केली जाईल, त्यामुळे पुढच्या वेळी आरक्षण करताना प्रक्रिया अधिक सुलभ होईल. सध्याच्या संकेतस्थळाच्या होमपेजवर देखील बीटा व्हर्जनची लिंक उपलब्ध आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEच्या अभ्यासक्रमात इयत्ता 5वी किंवा 6वीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. तामिळनाडूमधल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं CBSEच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी चिंता व्यक्त केली. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नैसर्गिकरित्या अंमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी विक्री तसंच कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा, व्यवसायाच्या निर्मूलनाचे निर्देश त्यांनी दिले. शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी इयत्ता 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये अंमली पदार्थ दुष्परिणामविषयक घटकांचा समावेश करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं. दरम्यान महाराष्ट्राची सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य अशी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. गव्हर्नन्स प्रोसेस री इंजिनिअरिंग GPR उपक्रमांतर्गत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. GPR अंतर्गत प्रत्येक सेवेसाठी 6 टप्प्यांची प्रक्रिया निश्चित करण्यात आली असून सर्व विभागांनी 15 ऑगस्टपर्यंत किमान 5व्या टप्प्यापर्यंतच्या सेवा अंतिम चाचणीसाठी तयार ठेवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे, मात्र पाऊस नाही, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हंगामात राज्यातल्या सरासरी 1,57,00,000 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजे केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसाचं क्षेत्र विचारात घेतलं तर हे क्षेत्र 60% जातं. खरीपात भाताची 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: महिला या कृषी क्षेत्राचा कणा असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय शेती आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाच्या 45व्या स्थापना दिनानिमित्त काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिला शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयं सहायता बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांचा गौरव करण्यात आला. शेतकरी कल्याणासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांची कृषीमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. ओडिशात जगन्नाथपुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला कालपासून सुरुवात झाली. या यात्रेत चेंगराचेंगरी होऊन काल एका भाविकाचा मृत्यू झाला तर काही भाविक जखमी झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत इस्कॉन संस्थेच्या वतीनं रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. आषाढी वारीत पंढरपूरकडे निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज

अनाळे मुक्कामाकडे प्रस्थान करेल, तर संत गजानन महाराजांची पालखी श्री क्षेत्र तुळजापूरहून सोलापूर मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज काटेवाडी इथल्या मुक्कामावरून, तर संत ज्ञानेश्वरांची पालखी आज तरडगाव इथं मुक्कामावरून पुढे वाटचाल करेल. धाराशिव शहरात काल सकाळी भूगर्भातून मोठा आवाज झाला, यामुळे खिडक्यांची तावदानं हादरली तसंच जमीनही कंप पावल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळे नागरिक भयभीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये काल दुपारच्या सुमारास भूगर्भातून गूढ स्वरूपाचा मोठा आवाज ऐकू आला. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून अनेक जण घराबाहेर आले. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, तसंच सामाजिक

0: कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, तसंच सामाजिक माध्यमावर चुकीची माहिती प्रसारित करणं टाळावं असं आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचं उद्घाटन काल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. जनजागृती, तपासणी, दंडात्मक कारवाई आणि प्लास्टिकमुक्त शहर उपक्रम अशा टप्प्यात या मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे. कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देऊन नागरिक, व्यापारी, शाळा, महाविद्यालयं आणि स्वयंसेवी संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी शहरातल्या जुना बसस्थानक परिसरातल्या गोळीबार आणि मृत्यू प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 15 जुलै रोजी घडलेल्या घटनेत दोन गटातील जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर चौघेजण जखमी झाले होते. लातूर जिल्ह्यात किल्लारी पोलिसांनी गांजा शेती प्रकरणातल्या फरार आरोपीस सापळा रचून अटक केली. या कारवाईत सुमारे 80 किलो वजनाचा अंदाजे 8 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी फरार होता. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली इथं श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना जलसंवर्धन आणि पाणी गुणवत्तेचं महत्व समजावून सांगण्यात आलं. सहाय्यक भूवैज्ञानिक दीपक वाबळे यांनी भूजलाचे स्रोत, भूजल पुनर्भरण आणि हिंगोली जिल्ह्याची भूजल परिस्थिती या विषयावर माहितीपूर्ण सादरीकरण करून विद्यार्थ्यांना भूजल व्यवस्थापनाची माहिती दिली. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताचा संघ 44 षटकात 233 धावांवर सर्वबाद झाला. श्रेयस अय्यरनं 66 तर विराट कोहलीनं 65 धावा केल्या. इंग्लंडच्या संघानं 45 षटकात 6 गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असून शेवटचा सामना येत्या रविवारी होणार आहे. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणातला जलसाठा 31.42% एवढा झाला आहे. येलदरी सुमारे 62, माजलगाव 16.79, मांजरा 16.63 तर विष्णुपुरी प्रकल्पात सुमारे 35% इतका पाणीसाठा आहे. हवामान. मराठवाड्यात नांदेडसह धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला तसंच वाशिम आणि यवतमाळसह विदर्भात बहुतांश भागाला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर परिसरात काल सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मागील काही दिवसांच्या खंडानंतर धाराशिव परिसरातही काल पाऊस झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. हायड्रोजनवर धावणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीला आजपासून हरियाणात सुरुवात. रेल्वे तिकीट आरक्षण अधिक सुलभ करण्यासाठी IRCTCचं नवीन पोर्टल. आणि मोसमी पावसाच्या ओढीमुळे राज्यात आतापर्यंत फक्त 56% क्षेत्रावर पेरणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
3: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक, मेहनती, अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी. अपेक्षा, चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरता?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या, नाहीतर

0: कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि BSc ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
5: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोते सहक्षेप करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे तर सेवा, समन्वय आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा अनोखा संगम. उपचारा इतकीच महत्वाची असते प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, स्वच्छता, जनजागृती आणि प्रत्येक वारकऱ्यापर्यंत वेळेवर आरोग्य सुविधा पोहोचविण्याची व्यवस्था. आजच्या भागात वारकऱ्यांसाठीच्या आरोग्यविषयक सूचना, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव, शासनाचा लोककल्याणाचा दृष्टिकोन आणि प्रत्येक वारकरी ही माऊली आहे या भावनेतून उभी राहिलेली आरोग्यसेवा याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आजही आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्यसेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: यंदा प्रथमच म्हणजे खरं तर या वर्षीच्या वारीमध्ये आरोग्य विभागामार्फत पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी घडत आहेत, त्यातलीच ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं मला

0: वैयक्तिकरित्या सुद्धा वाटतं. एअर ॲम्ब्युलन्स सुविधा आपण यावेळी ठेवण्यात येणार आहे आपल्या वतीने. आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा किती महत्त्वाची ठरेल?
1: वारीला निघालेल्या वारकऱ्यांचा जो कॉन्फिडन्स आहे या व्यवस्थेवरचा, हा अधिक दृढ व्हावा ही मूळ संकल्पना आमचे सन्माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची.
0: बरं.
1: त्यांनी म्हटले साहेब या संकल्पनेला पुढ्यासाठी काय करावं लागेल, चर्चा ज्या होता मग त्यांनी हे सांगितलं की आपण यावेळेस एअर ॲम्ब्युलन्स ठेवू. म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वारकऱ्यांना लिफ्ट करण्यासाठी तिचा वापर होईल.
0: बरोबर.
1: आता फक्त वारकरी तर जीवाची तमाना बाळगतात सहभागी झालेला आहे, पण त्याच्यामागे त्याचा परिवार आहे. तर मला असं वाटतं की एअर ॲम्ब्युलन्स विल एअर लिफ्ट कॉन्फिडन्स ऑफ द पीपल्स अराउंड द वारकरी. म्हणजे वारकऱ्याच्या पाठीशी जी काही मंडळी आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सचा फायदा होईल.
0: अच्छा.
1: आणि माझी बालपणाची एक छोटीशी आठवण सांगतो तुम्हाला की वारकऱ्यावर श्रद्धा किती असते. तर पूर्वी समाज तसा तुलनेनं प्रगतही नव्हता, श्रीमंतही नव्हता आणि वाहतुकीची साधनं नव्हती. त्या काळामध्ये गावामध्ये लोकवर्गणी करून दर एका दिशेला लोक वारकऱ्याला पाठवायचे.
0: बरोबर आहे.
1: वारकरी परत आला तर त्याचं दर्शन घ्यायचे. त्यांना वाटायचं की मला विठुरायच भेटला आहे. आणि तो बिचारा यथाशक्ती त्याचं मावंजा पण जीव घालायचा. म्हणजे त्या एका वारकऱ्यामागं फक्त त्याचं कुटुंब नाहीये, त्याचं पूर्ण गाव आहे.
0: पूर्ण गाव आहे.
1: आणि मग या गावाला आश्वस्त करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय.
0: निश्चितच एअर ॲम्ब्युलन्स आपत्कालीन आरोग्य सेवा तर पुरवणार आहेच, पण त्यासोबत वारकऱ्याच्या पाठीमागे त्याची वाट पाहणारे, तो ज्यांचा विठ्ठल आहे ते त्याचे कुटुंबीय यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे. पंढरपूरच्या दर्शनासाठी विठुरायाच्या मंदिरात, मंदिराच्या आसपासच्या परिसरात, चंद्रभागेच्या वाळवंटात दरवर्षी आपण पाहतो लाखो भाविक त्या आठवड्याभरामध्ये असतात. मग ह्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जे काही उपक्रम आहेत किंवा जी जबाबदारी आहे ती अधिक पटीने वाढते. उष्माघात असेल, निर्जलीकरण असेल, डिहायड्रेशन म्हणतो आपण, किंवा अचानक बिघडणारी प्रकृती, अशा वेळी आपत्कालीन सुविधा देणं फार गरजेचं आहे. याबाबत आरोग्य विभागाची सज्जता कशी आहे?
1: आम्ही 10 लाख तरी किमान नागरिक एकाच वेळेला ह्या 50 किलोमीटर एरियात असतील असं गृहीत धरलं.
0: बरोबर.
1: आणि मग शहराचे जेवढे काही एंट्री पॉईंट्स आहेत, प्रवेश ठिकाणं म्हणू आपण त्या, अशा 11 ठिकाणी आम्ही तात्पुरत्या आयसीयूच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
0: ठीक आहे.
1: प्रत्येक या केंद्रावर पूर्ण प्रशिक्षित डॉक्टरांचा वर्ग आम्ही राज्यभरातून पूल केलेला आहे. ह्या राहणाऱ्या येणाऱ्या डॉक्टरांसाठी, परिचारकांसाठी आम्ही राहण्याची व्यवस्था पण केलेली आहे. ते एक इंडिपेंडंट मॅनेजमेंट आहे.
0: बरोबर
1: आहे. त्यावेळेस त्यांना आम्ही पहिल्यांदाच भोजन भत्ता पण देतो, म्हणजे जेणेकरून सेवा देणारा माझा कर्मचारी, माझा अधिकारी, माझा आरोग्य सेवक, आरोग्य रक्षक हा पूर्ण समाधानानं, पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा मी पण दिल्या पाहिजे. त्यामुळं या संपूर्ण कालावधीमध्ये विशेषतः आषाढीच्या पाठीमागं 2 दिवस आणि पुढचे 2 दिवस.
0: बरोबर आहे.
1: आम्हाला नागरिकांची जास्त काळजी घेण्यासाठी आम्ही हे केंद्र निश्चितपणे चालू ठेवलेले आहेत. यावर्षी आम्ही काय केलेलं आहे की पहिल्यांदाच जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांचं सिव्हिल कार्यालय मी पंढरपूरला शिफ्ट केलं आहे.
0: बरं.
1: म्हणजे सिव्हिल सर्जन इज माय, त्याचं कार्यालयच तो आता या ठिकाणून चालवत आहे. त्याचे पूर्ण कामं तो इथून पार पाडत आहे. म्हणजे एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आल्यामुळं सेवेमध्ये सुसूत्रपणा येतो, कोऑर्डिनेशन सोपं जातं आणि महसूल प्रशासन असेल, ग्रामीण प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, याच्यात समन्वय अतिशय सुलभरित्यानं होऊ शकतो.
0: बरं.
1: त्यामुळे माझे सिव्हिल सर्जन 1 तारखेपासून पंढरपूर मुक्कामी आहेत.
0: अच्छा. म्हणजे थोडक्यात सगळ्या वारकऱ्यांसाठी निश्चिंत होण्याचा हा एक मुद्दा आहे. वारकऱ्यांची तर काळजी घेतली जाणारच आहे, पण वारकऱ्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा काळजी आरोग्य विभागाच्या मार्फत घेण्यात आली आहे. सर, शेवटी तुम्हाला हे विचारण्याचा मोह आवरत नाही आहे, ही खरं तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यापक संकल्पना आहे, भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची. या साऱ्याचा गाभा एका वाक्यात मांडायचा झाला तर कशा पद्धतीने मांडाल तुम्ही?
1: प्रशासकीय सेवेमध्ये सेवाभाव रुजण्यासाठी विठोबाची भक्ती घेऊन जाणारा वारकरी हा आमचा आदर्श व्हावा, त्याचा सेवाभाव हा आमच्या जीवनाचा भाग व्हावा. कारण भक्ती आणि सेवा ह्या समांतर संकल्पना आहेत. आणि तो रुजावा म्हणूनच आम्ही म्हणले की आम्ही भक्ती विठोबाची करू,
0: सेवा आरोग्याची करू. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करत आहेत.

0: यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
1: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
0: बरोबर.
1: ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या एन्क्वायरीत दडलेलं आहे.
0: बरं.
1: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, याला आम्ही आता भारत विस्तार करू.
0: बरं.
1: म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, आय सी यू असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक. त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन. आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं ग्रहीत धरलं आहे की 10 पैकी 1 तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
0: हे बरोबर आहे.
1: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडे आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
0: त्यांना याबद्दल सांगायचं,
1: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी. आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
0: बरं.
1: आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
0: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्यसंपन्न वारी ॲपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्यामार्फत 40,000 डाउनलोड झालेत हे यशसुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल. या साऱ्या चर्चेच्या शेवटी आपण हे निश्चितच म्हणू शकतो, वारकरी कशाचाही विचार न करता फक्त विठ्ठलाच्या भक्तीनी, त्याच्या ओढीनी, त्याच्या प्रेमाने तिथे पायी चाललेले आहेत आणि त्या साऱ्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाची, आपल्यासारख्या माननीय व्यक्तींची आणि संपूर्ण अधिकारी वर्ग, डॉक्टर, परिचारिका, आशासेविका जी नावं आपण घेतली या सगळ्यांची एक वेगळी आरोग्यवारीसुद्धा सुरू आहे. ह्या दोन्ही वाऱ्या व्यवस्थित सुखरूप पार पडतीलच. पंढरपूरला जाणारे सर्व भाविक, सर्व वारकरी ही जी आषाढी एकादशी तिथे साजरी करणार आहेत एकत्र विठ्ठलाच्या साथीने, ही केवळ एक श्रद्धा नाही आहे. प्रत्येक वारकरी सुखरूप, निरोगी आणि सुरक्षितपणे विठ्ठलाच्या चरणीसुद्धा पोचावा आणि तिथून आपल्या घरीसुद्धा सुरक्षित पोचावा यासाठी कटिबद्ध आहे सार्वजनिक आरोग्य विभाग. सर, आपण एकमेकांशी चर्चा केलीच, आपल्या वारकऱ्यांशी आपल्याला जाता जाता काही बोलायचं असेल, वारकरी बंधू भगिनी काही ज्येष्ठ आहेत, काही समवयीन असतील, काही लहान असतील, या साऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता?
1: मी वारकऱ्यांना एवढंच सांगेल की तुमच्या रूपानं एक विठ्ठल त्या गावकऱ्यांना, त्या नागरिकांना भेटणार आहे. हा विठ्ठल आला तसा सुखरूप, आला त्यापेक्षा जास्त श्रद्धावान, आला त्यापेक्षा जास्त सक्षम जर त्या नागरिकापुढे गेला तर ते नागरिकांसाठी पण प्रेरणादायी असेल. आणि आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी मांडू इच्छेल की जेव्हा वारी संपते तर आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा या वारीचा प्रभाव टिकतो आणि बऱ्याचदा आरोग्याच्या समस्या तयार होतात. तर त्याही नागरिकांना काळजी घेण्यासाठी आमचा विभाग सक्षमपणे काम करतोय.
0: बरं.
1: वारकऱ्यांनी मग सुखरूपपणे त्यांच्या आप्तजनात जाण्यासाठी, ती श्रद्धा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, श्रद्धेतून निर्माण झालेली ऊर्जा गावाला देण्यासाठी सुदृढपणे परत जावं, ह्या प्रवासामध्ये पूर्ण प्रशासन आणि आरोग्य विभाग त्यांच्यासोबत आहे.
2: श्रोते हो, या अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपण सरांचे आभार मानले पाहिजेत.
1: धन्यवाद.
2: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची ही संकल्पना केवळ एक घोषवाक्य नाहीये, तर प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासनाचं एक प्रतीक आहे. वारकऱ्याची वाट पाहणारे, त्याचे कुटुंबीय, येणाऱ्या वारकऱ्यामध्ये सुद्धा माऊली पाहत असतात.

श्रद्धेच्या या प्रवासात सेवा, समर्पण आणि सज्जता यांची सुंदर सांगड सार्वजनिक आरोग्य विभागाने घातली आहे. श्रोते हो, आषाढी वारीत सहभागी होताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्या. आपल्या सहवारकऱ्यांचीही काळजी घ्या. अर्थातच आपल्याला ठाऊक आहे, सहवारकरी म्हणजेच माऊली. श्रोते हो, तेव्हा आजचा दिलखुलास हा कार्यक्रम इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सपन ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: श्रोतेहो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम.
4: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शतक सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी काही जाहिरात संदेश.
5: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी. अपेक्षा, चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
4: श्रोतेहो भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अरुंधते यांच्या सुरातील गीतरचना, रचना आणि संगीता यशवंत देव यांचं.

श्रोते, आता आपण पद्मजा फिराणे जोगळेकर यांच्या स्वरात कवी ग्रेस यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं यशवंत देव यांचं. श्रोते, भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. ऐकूयात कार्यक्रमात काही जाहिरात संदेश.

0: बीटेक फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या चौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94200552 आणि 99704820.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: श्रोत्या भावधारा, या सुगम गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरातील ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे सुधीर फडके यांचंच.

श्रोतादादा आपण सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगूळकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन होतं सुधीर फडके यांचंच. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजतायत. सहक्षित करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आणि त्यानंतर ठीक 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच 8:40 आषाढी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत पायीवारी पंढरीची आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 9:00 आम्ही सहक्षित करूत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. तर शुद्ध सुरू असा ऐकूया ठीक 8:00 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएस कडून जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा चंडीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीत हरियाणामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. जिंद आणि सोनपत दरम्यान ही रेल्वे धावणार असून या गाडीला 10 डबे आहेत. याआधी जर्मनी आणि जपानमध्ये 2 ते 3 डब्यांच्या हायड्रोजन रेल्वे धावत आहेत. त्यामुळे भारतातील ही रेल्वे जगातली सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे ठरणार आहे. हायड्रोजनचं रुपांतर विजेमध्ये करून ही गाडी धावणार असून इंजिनातून पाण्याची वाफ बाहेर पडते. त्यामुळे 0 कार्बन उत्सर्जन होत असल्यानं प्रदूषण कमी होणार आहे. ही स्वदेशी बनावटीची रेल्वे असून रेल्वे अभियांत्रिकीतील प्रगत पाऊल आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पणही होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान चंडीगड पंजाब इथंही विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. हरियाणा चंडीगड आणि पंजाब या तीनही राज्यांना भेट देत विविध क्षेत्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या पुनर्विकसित

स्थानकांमुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या अद्ययावत स्थानकांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, प्रतीक्षा कक्ष आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी उत्तम सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज होणार आहे. रालोआचं धोरण, आघाडीतील पक्षांचा समन्वय आणि अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीची रणनीती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान सीमा सुरक्षा, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास यांच्याशी निगडीत कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शहा उद्या सिलीगुरीच्या जुमाघाट सीमा चौकीला भेट देणार असून 18व्या बटालियनच्या सीमा सुरक्षा दलांच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच बीएसएफशी संबंधित विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. सीमा सुरक्षेशी निगडीत विविध मुद्द्यांवर आयोजित बैठकीचं अध्यक्षस्थानही ते भूषवणार आहेत. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या एका गटाशी संबंधित 5 जणांना गुजरातच्या पाटण जिल्ह्यातून अटक केली. या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या 8 संशयित आरोपींच्या चौकशीतून या 5 जणांची नावं समोर आली होती. या 5 जणांना मेहसाणा जिल्ह्यातल्या कडी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या कोठडीत रवाना करण्यात आलं. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं जाहीर केला आहे. 11 लाख मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवा व्यवहार विभाग आज उत्तर प्रदेशमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संमेलनाचं आयोजन करणार आहे. त्यानंतर उद्या आणि परवा 2 दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या उद्घाटनाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत. तरुणांचा सहभाग वाढवणं, संस्थात्मक समन्वय सुधारणं आणि तरुणांच्या नेतृत्वाअंतर्गत राष्ट्रनिर्मितीसाठी भविष्यवेधी परिसंस्था निर्माण करणं हा या दोन्ही कार्यक्रमांचा उद्देश असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी व्हिसावर नवीन निर्बंध लागू केले आहेत. जे परदेशी नागरिक अतिडाव्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करतात, त्यांना चिथावणी देतात किंवा त्यांना प्रोत्साहन मदत करतात, ते अमेरिकेच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे शत्रू आहेत. अमेरिकेत त्यांचं स्वागत नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणं, आर्थिक राजकीय स्थैर्याला बाधा आणणं तसंच हिंसक कारवायांचं नियोजन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करणाऱ्या अतिडाव्या विचारसरणीशी संबंधित व्यक्ती किंवा गटांचे व्हिसा मार्ग बंद करणे हा या नव्या धोरणाचा उद्देश आहे. अमेरिकेनं काल इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. अमेरिकेनं इराणच्या उत्तर भागाला लक्ष्य करत नौदल नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या जहाजावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल इराणनं या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागत हल्ले केले. या हल्ल्यांमधून युद्धविराम संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये 35 हून अधिक लोक ठार झाले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. केरळमध्ये आजपासून रामायण मास सुरू होत आहे. केरळमधील मल्याळम कालगणनेतील कर्कडम हा महिना रामायण मास म्हणून साजरा केला जातो. या काळात भाविक आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांततेसाठी रामायण या महाकाव्याचं वाचन आणि श्रवण करतात. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक घरांमधून आणि मंदिरांमधून रामायणाचं पठण केलं जातं तर मंदिरांमधून रामायणावर आधारित कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. ओदिशामधील पुरी इथल्या सध्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा अत्यंत धार्मिक वातावरणात सुरू झाली आहे. पाहंडी विजय आणि छेरा पहरा या पवित्र विधीनंतर काल दुपारी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या भव्य रथयात्रेला सुरुवात झाली. शंखध्वनी, वैदिक मंत्रोच्चार आणि जगन्नाथाच्या जयघोषात लाखो भाविकांसह बडा दांडा म्हणजेच मुख्य मार्गावरून ही रथयात्रा या गुंडीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. रथयात्रेदरम्यान मुसळधार पावसानं हजेरी लावली तरीही भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
मात्र गुंडीच्या मंदिरालगत झालेल्या चेंगरा चेंगरीच्या घटनेमध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला तर

अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ओदिशा सरकारनं या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून उर्वरित उत्सवाच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये फुटबॉलच्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता कॅरोलिन लेविट यांनी वार्ताहर परिषदेत घोषित केलं आहे. तत्पूर्वी ट्रम्प टॉवर इथं आयोजित फिफाच्या स्वागत समारंभातही ट्रम्प सहभागी होतील. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एकदिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काल यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत आणि इंग्लंड सध्या 1-1 बरोबरीत आहेत. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावा करत सर्वबाद झाला. यजमान इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. जो रूटनं नाबाद 99 धावा केल्या त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. अंतिम सामना रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात ATSकडून जैश ए मोहम्मद संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सकाळचे 8:40 होत आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत पायी वारी पंढरीची, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकूया लोणंद ते तरडगाव दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि सविता कारंजकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते कार्यक्रम अधिकारी प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रोतेहो रामकृष्ण हरी, प्रथे परंपरेप्रमाणे 8 जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि या प्रवासातील 7 मुक्काम आटोपून 15 जुलैला निरास्नानाचा अनुपम्य असा सोहळा आटोपून पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करती झाली आणि त्याच दिवशी पालखीसह वैष्णवांचा हा मेळा संध्याकाळी लोणंद मुक्कामी विसावला.
1: अवघी लोणंद नगरी या पालखीच्या आगमनानं सजली होती, आनंदली होती. सर्वदूर भारावलेलं भक्तिमय असं वातावरण भरून राहिलं होतं.
2: श्रोते हो, आम्ही लोणंद मध्ये आहोत वारीच्या सोबत आणि लोणंदचे व्हिडिओ अनिल वाघमारे सर आमच्या सोबत आहेत. तर एकूणच इथल्या नियोजनाविषयी आपण थोडासा आढावा आणि वारीविषयी थोडासा त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. वाघमारे सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: निरास्नानाचा जो काही सोहळा झाला त्या सोहळ्याचं वर्णन थोडं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. एकूण स्वागत आणि हे सगळं.
3: नमस्कार, मी अनिल वाघमारे, पंचायत समिती खंडाळा गटविकास अधिकारी. आपल्याला दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी पालखी सोहळ्याचा दिनक्रम येतो आणि आपल्याकडं 15-7 काल वाल्हे ते लोणंद असे वारीचं प्रस्थान झालेलं आहे. आपल्याला वाल्ह्यामधून नेराळकडे येते आणि नेराळमधून पहिल्यांदा आपल्याला जो सातारा जिल्ह्याचं पारेगाव गाव आहे तिथं दत्तघाट आहे. तिथं दत्तघाटामध्ये माऊलींच्या पादुकाच स्नान केलं जातं. दत्तघाटावरती साधारण 1 वाजता पादुकांचं आगमन झालं आणि नेहमीप्रमाणे दत्तघाटामध्ये जे दत्त मंदिर आहे घाटावरती तिथल्या आपल्या नीरा नदीमध्ये पादुकांचं विश्वस्तांच्या हस्ते अत्यंत देखण्या स्वरूपात स्नान झालं आणि मग स्नान होऊन पुन्हा परत आपला सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. नंतर पाडेगाव इथे आपल्या सातारा जिल्ह्याच्या प्रशासना वतीनं सन्माननीय मंत्री महोदय, जिल्हा अधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा आणि सर्व विषय समितीचे सभापती, जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सर्व शासकीय अधिकारी, सर्व जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय यांच्या उपस्थितीमध्ये पालखीने आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा आपण या वर्षी पालखी आल्यानंतर आपण दोन्ही बाजूनं गुलाब पुष्पवृष्टी केली आणि त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्याचा पोलीस बँड आहे तो पोलीस बँडच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींना आपण वंदन सुद्धा केलं, त्या पद्धतीनं स्वागत केलं. तिथून पुढे लोणंद इथं प्रस्थान झालं आणि लोणंद येथे कालचा मुक्काम आणि आजचा मुक्काम असा हा माऊलींचा प्रवास झाला. 15 तारखेला 1 वाजता आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर सायंकाळी साधारण 4 दरम्यान पालखी तळावरती माऊली विसावली आणि आज आता 1 वाजता आता माऊलींचं प्रस्थान तरडगाव येथे मुक्कामासाठी प्रस्थान होईल. पाडेगाव येथे मध्ये आपण वारकऱ्यांच्या सोयी सुविधेसाठी या वर्षी जवळजवळ 25x200 फुटाचा स्वागत कक्ष उभारणी करण्यात आलेला होता. या वर्षी पहिल्यांदाच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून स्नानागृह सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले होते. स्नानागृह बरोबर वारकऱ्याने ज्यावेळेस स्नान करतात त्यावेळेस कपडे बदलण्यासाठी सुद्धा चेंजिंग रूम सुद्धा 50 युनिट आपण दत्तघाटावरती उपलब्ध करून ठेवलेलं होतं. महत्वाचा दुसरा जो मुद्दा आहे आपल्या ह्या पालखीच्या अनुषंगानं आपल्याला साधारण 1.12 कोटी आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं अपेक्षित असतंय. त्या पद्धतीनं आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा शासकीय 23 टँकर आणि इतर खासगी टँकर असे मिळून 86 टँकर सुद्धा आपल्याला शासनामार्फत उपलब्ध झालेले होते आणि त्याच्या भरण्याच्या अनुषंगानं 16 फिरिंग पॉइंट आपण तयार केलेले होते आणि खास करून आपण पिण्याचं पाणी शुद्ध पोहोचतंय का नाही याच्यासाठी सुद्धा प्रत्येक टँकर जिथं फिलिंग पॉइंट आहे त्या फिलिंग पॉइंटला आरोग्य पथक आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अनुषंगानं जे शाखा अधिनत आहेत प्लस टँकरवरती जलसुरक्षक यांची नेमणूक केलेली होती की जेणेकरून पाण्याचा सुद्धा अपव्यवस्था येईल आणि योग्य चांगलं पाणी वारकऱ्यांना उपलब्ध होईल. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अनुषंगाने आपण एक QR कोड सुद्धा आपण तयार केलेला होता जेणेकरून QR कोड स्कॅन केल्यानंतर ह्या 13 बाबी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा, म्हणजे टँकर कुठं आहे, आरोग्य पथक कुठं आहे, इलेक्ट्रॉनिक कक्ष कुठं आहे, स्नानगृह कुठं आहे, जर्मन हँगर कुठं आहे, विसाव्याच्या ठिकाणी कुठं आहेत, आपत्कालीन संपर्क जर कुणाला करायचा असेल तर कुणाला करावं, असं क्यूआर कोड तयार करून तो क्यूआर कोडच्या माध्यमातून एक मार्गदर्शक प्रणाली सुद्धा जिल्हा परिषदेने तयार केलेले होते. त्याचाही वारकरी चांगला लाभ घेतलेला आहे.
2: त्यामुळे एकूणच वारकऱ्यांना ही वारी कशी सुखाची होईल, कमी त्रासाची होईल, हा सगळा प्रयत्न आहे. आपण ही सगळी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने धन्यवाद.
3: धन्यवाद.
1: हाती वीणा, मुखे हरी, खांद्यावर पताका, डोईवर तुळशी असे सारे वारकरी काल लोणंद इथला आपला मुक्काम आटोपून पुढे निघण्याच्या तयारीत होते. पुढचा त्यांचा मुक्कामाचा टप्पा होता तरडगाव.

0: पण त्यांना वेद लागले होते ते संध्याकाळी होणाऱ्या उभ्या रिंगणाचे. लोणन ते तरडगाव वाटेवर चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण होणार आणि ते पाहायला मिळणार याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
1: सांग सांग पांडुरंगा तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा, आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा, तुझ्या दर्शनाला तुझ्या दर्शनाला. सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. दही भात येचा काला हाका मारी तो गद्याला, दही भात येचा काला हाका मारी तो गद्याला, चला चला देवराया चला भोजनाला, चला चला देवराया चला भोजनाला. सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला.
2: श्रोते हो आपल्या सोबत आहेत राजगुरुनगर खेड इथून आलेले श्रीयुत बोराडे आहेत. संत जगनाडे महाराज यांची पालखी आहे ती रथाच्या पाठीमागे असते, तर त्यांच्या सोबत ही बैलजोडी आहे. नमस्कार बोराडे.
3: नमस्कार.
2: किती वर्ष झाली हे तुम्ही बैल घेऊन येत आहे?
3: आपल्याला ह्या वर्षी पहिल्यांदाच मान मिळालेला आहे संत जगनाडे महाराजांच्या पालखीसाठी.
2: अच्छा, मग यासाठी तुम्हाला काही वेगळं नियोजन करावं लागलं किंवा तयारी करावी लागली असं काय असतं?
3: नाही, आपण पालखी व्यवस्थापकांशी संपर्क साधला, त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्याकडे विनंती केली आम्हाला बैलाचा मान द्या म्हणून. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला ह्या वर्षी संधी दिलेली आहे.
2: जगनाडे महाराजांचं पण वैशिष्ट्य आहे, त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल.
3: संत जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराजांची गाथा लिहिली होती आणि त्यांच्या एक टाळकऱ्यांपैकी ते एक जगनाडे महाराज एक होते.
2: तुकाराम महाराजांचा विचार केला तर 300 वर्ष झाली आणि मग ही परंपरा त्या पालखीची किती वर्ष आहे असं आपण म्हटलं तर?
3: वारीची परंपरा चालू आहे त्यापासून जगनाडे महाराजांची परंपरा चालूच आहे पालखीची.
2: आता तुमच्या सोबत किती वारकरी आहेत?
3: आता आमच्या बैलजोडी सोबत 20 लोक आहेत.
2: आणि मग हे तुमचा प्रवास आळंदी ते पंढरपूर असा?
3: हो.
2: आतापर्यंत प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही?
3: नाही, अडचणी काय नाही. ज्या काही अडचणी आहेत त्या माऊलींच्या चरणी, माऊली सगळं सोडवत.
2: बैलांचं जे नियोजन असतं त्यासाठी किंवा तयारी असते त्यासाठी काही तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, वेगळी त्यांची काळजी घ्यावी लागते सुरुवातीपासून आणि वारीमध्ये सुद्धा असं काही?
3: आपण एक महिना अगोदरपासून त्या बैलांचा सराव करत असतो चालण्याचा वगैरे, आणि त्यांना विशेष खुराक एक महिन्यापासून आपण त्यांना चालू ठेवत असतो जेणेकरून त्यांचा स्टॅमिना टिकून राहील यासाठी आपण त्यांना एक महिन्याच्या अगोदरपासून त्यांची तयारी करून घेत असतो.
2: आणि वारीमध्ये विशेषतः काय काळजी घ्यावी लागती वगैरे?
3: वारीमध्ये संध्याकाळी त्यांना गरम पाण्याने शेक द्यावा लागतो आणि त्यांना विशेष खुराक वगैरे द्यावा लागतो आणि वेळोवेळी जर काही लागलं तर डॉक्टरांची पण आपण सल्लामसलत करून त्यांची सुद्धा मदत घेतो.
2: आणि आता तुम्ही बैलजोडीची तुम्हाला संधी मिळाली हे पहिलं वर्ष, वारीमध्ये तुम्ही येत आहे त्याला किती वर्ष झाली?
3: नाही, आमचे बंधू येत असतात वारीमध्ये पायवारीसाठी, त्यांनाही जवळपास 10 वर्ष झालेत. निलेश बोराडे त्यांचं नाव आहे, ते जवळपास 10 वर्ष झाले पायवारी करतात. आपण बैलजोडीचा मान पहिल्यांदाच या वर्षी आम्हाला मिळालाय
2: आणि ही पुढे परंपरा चालू ठेवायचा असंही तुमची इच्छा आहे. आता पांडुरंगाकडे जाऊन काय मागणार तुम्हाला? हा तर प्रसाद मिळालेला आहे माऊलींच्या आशीर्वादाने, पुढचं काय डोक्यात आहे नियोजन?
3: नाही, पुढचं काय नाही, आपली एकच इच्छा होती. आपण एवढे मोठे बैल आज आपल्या दावणीला आहेत तर एकदा तरी माऊलींच्या रथाला आपली संधी मिळावी एवढीच आमची इच्छा होती, ती आज माऊलींनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे जास्त काही मागणं नाही आता माऊलींकडे, त्या याच समाधान आहे.
2: धन्यवाद, आपण आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.
3: थँक्यू.
2: श्रोते हो, वारीमध्ये सातारचे श्री ऋषिकेश कुलकर्णी आम्हाला भेटले. प्लास्टिक संकलनाचं काम, थोडक्यात म्हणजे पर्यावरणाचं स्वच्छतेचं काम ते या वारीमध्ये नंतर करत असतात, तर त्या कामासंबंधी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. रामकृष्ण हरी.
4: रामकृष्ण हरी.
2: प्लास्टिक संकलनाचं जे तुम्ही काम करताय, पर्यावरण रक्षणाचं काम करताय, तर हे सगळं काम थोडक्यात आम्हाला काय सांगाल?
4: हा, आषाढी वारी जी काही आळंदीपासून चालू होती ते पंढरपूर पर्यंत असते, तर त्याच्यामध्ये लोणंद या गावामध्ये आपण हे दुसरं वर्ष की आपण प्लास्टिक संकलन करतो. म्हणजे कसं की पालखी गेल्यानंतर जे काही प्लास्टिक पडतं ते सगळं प्लास्टिक आपण संकलन करून ते पुढे रिसायकलिंगला पाठवतो.

0: वारी पुढे गेल्यानंतर.
1: हा
0: अच्छा, हे साधारणपणे किती दिवसाचं काम असतं पुढे असं आपण म्हणूया?
1: आपण जे करतोय ते छोट्या स्वरूपातलं, पण 1 ते 2 दिवस चालतं हे काम आपलं.
0: या 2 दिवसामध्ये साधारण किती प्लास्टिक गोळा होतं?
1: आता जी आपली 20 ते 30 जणांची टीम आहे, ते आम्ही सगळे मिळून जे काही प्लास्टिक संकलन होतं ते 60 ते 70 किलो प्लास्टिक संकलन होतं.
0: अच्छा, आणि मग ते पुढे पाठवायची काय व्यवस्था करता तुम्ही?
1: हा, हे सगळं प्लास्टिक घेऊन आपण सातारला येतो आणि सातारमधनं हे प्लास्टिक मग आपण पुण्याला रिसायकलिंगला पाठवतो.
0: याच्यामध्ये काही भाविकांसाठी पुढे मार्गदर्शन व्हावं, प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, ही जनजागृती व्हावी, या दृष्टीने काही प्रयत्न करता, प्रयोग करता?
1: हा, प्रयोग म्हणजे आपण भाविकांना, वारकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की प्लास्टिकचा वापर कमी करा, जे की आपण स्वतःच्या कृतीमधून दाखवतो. नाश्त्याला जे पळसाचे पानाचे द्रोण असतात त्याचा वापर करतो आणि ते सांगतो की अशा प्रकारचे वापरा आणि जेणेकरून प्लास्टिकचा वापरच कमी होईल.
0: याला भाविकांचा प्रतिसाद, वारकऱ्यांचा प्रतिसाद कसा असतो?
1: हा, त्यांना ऑप्शन मिळाल्यानंतर त्यांचा या गोष्टीसाठी 100% प्रतिसाद मिळतो.
0: छान, तुमचं काम तर अत्यंत स्तुत्य असं आहे, त्यानिमित्ताने वारकऱ्यांमार्फत पांडुरंगाची सेवा तुम्ही करता आहात. छान वाटलं ऐकून तुमच्याशी बोलून. रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण.
2: आपल्या सोबत एक जेंजीची वारकरी आहे, संयुक्ता भोयटे, 12वी मध्ये शिकणारी ही विद्यार्थी आहे. तर तिच्यासोबत तिचे अनुभव आपण ऐकूया तिच्याकडून या वारीमधले. नमस्कार माऊली.
3: नमस्कार. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आदरकीची मी विद्यार्थी इयत्ता 12वीची. आज आमच्या शाळेमार्फत लोणंद येथे वारकऱ्यांची सेवा व वारकऱ्यांना भेट देण्यासाठी पायी वारी शाळेने आयोजित केली होती. त्यात आम्ही अनुभवलं की म्हणजे वारकऱ्यांची पंढरपूरपर्यंत जास्तोपर्यंत कसे कष्ट असतात, कसं वारकऱ्यांचं विठ्ठलाच्या वरती कसं प्रेम असतं हे अनुभवलं. आणि त्याचबरोबर आपले पोलीस मित्र, डॉक्टर्स यांनी किती वारकऱ्यांची सेवा केली हे पण अनुभवलं आणि हा अनुभव एकदम असा न विसरण्यासारखा होता.
2: त्यांचं दर्शन झालं का?
3: हो.
2: अरे वा, काय वाटलं तिथं माथा टेकल्यावर?
3: चांगलं वाटलं, मन प्रसन्न झालं.
2: कशी होती गर्दी, तिथला सोहळा कसा होता?
3: म्हणजे ह्या वर्षी खूप गर्दी होती.
2: किती वर्ष झाली तू इथे इकडे?
3: 5-6 वर्ष झाले. म्हणजे आम्ही इथलंच आहे, हिंगणगावचंच आहे आणि शाळेतर्फे आमची वारकऱ्यांना भेट होती, त्यामुळे पण खूप हा चांगला अनुभव होता.
2: त्या वेळेला काही आणखीन करायचं, वारकऱ्यांसाठी सेवा करायची असं काही डोक्यात आहे?
3: हो, ह्या वेळेस पण वारकऱ्यांची सेवा केली, पुढच्या वेळेस पण अजून काहीतरी वेगळं असं वारकऱ्यांना शाळेच्या मार्फत पाण्याची बॉटल, रुमाल वगैरे वाटले.
2: पंढरपूर पर्यंत जायची कधी इच्छा आहे का?
3: आहे ना, नक्कीच, पुढच्या वर्षी तरी नक्कीच, 12वी पास झाल्यावरती.
2: धन्यवाद बोलल्याबद्दल. रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी.
2: हो, वारी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी येतात, त्यामध्ये स्वच्छता हा एक फार अतिशय महत्वाचा विषय आहे आणि ती सांभाळण्याचं काम करणारे नगर परिषदेतील श्रीयुत संतोष झुंजारे सर आता आमच्या सोबत आहेत. एकूण वारीच्या आधीपासून हे कधीपासून तुम्ही सुरुवात करताय स्वच्छता आणि सगळं करणं?
4: आम्हाला वारीच्या अगोदर नगर परिषदेकडून आणि DO ऑफिसकडून आदेश येतो, तर वारीच्या वेळेस पूर्वतयारी करावी लागते. जसं की ज्या ठिकाणी वारी थांबते त्या ठिकाणचं स्वच्छता करून घेणे आणि त्या ठिकाणी पाण्याची, स्वच्छालयाची व्यवस्था करणे आणि त्या ठिकाणची लाईट व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी पालिकेमार्फत केल्या जातात.
2: आता वारी झाल्यानंतरची जबाबदारी काय काय असते?
4: आता वारी झाल्याच्या नंतरची जबाबदारी सर्वात महत्वाची म्हणजे की पूर्ण स्वच्छता करून घेणे शहराची आणि वारीचे जे काही वेस्ट पडलेले आहेत समजा त्याचं टोटल स्वच्छ करणे, हे सगळी जबाबदारी असते आमची.
2: सुरुवातीच्या स्वच्छतेला किती दिवस लागतात आणि नंतरच्या स्वच्छतेला किती दिवस लागतात?
4: सुरुवातीची स्वच्छता म्हणजे ओव्हरऑल मशीन वगैरे सगळ्या काही व्यक्ती नसल्यामुळे, म्हणजे खुली जागा असल्यामुळे स्वच्छता कमी वेळात होते, पण ज्यावेळेस वारी इथून प्रस्थान करते त्यावेळेसची स्वच्छतेला खूप वेळ लागतो. कारण का बंडल ऑफ त्याचं कलेक्शन्स असतं, समजा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा पडला असतो ते उचलणं, त्याचं वर्गीकरण करणं, हे काम पालिका करते.
2: आता फक्त आम्हाला जाता जाता आणखीन एक वर्णन तुमच्याकडनं ऐकायचं आहे, म्हणजे पालखी तळावरती खूप सुशोभीकरण केलेलं होतं, यावर्षी भव्य दिव्य लाईटिंग केलेलं होतं, तर त्याचंही थोडक्यात वर्णन सांगा.
4: हो, जसं की माऊलीच्या पालखीचं जसं आमच्या पालिकेला जमेल तशा प्रमाणात आम्ही सुशोभीकरण केलं होतं. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारात चेंज होतोय, समजा की यावर्षी काही वेगळा लोगो, पुढच्या वर्षी वेगळा लोगो. आता थोडक्यात म्हणलं तर आम्ही पालखीच्या भोवताला आणि वेगवेगळ्या आम्ही पालिकेचं पंडॉल लावले होते की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, जसं की आरोग्याच्या, जसं की कुठली व्यक्ती हरवला असेल समजा त्याच्यासाठी वेगळा स्पॉट आणि वेगवेगळ्या लाईटिंग्स वगैरे आणि बॅरिकेटर करून माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही व्यवस्था केली होती.
2: धन्यवाद माऊली.
4: थँक्यू.
2: तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा.
4: थँक्यू सर.
5: चांदोबाचा लिंब इथलं उभं रिंगण पार पडल्यानंतर तरडगावचा मुक्काम आणि मग पुढे फलटण नगरीत प्रस्थान असा सारा पुढचा प्रवास. या पुढच्या प्रवासाच्या टप्प्यात आपण पुन्हा भेटणारच आहोत उद्या सकाळी 8:40. रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकला. निवेदन होतं अजय गिजरे आणि सविता कारंजकर यांचं. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. शतक प्रसारित होत सुपर हिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट इजांचा कार्यक्रम. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात अतुल यांच्या संगीत निर्देशनात कॉलेज कॅम्पस या चित्रपटातील साहिल सुलतानपूर यांची गीतरचना, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: श्रोत्याचा आपण श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात चिनीकम ह्या चित्रपटातील समीर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निजंत इलियाराजा यांचं. सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट इदनचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मैत्रिणींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका. महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग। श्रोते हो, खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग, कविता कथेत मिळतो मनाला नवा संग। अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणीही आणते।
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी।
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

श्रेय सुपरहिट हंगामा या नवीन हिंदी चित्रपट एजंटच्या कार्यक्रमात या अंतरऐक्यात चांदनी चौक टू चायना या चित्रपटातील शंकर असनला यांच्या संगीत निर्णयात श्रेया घोषाल, शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांनी गायली गीतरचना।

0: शक्यतो आताच आपण प्रीतम यांच्या संगीत निर्यात कॉकटेल या चित्रपटातील शिल्पा राव आणि सहकाऱ्यांनी केलेली इर्शाद कामिल यांची गीतरचना आपण ऐकलीत. या गीतरचनेबरोबरच आजचा सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट विधानचा कार्यक्रम संपला. श्रोतो, सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट विधानचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. श्रोतो, प्रसारित होत महिला अभिनेसरचा कार्यक्रम महिला विश्व. पण तत्पूर्वी ऐकूयात जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर, नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गढी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन ओपन. कॉल 87889736391. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: श्रोत्यात महिला विश्व हा कार्यक्रम निवेदन अपर्णा कोपटीकर यांचं, तर सादर करते आहेत योगीराज बच्चे.
2: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

मैत्रिणीनो आणि श्रोते हो, कला कौशल्य आणि आर्थिक स्वावलंबन या एकाच नाण्याच्या दोन बाजू. कारण कोणत्याही कलेच्या माध्यमातून व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. कला ही केवळ करमणुकीचं साधन नसून ती आत्मनिर्भरतेचं एक सशक्त माध्यम आहे. कारण कुठल्याही कलेमध्ये पारंगत असणारी व्यक्ती ही आपल्या कौशल्याचा वापर करून लहान स्वरूपात का होईना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते. विशेषतः गृहिणींसाठी कला कौशल्य हा आर्थिक स्वावलंबनाचा एक उत्तम मार्ग ठरतो. आर्थिक स्वावलंबनामुळे आत्मविश्वास तर वाढतोच, शिवाय आत्मसन्मानामध्ये सुद्धा मोठी वाढ होते. तेव्हा मैत्रिणीनो, आज याच विषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया कौशल्यातून आर्थिक सक्षमीकरण याविषयी सीमा शिरीष माणूरकर यांच्याशी केलेली ही बातचीत.

0: आम्ही आमंत्रित केले सीमा शिरीष मानूरकर यांना. मानूरकर ताई या जनशिक्षण संस्थान बीड येथे गेली 20 वर्षापासून कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सीमाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सीमाताई, सुरुवातीला मला तुम्ही सांगा की महिला सक्षमीकरण या संकल्पनेबद्दल आपलं काय मत आहे?
1: महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांमधला आत्मविश्वास जागृत करणे आणि आत्मविश्वास जागृत करून त्यांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करणे, ज्यामुळं एक निकोप आणि सशक्त समाज तयार होऊ शकतो. त्यांच्यामध्ये असणाऱ्या खूप मूलभूत क्षमता असतात, ज्याला आपण पोटेन्शियल म्हणतो, त्याचा विकास करायचा आणि तिला मजबूत करायचं.
0: बर, अच्छा. आणि आजचा जो आपला विषय आहे की कौशल्यातून आर्थिक सक्षमीकरण, मग याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आर्थिक सक्षमीकरण महिलांचं होणं अतिशय गरजेचं आहे. मग आता प्रत्येक स्त्रीला शिक्षणाची संधी आणि त्यातून नोकरीची संधी मिळेल असं नाही.
0: बरोबर.
1: काही जणींना शिक्षण थांबवावं लागतं, घरच्या जबाबदाऱ्या असतात, पण त्यांच्यामध्ये खूप मूलभूत पोटेन्शियल असतं. मग त्याचा जर चांगला विकास केला आणि त्यांनी जर एखादं प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षणाचा उपयोग करून उद्योग, व्यवसाय, रोजगार सुरू केला, तर त्याच्यातून खूप चांगला असा त्यांना रोजगार मिळू शकतो.
0: बरोबर.
1: तर हे सगळं कधी शक्य आहे? जर त्यांनी कौशल्याचं प्रशिक्षण घेतलं तर. आणि यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण घेऊ शकतात त्या, जसं की शिवणकामाचं प्रशिक्षण आहे किंवा ब्युटी कल्चर हेल्थ केअरचं प्रशिक्षण आहे, आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करणं आहे, शेतीविषयक अनेक व्यवसाय आहेत जे त्यांना उपजत आवड किंवा असते. आणि असं काही नाही, आता तर हल्ली छान इलेक्ट्रिकचे कोर्सेस करून सुद्धा किंवा कम्प्युटरचे कोर्सेस करून सुद्धा कुठलंही कौशल्य स्वतःमध्ये आलं तर महिला त्याच्यातून आर्थिक रोजगार, नोकरी मिळवून आर्थिक सक्षमीकरण तिचं होऊ शकतं.
0: वा सीमाताई, खूप छान तुम्ही माहिती देत आहात. तुम्ही जनशिक्षण संस्थान बीड इथे काम करता कार्यक्रम अधिकारी, तर मग तुमची जी संस्था आहे तर तिथं कुठल्या कुठल्या प्रकारच्या योजना राबविल्या जातात आणि कुठल्या भागासाठी, म्हणजे शहरी किंवा निमशहरी?
1: जनशिक्षण संस्थान हा जो उपक्रम आहे हा मुख्यत्वे महिलांना कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचा आहे, पण त्यासोबत आता ऍडिशनल असं आहे की विश्वकर्माचे सुद्धा प्रशिक्षण दिले गेलेले आहेत, स्किल हब मार्फत प्रशिक्षण दिले गेलेले आहेत. पण मुख्य सगळ्यांचा उद्देश प्रशिक्षण देणं हाच आहे. मग आता आपण चर्चा केली त्याप्रमाणे वेगवेगळे प्रशिक्षण चालतात, त्यासोबत एक ली नावाचा प्रोग्राम चालतो, लाईफ एनरिचमेंट एज्युकेशन, म्हणजे कौशल्यासोबत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा भाग ज्यामध्ये असतो ते. मग व्यक्तिमत्व विकासामध्ये त्यांना बोलण्या चालण्यापासून, जनरल नॉलेज पासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि यासोबतच विविध जाणीव जागृती कार्यक्रम आम्ही घेतो की जसं की माग जनधन योजनेचे अकाउंट्स काढण्याचं एक होतं, तेव्हा गावोगावी जाऊन कॅम्प घ्यायचे, त्यांना कुठल्या योजना कशासाठी आहेत, सरकारी योजना त्याच्यासाठी तुम्हाला काय उपयोग होऊ शकतो, किंवा प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला कर्ज कशा पद्धतीने मिळू शकतं ह्याचे मेळावे घ्यायचे, असे जाणीव जागृतीचे कार्यक्रम सुद्धा आम्ही संस्थेमार्फत घेतो.
0: अच्छा. बर.
1: आमचा भर जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या लोकांना प्राधान्य देण्याचा असतो.
0: बर.
1: कारण त्या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण पण जास्त आहे आणि तिथल्या लोकांमधलं जे पोटेन्शियल आहे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे.
0: अच्छा.
1: तर म्हणून तसा प्रयत्न जास्त असतो. शिवाय शहरांमध्ये सुद्धा गावालगतच्या, शहरालगतच्या ज्या वस्त्या असतात त्या वस्त्यांमधून प्रशिक्षण घेण्याकडे जास्त कल असतो की ज्यांचं शिक्षण थोडंसं कमी झालेलं आहे. शिक्षणाची आता अट शिथिल झालेली आहे, पण तरी सुद्धा कमी शिक्षण झालेल्या लोकांना आम्ही जास्त प्राधान्य देतो.
0: अच्छा. बर.
1: आमचा भर मुळात निरक्षर, नवसाक्षर.
0: बर.
1: आणि ज्यांनी अगदी प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण घेतलंय, म्हणजे पहिली चौथी पर्यंत ज्याला आपण सही करता येणं वगैरे असं म्हणतो ना, अशा लोकांकडे आमचा जास्त कल असतो. कारण त्यांना रोजगार मिळाला पाहिजे हा मुख्य उद्देश असतो.
0: अच्छा. नसीमाताई, तुमच्या बोलण्यावरून एकंदरीत असं लक्षात येतं की तुमचा ग्रामीण भागाकडे ओढा जास्त दिसतोय, तर मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतो?
1: खरं असं आहे की ग्रामीण भागातून प्रशिक्षणांचं जास्त चांगलं स्वागत होतं.
0: बर.
1: तिथल्या महिलांना आणि पुरुषांना शिकण्याची जास्त आवड वाटते, कारण त्यांच्यामध्ये जे कौशल्य असतं, जी सुप्त इच्छा असते, त्याला वाव मिळाल्यासारखा होतो.
0: बरोबर.
1: आणि इतकं सुंदर आणि एवढं एकाग्रतेने त्या प्रशिक्षण घेतात की प्रशिक्षणाच्या शेवटी आपण

0: विश्वास ठेवू शकत नाही की या महिलेने ही इतकी सुंदर कलाकृती केलेली आहे.
1: बरं,
0: ते त्यांच्यामध्ये कधी बीज पेरलं गेलेले असतं आणि त्याला आपण बाहेर काढतो. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे खूप आवडीने करतात आणि आपल्या ह्याला काहीतरी एक अप्रिसिएशन मिळतंय, चांगला पैसा मिळू शकतो, ही गोष्ट त्यांना खूप आवडते. एकोपानी राहतात, प्रशिक्षक जे येतात त्यांच्याशी पण चांगलं वातावरण ठेवतात, तर ग्रामीण भागात जास्त चांगला रिस्पॉन्स आहे प्रशिक्षणांना.
1: अच्छा, वा.
0: आता सांगितलं त्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती प्रशिक्षण घेऊ शकते, अगदी त्याला वयाचं खरं तर बंधन नसायला पाहिजे. परंतु आपल्याला काय करायचंय की प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याच्यातून आउटपुट निघालं पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणून 15 ते 45 वय असतं जे कृतिशील वय असतं,
1: अगदी
0: त्या वयातल्या स्त्री पुरुषांनी प्रशिक्षण घ्यावं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि प्रशिक्षणामध्ये त्याची पद्धत अशी आहे की 25% थेअरी आणि 75% प्रॅक्टिकल असावं. कारण कौशल्यासाठी मुळात प्रॅक्टिकलची खूप गरज आहे. समजा आता एक गोष्ट सांगायची झाली तर, समजा तुम्हाला एक कपडा शिवायचा आहे तर तुम्ही 100 वेळेस जरी ते लिहून काढलं मला या पद्धतीनं अशी टीप मारायची तरी सुद्धा ते शिवता येणार नाही, ते तुम्हाला करूनच पाहणं गरजेचं असतं.
1: बरोबर.
0: आणि म्हणून हे सगळे प्रशिक्षण प्रॅक्टिसचे आहेत आणि प्रात्यक्षिकाचे जास्त आहेत. बरं, आता फक्त प्रशिक्षण घेतलं म्हणजे झालं का? नाही. तर त्याच्यासोबत मग त्यांना त्या वस्तूची प्रोडक्शन व्हॅल्यू काढता आली पाहिजे, त्याची सेल्स व्हॅल्यू काढता आली पाहिजे, मग त्याच्यात किती नफा राहतो हे आलं पाहिजे, ग्राहकांसोबत आपलं बोलणं कसं असलं पाहिजे म्हणजे संभाषण कौशल्य आलं पाहिजे, हिशोब ठेवता आले पाहिजेत, ह्या लेखाजोखा ठेवता आलं पाहिजे. तर हे सगळं आम्ही त्यांना प्रशिक्षणादरम्यान शिकवतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मार्केटिंग. तर डिजिटल मार्केटिंग आणि नॉर्मल मार्केटिंग आपण कसं करू शकतो ह्याचं सुद्धा त्यांना फॉर्मल आणि इनफॉर्मल प्रशिक्षण दिलं जातं.
1: अच्छा, कपडा शिवण्याचं उदाहरण तुम्ही दिलं, तर मग हे जे असतं की कापड, त्याला लागणाऱ्या इतर गोष्टी किंवा शिलाई मशीन लागतात कपडे शिवायला, तर मग हे कुणाकडून पुरवलं जातं?
0: हे बेसिक जे साहित्य असतं ते सगळं आम्ही पुरवतो.
1: बरं.
0: कारण बऱ्याचदा त्या प्रशिक्षणात काय लागणार आहे ह्याची सुद्धा त्यांना माहीत नसते आणि खूप जणांची ती परिस्थिती पण नसते विकत घेण्याची.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे त्यांना सुरुवातीला लागलेलं किट देतो, त्या किटचा वापर करून त्यांचं शिकून अगदी व्यवस्थित छान होतं आणि त्याच्यामध्ये किमती कशा काढायच्या काय नाही हे पण त्यांच्या व्यवस्थित लक्षात येतं. तर या पद्धतीनं अरेंज केलं जातं. समजा टेलरिंगचा कोर्स असेल तर कपडा, बॉबिन, बॉबिन केस, शिवणकामाच्या सुया, किंवा पार्लरचा कोर्स असेल तर सर्व प्रॅक्टिकल्ससाठी लागणारे कॉस्मेटिक्स या सगळ्या गोष्टी दिल्या जातात.
1: त्यानंतर
0: फ्री ऑफ चार्ज दिल्या जातात. तर त्याचा त्यांना खूप फायदा होतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्याच्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतात.
1: बर.
0: काही मटेरियल असं असतं, जसं शिवणाची मशीन आहे किंवा पार्लरचं शिकण्यासाठीच्या काही चेअर आहे, इतर काही गोष्टी असतात. तर त्या काळापुरतं त्या त्या ठिकाणचं जे असतं ते झालं आपलं प्रशिक्षण केंद्र.
1: बरोबर.
0: तर त्या ठिकाणी आम्ही त्याची व्यवस्था करतो आणि नंतर उद्योग व्यवसाय जेव्हा सुरू करायचा आहे तेव्हा या गोष्टी स्वस्तात कुठे मिळतात ह्या मार्केटची त्यांना माहिती देतो. दरम्यान आम्ही त्या मार्केटमध्ये त्यांना एकदा अप्रोच पण करून देतो की या ठिकाणी तुम्ही हे सगळं तुम्हाला मिळू शकतं, फक्त कोऑर्डिनेशनचं काम केलं जातं, ते कुठूनही खरेदी करू शकतात असं काही नाही.
1: अच्छा.
0: त्या जागा पण त्यांना दाखवल्या जातात, त्या ऍड्रेसेस त्यांना दिले जातात.
1: वा.
0: आणखी एक म्हणजे ताई, बऱ्याच जणांना घरी त्यांच्या भांडवल नसतं, बऱ्याच जणांना नाही, बहुतांश सगळ्याच प्रशिक्षणार्थींना, मग त्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्ज योजनांची सुद्धा गरज पडते.
1: हो.
0: ते सुद्धा लिंकेजेसचं काम आम्ही करतो.
1: बरं.
0: CMEGP जी आहे किंवा PMEGP ह्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये 25-35% पर्यंत सबसिडी आहे.
1: बर.
0: त्या योजनांची त्यांना माहिती करून दिली जाते, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, त्याचे तुम्हाला फायदे काय आहेत, हे कशासाठी करायचं, पैसा परत कसा करायचा घेतलेला, तुम्ही नफ्याचा भाग काही कसा काढून ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात.
1: वा, खूपच छान. तरी समजा एखाद्या मैत्रिणीला असं प्रशिक्षण तुमच्याकडून घ्यायचंय, तर मग काय प्रोसिजर आहे तुमची, काय करावं तिनं?
0: कौशल्य विकासाचे प्रशिक्षण जे आहेत त्याची सर्व माहिती ऑनलाईन असते.
1: बर.
0: आणि त्या योजनेची सुद्धा वेबसाईट आहे, शिवाय पोर्टल पण आहे.
1: बर.
0: सिद्ध नावाच्या पोर्टलवरती त्याचं आपण रजिस्ट्रेशन करू शकतो.
1: बर. SIDH
0: SIDH त्याच्यावरती तुम्ही लॉग इन केलं आणि तुमची माहिती भरली त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करता येतं. तिथे आत गेल्यानंतर जनशिक्षण संस्थान ही पुन्हा साईट असते, त्याच्यावरती गेल्यावर

0: तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करता येतं. त्या ठिकाणी तुमची प्राथमिक माहिती फक्त भरावी लागते.
1: अच्छा.
0: आणि मग आधार तुमचं व्हेरिफिकेशन केलं जातं.
1: बर.
0: मग तुम्हाला ह्या योजनेचं कार्यालय जे आहे आपलं ते चक्रधर नगर मध्ये आहे. आणि त्याच्या ठिकठिकाणी फोल्डर्स दिलेले असतात. आमचे लोक फिरत असतात. त्यांच्यासोबत संपर्क जर तुम्ही केला, तुम्हाला सगळे यावर्षी उपलब्ध असणारे प्रशिक्षण सांगितले जातात.
1: बर.
0: त्यामध्ये आपल्याला जे प्रशिक्षण घ्यायचं त्याची तुम्ही निवड करू शकता.
1: बर.
0: आणि मग त्या प्रशिक्षणाला तुम्ही यायला सुरुवात केली, त्या 20 विद्यार्थ्यांचा एक गट असतो.
1: बर.
0: त्या 20 जणांसोबत तुम्ही यायला सुरुवात केली की मी आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला त्या कालावधीमध्ये 75% प्रॅक्टिकल आणि 25% थेअरी हा भाग शिकवला जातो. आणि त्यासोबतच इतर सुद्धा सगळे कौशल्य शिकवले जातात की ज्याची आपण आता चर्चा केली आहे.
1: अच्छा.
0: सर्व कौशल्य शिकवले.
1: आणि मग कालावधी किती असतो ह्या
0: प्रशिक्षणाचा? कालावधी 1 महिन्यापासून 6 महिन्यांपर्यंतचे हे प्रशिक्षण आहे. प्रत्येक प्रशिक्षणाचा कालावधी वेगळा वेगळा आहे.
1: अगदी.
0: चांगले सिलेबस आहेत ते. त्या पद्धतीने ते मॉड्यूल विकसित केलेले आहेत गव्हर्नमेंटने. तसे ते अभ्यासक्रम घ्यावे लागतात.
1: अच्छा.
0: हे प्रशिक्षण आहे हे दररोज 3 तास या पद्धतीने असतं.
1: बर.
0: आणि आता त्याच्यामध्ये फेस ऑथेंटिकेशन सुद्धा आहे. म्हणजे तुमची दररोज तिथे उपस्थिती लागली पाहिजे. तुमचा चेहरा स्कॅन होऊन ती उपस्थिती तुमची नोंद होते.
1: बर.
0: मग त्याच्यामध्ये 80% उपस्थिती अपेक्षित आहे.
1: अच्छा.
0: हा. आणि 20% ज्या अडचणी असतात त्या गृहीत धरल्या जातात. त्याच्या मागे उद्देश पुन्हा तोच की तुमचे प्रॅक्टिकल चांगले झाले पाहिजेत.
1: अगदी.
0: म्हणून त्याच्यासाठी हे सगळे फिल्टर्स आहेत.
1: बरोबर.
0: आणि मग सराव छान झाला की प्रशिक्षण छान होऊनच जातं.
1: अच्छा. आणि मग प्रशिक्षण झाल्यानंतर मग काही परीक्षा किंवा सर्टिफिकेट कसं मिळतं मग त्यांना?
0: एक ना असेसमेंट असते शेवटी प्रशिक्षणाच्या शेवटी. तर आता परीक्षा हा शब्द थोडासा भीतीचा आहे.
1: बरोबर.
0: परंतु असेसमेंट म्हणजे त्यात फक्त चाचपणी असते की आपण काय शिकलो काय नाही. त्याचेही काही टप्पे आहेत. त्याचे एक क्वेश्चन पेपर असतो, काही तोंडी असतं, या पद्धतीने त्याचं असेसमेंट होतं. मग असेसमेंट झाल्यानंतर त्याचा रिझल्ट तयार होतो आणि मग तुम्हाला गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र मिळतं. तर NCVET असं खूप नामांकित प्रमाणपत्र मिळतं. हे प्रमाणपत्र पूर्ण देशभरात चालतं, ना की फक्त जिल्ह्यात, नाही फक्त महाराष्ट्रात, पूर्ण देशात हे प्रमाणपत्र चालतं.
1: बर. व्यक्तीला स्वतःच्या पायावर ती व्यक्ती उभीच राहिली पाहिजे अशी पूर्ण काळजीच तुम्ही जणू घेता. तर मग याच्यामध्ये स्त्रियांचा आणि पुरुषांचा कसा रिस्पॉन्स असतो? तुम्हाला जास्तीत जास्त रिस्पॉन्स कुणाकडून मिळतो?
0: 90% लाभार्थी स्त्रिया असतात.
1: बर.
0: ह्याच्यामध्ये जास्त कोर्सेस स्त्रिया करतात, त्यामुळे तो रेशो आपोआप महिलांकडे जास्त जातो.
1: बर.
0: तसं महिलांचं काय आहे की बऱ्याचदा महिलांचा तो प्रवाह थांबलेला असतो नोकरीचा.
1: अगदी.
0: आणि अशाच महिला कौशल्याकडे जास्त त्यांचा कल असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे महिलांच्या जास्त सक्सेस स्टोरी आहेत की ज्यांचं 0 रुपये उत्पन्न होतं पण त्यांनी त्यांच्या उत्पन्नातून फक्त स्वतःला नाही तर कुटुंबाला सुद्धा एक वेगळी दिशा दिलेली आहे. अशा खूप महिला आहेत. एका महिलेविषयी मैत्रिणीविषयी मी सांगल. माझल गावची आहे ती आणि ऊसतोड कामगार परिवारातली आहे ती महिला. तर तिचं बालपण असंच गेलं की आई वडील ऊसतोडीला जायचंय, मग शिक्षण थांबून गेलं, मग लग्न झालं, पण हिच्या मनात खूप उर्मी होती काहीतरी करायची.
1: अच्छा.
0: त्या दरम्यान तिचा आमचा जेव्हा संपर्क झाला, तिनं टेलरिंगचं प्रशिक्षण घेतलं. ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तिला त्याच्यामध्ये इतकं चांगलं यश मिळालं की तिने त्याच्यातून इतकी चांगली खरेदी केली, ट्रॅक्टर घेतलं, कुटुंबासाठी चांगल्या गोष्टी घेतल्या, मुलांना शिकवलं, पतीला मदत केली.
1: बर.
0: काही सक्सेस स्टोरीज कोविडच्या काळात आपण पाहतो. कोविडच्या काळात खूप जणांचा रोजगार गेला.
1: अगदी.
0: आमच्या एका मैत्रिणीनं तिच्या नवऱ्याचा रिक्षा बंद होता तर तेव्हा तिने ज्यूटच्या बॅग शिवून, पिशव्या शिवून आणि कपडे शिवून कुटुंब तेव्हा पूर्ण 2 वर्ष चालवलं होतं.
1: बर.
0: अजून एक जण महिलेविषयी मी आवर्जून सांगेल. आपल्या इथल्या हनुमान नगरच्याच आहेत त्या. तर त्यांचं असं झालं होतं, त्यांच्या पण घरच्यांचं ते कपड्याच्या दुकानात कामाला होते. मग तेव्हा सगळं होतं तर त्यांचं काम ठप्प झालं होतं.
1: बरोबर.
0: तर तेव्हा ह्यांनी मास्क तयार करून विकले होते आणि त्यासोबतच कपडे पण शिवून द्यायच्या, त्या अल्टरचे कामं करून द्यायच्या. तर त्या कालावधीमध्ये त्यांनी घर तर चालवलंच. तर आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यांनी इतक्या अभिमानाने दाखवलं, हे कपाट आहे ना हे मी घेतलंय म्हणाल्या 12,000 आणि ह्याच्या आतमध्ये जे आहे ना ते पण मीच घेतलेले, म्हणजे त्यांनी काही सोनं घेतलं.
1: अच्छा,
0: अशा छान सक्सेस स्टोरी आहेत की ज्यांनी स्वतःचा पण विकास केलाय आणि कुटुंबाचा पण विकास केलेला.
1: नक्कीच नक्कीच. आणि असं जे म्हणतात ना आपल्याकडे की एखाद्या स्त्रीचा जर विकास

0: झाला तर ती अख्ख्या समाजाचा आणि परिणामी अख्ख्या राष्ट्राचा विकास घडवून आणते.
1: अगदी बरोबर आहे ताई.
0: तर म्हणजे त्याच्यावरूनच एक असा आग्रह दिसतोय ताई की प्रत्येक ठिकाणी म्हणजे सर्व क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग हा असावा असा सगळीकडूनच आग्रह धरला जातोय. तर तुम्ही या बाबतीत काय सांगाल, हे का गरजेचं आहे?
1: हे गरजेचं ह्याच्यासाठी आहे की मुळात स्त्रीमध्ये मूलभूत काही गुण परमेश्वराने दिलेले आहेत. जसं की वेगळा विचार करू शकते स्त्री, त्यानंतर चिकाटी खूप असते, सहनशीलता खूप असते आणि संशोधक वृत्ती असते तिच्या प्रत्येक कामात. अगदी स्वयंपाकघरात सुद्धा तिचं काय सुरू असतं, दररोज एक प्रयोगच असतो प्रत्येक गोष्टींचा. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या तिच्या ऊर्जेचा जर जिथे जिथे उपयोग होईल ती ती गोष्ट निश्चितच चांगली होते. आता आपण पाहतोय की यामुळे संरक्षणामध्ये महिला आल्या तिथे वेगळे परिणाम दिसतात, संशोधनामध्ये आल्या त्या ठिकाणी वेगळे परिणाम दिसतात, अवकाश यानासारख्या मोहिमा आहेत किंवा शिक्षण आहेत, यामुळं स्त्रियांचा सहभाग जिथे जिथे जास्त होईल चांगला होईल तर त्या ठिकाणी निश्चित जास्त चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात.
0: बरोबर.
1: अजून एक ह्याच्यासाठी पहा की एक स्त्री जेव्हा पैसे कमवते तर त्या पैशाचा निश्चित चांगलाच उपयोग होतो. अशी कुठलीच महिला नाहीये की तिने पैसे कमवून आणले आणि त्या दिवशी मग तिनं काहीतरी व्यसन केलंय किंवा त्या व्यसनात त्याच्यावरती ते पैसे खर्च केले किंवा तिने चेन करून टाकलीये, कुठेही उडवले, पार्टीत उडवले, म्हणजे तो जो पैसा ना तो सत्कारणीच लागतो.
0: खरंच.
1: त्यामुळे स्त्रियांचा सहभाग घेतला आणि त्यांचं अर्थ सक्षमीकरण झालंय की कुटुंब आणि देश चांगला होणारच.
0: वा, खूपच छान, खूप सुंदर तुम्ही विश्लेषण केलं मॅडम. आता जाता जाता तुम्ही काय सांगाल आपल्या महिलांना आणि तरुणींना?
1: एक आपल्या देशाचे जे आदरणीय पंतप्रधान आहेत नरेंद्रभाई मोदीजी, तर त्यांनी एक किस्सा सांगितला होता एका भाषणामध्ये त्यांच्या, की त्यांच्याकडे एक युवक गेला होता, भेट झाली होती एक ठिकाणी आणि तो म्हणाला की मी एम ए झालेलो आहे आणि मी बेरोजगार आहे,
0: बर
1: तर मला काहीतरी काम द्या कारण मला खूप आवश्यकता आहे.
0: बर.
1: तेव्हा त्यांनी विचारलं ठीक आहे मग तुला काय येतं ते तू सांग. तर हा सारखा सांगतोय की मी एम ए झालेलो आहे, मी एम ए झालेलो आहे.
0: बर.
1: मग ते म्हणाले नाही नाही तसं नाही, तुला येतं काय ते तू सांग ना.
0: बर.
1: तुला कपडे शिवता येतात का, तुला लाकडी खेळणी तयार करता येईल का, तुला फुलांपासून काही दागिने तयार करता येतील का, तुला कपडे शिवता येतील का, तुला गाडी चालवता येते का, मग मी तुला काहीतरी काम देईन ना.
0: अगदीच खरं.
1: तर ह्या गोष्टीतून ह्या उदाहरणातून आपल्या काय लक्षात येतं की जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर कौशल्याची खूप आवश्यकता आहे.
0: बरोबर.
1: शिक्षण तर सगळ्यांनी जरूर घ्यावं पण फक्त शिक्षणावर आता इथून पुढे चालणार नाही.
0: खरंच.
1: तुमच्यामध्ये काहीतरी कौशल्य सुद्धा असणं आवश्यक आहे. मग मी असं सगळ्यांना म्हणेल की आपल्यामध्ये जे कौशल्य असतं ना ते कधीही वेस्ट जात नाही, त्याचा आयुष्यात तुम्हाला केव्हा ना केव्हा उपयोग होणारच.
0: बरोबर.
1: तर तुम्ही कौशल्य घ्या, स्वतः उद्योग व्यवसाय रोजगार करा, स्वतः सोबत इतरांना चार लोकांना काम द्या, आपलं कुटुंब छान करा.
0: खरंच.
1: आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या असं मला त्यांना सांगावं असं वाटतं.
0: वा, खूप छान. सीमाताई, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि कौशल्य विकासातून महिला सक्षमीकरण याविषयी खूप छान माहिती दिलीत, मनपूर्वक आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद ताई.
0: कौशल्यातून आर्थिक सक्षमीकरण याविषयी सीमा शिरीष मानोरकर यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.

0: श्रोतो, आता आपण महिला विश्व हा कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं अपर्णा कोपटीकर यांचं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे. महिला विश्व हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची घोषणा ठीक 11 वाजता.
1: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व.

मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व। सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शतसकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतो कार्यक्रमात ऐकूयात नया दौर या चित्रपटातील गीतरचना. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या सुमधुर अशा आवाजातील मांग के साथ तुम्हारा एक लोकप्रिय असलेलं गीत ऐकले की डोळ्यासमोर दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांचा नया दौर हा चित्रपट आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोर येतो. बी आर चोप्रा यांनी या चित्रपट कलाकृतीचं दिग्दर्शन केलं. सुप्रसिद्ध संगीतकार ओम प्रकाश नय्यर अर्थात ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटातील सर्वच गाणी दीर्घकाळ रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली असा नया दौर चित्रपट. अख्तर मिर्झा

ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM बँड 102.9 मेगाहर्ट्झ वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारी निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आम्हा घरी धन शब्दांची सरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग। श्रोते हो, खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग, कविता कथेत मिळतो मनाला नवा संग। अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणीही आणते।
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी।
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

प्रेक्षदेव प्यासा हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आणि दिग्दर्शनाची धुरा गुरुदत्त यांनी अत्यंत यशस्वीरित्या सांभाळली. सीआयडी, आरपार, मिस्टर अँड मिसेस 55 या यशस्वी चित्रपटानंतर प्यासा या चित्रपटाच्या निमित्तानं गुरुदत्त यांना स्वतःला हवा असलेला चित्रपट काढण्याची संधी मिळाली. आणि श्रोते हो, जगाचा व्यवहार न समजलेल्या कविहृदयाची ही कहाणी आहे बरं का. कवी गुरुदत्त, माला सिन्हा, वहिदा रेहमान, जॉनी वाकर यांच्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहेत. संगीतकार सचिन देव बर्मन यांची चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. सरजो तेरा चक्राय, हम आपकी आंखों में, जाने कहां गए वो दिन, ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि शेवटी भारतातच नाही बरं का तर परदेशातही या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ऐकूयात प्यासा या चित्रपटातील गीतरचना.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळत, समर्पित करुणी याती ओंजळत। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूया दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

श्रोतो गाताराय मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतो हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आणि एकूणच भारतीय चित्रपटाच्या इतिहासामधील एक अत्यंत महत्त्वाचं पान म्हणजे मुघल आझम हा चित्रपट. मुघल आझम हा चित्रपट या चित्रपटानं अनेक विक्रम नोंदवले. मुघल साम्राज्यातील अकबरांचा मुलगा सलीम आणि अनारकली यांच्या प्रेमकहाणीवर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटातील सर्वच गाणी खूप लोकप्रिय आहेत. ऐकूयात मुघल आझम या चित्रपटातील गीतरचना.

श्वेत, आताच आपण मुघल आझम या चित्रपटातील गीतरचना ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात गाईड या 1965 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील गीतरचना. श्वेत, विजय आनंद यांनी दिग्दर्शित केलेला गाईड हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला. या चित्रपटामध्ये देवानंद वहीदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आर के नारायण यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारलेली कथा या गाईड या चित्रपटामधून आपल्याला पाहायला मिळते. बॉलिवूडमधील एक मास्टरपीस म्हणून या चित्रपटाचा गौरव केला जातो. या चित्रपटातील सर्वच गाणी खूप लोकप्रिय आहेत, पण श्रोतो मी आत्ता तुम्हाला गाता रहे मर्यादेल या कार्यक्रमामध्ये खुद्द सचिन देव बर्मन यांनी गायलेली गीतरचना आपणास ऐकवणार आहे. या गीतरचनेसाठी संगीतही सचिन देव बर्मन यांनी दिलेलं आहे. ऐकूयात गाईड या चित्रपटातील गीतरचना.

क्षेत्रात आणखी एक गाताराय मेरा दिली या कार्यक्रमामध्ये आणखी एक माइलस्टोन चित्रपट 1975 साली प्रदर्शित झालेला शोले. रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले हा चित्रपट बॉलिवूडमधील एक माइलस्टोन चित्रपट. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अमजद खान, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार अशी तगडी स्टारकास्ट मंडळी या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटातील जय आणि वीरू यांच्या मैत्रीवर आधारलेलं ए दोस्ती हम नहीं छोडेंगे हे गाणं खूप गाजलं आणि तसंच गब्बर सिंग ही व्यक्तिरेखा सुद्धा खूप लोकप्रिय ठरली. ऐकूयात शोले या चित्रपटातील एक वेगळ्या धाटणीतली, वेगळ्या बांधणीतली वेगळी गीतरचना.

आयुष्याला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा। श्रोतेहो, पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून

क्षेत्र 1971 साली आनंद हा चित्रपट प्रदर्शित झाला. बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बड़े होने चाहिए. आनंद चित्रपटातील एक बोलका संवाद. कवी गुलजार यांचे असे एकापेक्षा एक अर्थपूर्ण संवाद असणारा 70 दशकातील हा चित्रपट. श्रोत्या, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद हा चित्रपट म्हणजे एक शोकांतिका असली तरी त्यातून खूप मोठा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आजारानं त्रासलेला आणि ग्रासलेला आनंद आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर भास्कर या दोन पात्रांभोवती हा चित्रपट गुंफलेला आहे. आनंद यांची भूमिका करणारे अभिनेते राजेश खन्ना आणि डॉक्टर भास्कर यांच्या भूमिकेत असणारे अमिताभजी यांनी भूमिका केल्या आहेत. मृत्यूकडे जाणाऱ्या वाटेवर असूनही आयुष्य मनसोक्त जगणं

कसं साध्य होऊ शकतं याचं उत्तर आनंद या चित्रपटापासून आपल्याला मिळतं. श्रोतो, सध्याच्या फास्ट मुव्हिंग लाईफमध्ये मिळालेलं आयुष्य पुरेपूर जगण्याचा प्रयत्न केला जातो, पण हे आयुष्य अर्थपूर्ण कसं करता येईल, तो आनंद चिरकाळ कसा टिकेल हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे. आनंद या चित्रपटामध्ये हीच नाडी पकडलेली आहे. सलील चौधरी यांचं संगीतही दीर्घकाळ स्मरणात राहील असंच आहे. ऐकूयात आनंद या चित्रपटातील गीतरचना.

श्रोते, आता आपण लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपकी कसम या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. भरतश्रोते, या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचं ठीक 11 वाजून 45 मिनिट झाली आहेत. श्रोते प्रसारित होत मिश्र संहिता कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित रघुनंदन पणशीकर, किशोरी अमोणकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे किशोरी अमोणकर यांचंच.

क्षेत्रात आपण किशोरी अमोणकर, पंडित रघुनंदन पणशीकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. मिश्रसेनेच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवदत्त साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मधुकर आरकडे यांची गीतरचना. संगीत देवदत्त साबळे यांचंच.

0: आपण शाहीर देवदत्त साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील मधुकर आरकडे यांची गीतरचना ऐकलीत. संगीत निर्देशन होतं देवदत्त साबळे यांचं. या लोकगीत रचनेबरोबरच आजचा मिश्रसाईंचा कार्यक्रम संपला. शेतो मिश्रसाईंचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षेप करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम आणि त्या मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या अनुषंगानं सर्वसमावेशक समाज कसा असावा याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. श्रोते हो, सामाजिक न्याय हा शब्द आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठीच आहे असं सर्वांना सामान्यत वाटत असतं. आपल्याला तो न्याय मिळाला पाहिजे किंवा समाजामध्ये तळागाळातील लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, हाच मूळ उद्देश सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचा असतो. सामान्य आणि वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती असायला हवी, यासाठी एक सेतू बांधावा लागतो आणि हा सेतू सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बांधणं शक्य असतं. त्यांच्या मदतीनं समाजाला अनेक गोष्टी समजू शकतात आणि म्हणूनच आज आपण अशाच एका सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांच्याशी संवाद साधणार आहोत. रेणुका कड या विकास अध्ययन केंद्र आणि आशा केंद्र या संस्थेच्या संचालक म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रामुख्यानं महिला आणि बाल विकास क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. त्यांचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आशिया पॅसिफिक रिसर्च नेटवर्क, इंटरनॅशनल वुमन अलायन्स, इंटरनॅशनल लीग ऑफ पीपल्स स्ट्रगल आणि युनायटेड नेशन्स पर्यावरण कार्यक्रम या संस्थांचे सदस्य म्हणून त्या काम करतात. आज आपण त्यांच्याशी सामाजिक न्याय या विषयावरती संवाद साधणार आहोत. रेणुका कड मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: तर सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय?
1: मॅडम, हा सुरुवातीचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय. कारण सध्या सामाजिक न्यायाबद्दल अनेक संकल्पना किंवा अनेक चर्चा सुरू असतात, पण आपण भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून आणि घटनेमध्ये जे म्हटलेलं आहे त्या माध्यमातून जर पाहिलं की सामाजिक न्याय म्हणजे काय, तर सामाजिक न्याय जो प्रत्येक व्यक्तीला समान संधी, समान हक्क आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे सामाजिक न्याय. भारतीय राज्यघटनेतील जी न्याय ही संकल्पना आहे ती सामाजिक, आर्थिक, राजकीय हे उद्दिष्ट सामाजिक न्यायाच्या

0: संकल्पनेशी संबंधित आहे, याला आपण सामाजिक न्याय असं म्हणतो.
1: समाजातील कोणत्या समस्यांवर आपण काम करता?
0: समाजातील समस्या म्हटलं तर प्रामुख्याने माझा विषय हा महिला आणि बालकल्याण क्षेत्र आहे. ह्या महिलांचे क्षेत्र म्हणाल तर मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकल महिला, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला, बालकांच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे हक्क, अधिकार, त्यांचे प्रश्न, प्रामुख्याने ज्याला आपण पॉक्सो म्हणतो किंवा बालकांचं विविध म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे लैंगिक शोषण होतं अशा ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये काम करणं, आणि सध्याच्या काळामध्ये जे आपण तंत्रज्ञानाचं युग म्हणतो 21वं शतक, ह्या 21व्या शतकामध्ये मानवाला मिळालेली टेक्नॉलॉजीची देणगी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त होणारा वापर म्हणजे मोबाईल इंटरनेटचा, पण ह्या वापराचा महिलांवरती आणि मुलांवरती एक वेगळ्या पद्धतीचा दुष्परिणाम होतो, जो प्रामुख्याने ज्याला आपण सायबर गुन्हेगारी म्हणतो तर ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. तसंच पर्यावरणीय बदल जो आहे, ह्या पर्यावरणीय बदलांचा महिलांवरती काय परिणाम होतो ह्या संदर्भातलं काम करतो. याशिवाय ट्रान्सजेंडर महिला ज्या आहेत, ज्याला आपण तृतीय पंथी म्हणतो किंवा बहुलिंगी म्हणतो, अशा सगळ्या महिलांच्या संदर्भातलं काम आहे. आणि आरोग्य क्षेत्रातलं काम, मग आरोग्य हे मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये येतात. जसं आरोग्य म्हणाल तर आमचं जे आशा केंद्र आहेत जे प्रामुख्याने ग्रामीण आरोग्य ह्या विषयाला घेऊनच काम करतं, मग ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य, मुलांचं आरोग्य, वृद्धांचं आरोग्य ह्या सगळ्या संदर्भात आमचं काम सुरू आहे.
1: सामाजिक न्याय मिळावा यासाठी समाजात शिक्षणाचं महत्व काय आहे?
0: तर मी याला थोडंसं असं म्हणेल की सामाजिक न्याय मिळवण्यासाठी शिक्षण तर महत्वाचं आहेच, पण जी लोक शिक्षित नाहीत किंवा काही कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही तर अशा लोकांसाठी सुद्धा सामाजिक न्याय तितकाच महत्वाचा आहे. मग आता शिक्षण असेल तर काय होऊ शकतं? तर या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक घोषवाक्य म्हणा किंवा म्हण जी आहे आपण जी सर्रास वापरतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतलेला किंवा पिलेला व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण तुम्हाला ती ताकद देते, प्रश्न विचारण्याची ताकद देते, तुमचे मुद्दे काय आहेत ते समजून घेण्याची ताकद देते. शिक्षण तुम्हाला समाजामधल्या कुटुंबामधल्या, सामाजिक न्याय हा फक्त समाजात नाही तो कुटुंबातही तेवढाच महत्वाचा असतो, कारण आपण मुलींना काय वागणूक देतो, मुलांना काय वागणूक देतो हा कुटुंबापासून, म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना मूळ पाया हा कुटुंबापासूनच सुरू होतो, तो तितकाच महत्वाचा आहे. म्हणून शिक्षण असेल तर काय होतं? तर हक्काची जाणीव होते, आपल्याला समान संधी मिळाली पाहिजे आणि संधी आहे याची जाणीव असणं आणि ती मिळवण्यासाठी धडपड करणं, भेदभाव कुठं होत असेल तर त्याला आवाज उठवणं, त्याला विरोध करणं, त्याच्याबद्दल बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आर्थिक सक्षमीकरण आहे आणि लोकशाहीचे मूल्य जे आहेत ते प्रसार करण्याचं काम शिक्षणामुळे करू शकतो. आता हे अलीकडच्या काळातलं झालं मॅडम, पण याच्या आधी मग ही सगळी सामाजिक न्याय नव्हता का आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये, की जिथे शिक्षणाचा अभाव होता तर तेव्हाही होता, फक्त पुस्तकी शिक्षण नव्हतं तिथे, शिक्षण
1: सांगण्याची पद्धत वेगळी होती,
0: सांगण्याची पद्धत वेगळी होती, धर्माच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण जे प्रत्येक धर्माचं शिक्षण हे तुम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम हे शिकवतं, तर त्या माध्यमातून सामाजिक न्यायाचं शिक्षण हे दिलं जायचं. त्याचं फक्त पुस्तकी शिक्षण आहे, ते आपण आत्मसात करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून शिक्षण हा खूप महत्वाचा भाग आहे, सामाजिक न्याय समजून घेणं, स्वतः अंगीकारणं आणि इतरांचे सुद्धा अधिकार अबाधित राहतील याच्यासाठी काम करणं. यासाठी
1: स्त्रियांचे किंवा वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
0: स्त्रियांचे किंवा वंचित घटकाचे प्रश्न सोडवायचे असेल तर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर स्त्रियांचे प्रश्न कुठले आहे, तर आत्ता आपल्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने एकल महिलांसाठी धोरण तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. वास्तविक ह्या धोरणाची सुरुवात 2017 पासून आणि किंबहुना त्याच्या आधी म्हणजे 1994 पासून सुरू झाली. आपल्याला आठवत असेल तर 1994 आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद, इथे 1994 एक पहिली परित्यक्त हक्क महिला चळवळ उभी राहिली होती आणि त्याचं एक मोठं परिषद या ठिकाणी घेण्यात आली होती.
1: अच्छा.
0: तिथपासून ज्या स्त्रियांना त्यांचे जीवनाचे जोडीदार जे आहेत, पती आहेत, ते सोडून देतात, ज्याला टाकलेली बाई म्हणून संबोधतात. वास्तविक हा कायदेशीर शब्द
1: नाहीये,
0: पण ते संबोधलं जातं कायद्याच्या भाषेत, त्याला परित्यक्त
1: समाजामध्ये असं म्हटलं जातं,
0: समाजामध्ये असं म्हटलं जातं. तर अशा स्त्रियांच्या हक्कासाठीची ती परिषद होती. याला एकल महिलांच्या चळवळीमध्ये फार महत्वाचा पाया आहे ही चळवळ, म्हणजे याच्यामध्ये खूप सगळ्या संस्थांनी काम केलं होतं. आता आपल्या वेळेअभावी आपण त्या सगळ्या संस्थांची नावं या ठिकाणी नाही घेऊ शकत, पण राज्यातल्या ज्या स्त्रीवादी चळवळी होत्या त्या सगळ्यांनी ह्या परिषदेसाठी

0: योगदान दिलं होतं. त्यानंतर याच्यावरती अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर 22 जून 1994 महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण बनलं. पण ह्या धोरणामध्ये ह्या एकल महिलांसाठीचा कुठलाही मुद्दा नव्हता किंवा त्याचा फारसा विचार केला गेला नाही. त्याच्यानंतर 2014 पासून याच्यावरती पुन्हा काम सुरू झालं. राज्यभरातल्या स्त्रीवादी चळवळी ज्याच्यामध्ये प्रामुख्याने विकास अध्ययन केंद्र आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, कोरो ही संस्था आहे, एकल महिला संघटना आहे, ह्या सगळ्या संस्थांनी काम करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून हे सगळं काम पुन्हा एकदा नव्याने उभं राहिलं. आणि ह्या कामाच्या माध्यमातून 22 जून 2018 महाराष्ट्राचं पहिलं एकल महिला धोरणाचा मसुदा शासनाला सादर केला होता तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांच्याकडे. पण आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. तर असे जे सगळे प्रश्न आहेत तर ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन काम करणं, काय करायला हवं. तर एकल महिला यामध्ये मी हे नाही म्हणणार की एकल महिला म्हणजे खूप बिचारी गरीब, नाही. प्रत्येक व्यक्तीला आपण सामाजिक न्यायाचा पाया कशावर आहे तर प्रत्येक व्यक्तीला समान हक्क अधिकार मिळाले पाहिजे. पण एकल महिला मी या ठिकाणी प्रामुख्याने याच्यासाठी उल्लेख करते कारण त्यांच्याकडे पाहण्याचा कुटुंबाचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन, त्यांच्या पाल्यांकडे पाहण्याचा कुटुंबाचा आणि समाजाचा दृष्टिकोन. आणि एकटे जेव्हा तुम्ही असता त्यावेळेस स्त्रियांना आपल्याकडे कशा पद्धतीची वागणूक मिळते हे आपण सगळेजण जाणतो. म्हणून सामाजिक न्यायासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट काय तर दृष्टिकोन बदलणं. सामाजिक न्याय, समता असली पाहिजे, भेदभाव नसावा, समान वागणूक दिली पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे.
1: आपण त्याच्या त्या स्त्रीकडे ज्या दृष्टीने बघतो ही दृष्टीच आपली चुकीची असते,
0: ती दृष्टीच चुकीची असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला, इथे मी स्त्री पुरुष असं नाही म्हणणार किंवा ट्रान्सजेंडर असं नाही म्हणणार, प्रत्येक व्यक्ती, समाजातला प्रत्येक घटक, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही लिंगाचा असो, शहरातला असो, ग्रामीण भागातला असो, आदिवासी वाड्यावस्तीवरच असो, कुठलाही असो, तो सर्वात आधी एक व्यक्ती आहे. आणि व्यक्ती म्हणून नैसर्गिकदृष्ट्या त्याला मिळालेले अधिकार आणि ज्या देशात ती व्यक्ती जन्माला आली त्या देशातल्या राज्यघटनेने दिलेले अधिकार हे त्याचे मुख्य सामाजिक न्याय आहेत, त्याचा मुख्य अधिकार आहे, त्याचे मूलभूत हक्क आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे. आणि आपण काय करायला हवं तर हे अधिकार जपले पाहिजे. त्याची जपवणूक करणं, त्याचं संवर्धन करणं आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण म्हणतो की एक प्रिजिडाईज माइंडसेट जो आहे तो न ठेवता त्याला एक माणूस म्हणून स्वीकारणं हे सामाजिक न्यायाचं बेसिक प्रिन्सिपल आहे.
1: समाजामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव जाणवतो तेव्हा सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळायला पाहिजे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळायला पाहिजे. स्त्री पुरुष भेदभाव जाणवतो. आता हा भेदभाव आपल्याला कुठे कुठे दिसतो तर कुटुंबापासून ते कार्यालयीन
1: सुरुवात कुटुंबापासूनच होते.
0: अगदी प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सामाजिक भेदभाव पाहायला मिळतो. आता सामाजिक न्याय दोघांनाही मिळायला पाहिजे हे अगदी रास्त आहे. या ठिकाणी एक गोष्ट खूप महत्वाची आपल्याला ही समजून घेतली पाहिजे की अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा मग तो कोणत्या लिंगाचा आहे, म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे. स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव जाणवतो तसाच तो पुरुषांमध्येही जाणवतो, स्त्री स्त्रीमध्येही जाणवतो. आता हे जिथे जिथे भेदभाव आहे तिथे सामाजिक न्याय मिळायला पाहिजे का तर 100% मिळायला पाहिजे. जे जे कोणी अन्यायाचे पीडित आहे, बळी आहेत, त्या प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळायला पाहिजे. पीडितेचीही आपल्या राज्यघटनेची मूलभूत कायद्याची हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की न्याय आणि अधिकार, हक्क हे जसे पीडितेचे आहेत तसे ते जो कोणी त्याच्यातला दोषी आहे त्याचे सुद्धा आहेत.
1: अच्छा.
0: म्हणून आपल्या कायद्याची संपूर्ण व्यवस्था ही मानवी मूल्यांवरती आधारित आहे. आपण एखाद्याला न्याय देताना दुसऱ्यावरती अन्याय होणार नाही हे सुद्धा आपल्या कायद्याच्या माध्यमातून पाहिलं जातं. म्हणून स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये होणारे भेदभाव, स्त्रियांचे जसे हक्क आहेत तसेच पुरुषांचे आहेत आणि त्याची जपणूक ही दोघांच्याही अधिकारांची, हक्कांची जपणूक व्हायला पाहिजे. आणि दोघांच्या या अधिकाराची, हक्काची जपणूक ही दोघांनी एकमेकांची केली पाहिजे तेव्हा समाजामध्ये आपल्याला बदल दिसून येतो.
1: तरुण पिढीनं सामाजिक न्याय मिळावा यासाठी काय करायला पाहिजे?
0: सामाजिक न्याय मिळायला पाहिजे तर सामाजिक न्याय कुणाला तर प्रत्येक पीडित व्यक्तीला मिळायला पाहिजे. आता त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर अर्थात आपल्याला कायद्याची मदत घ्यावी लागेल. आणि पुन्हा जर कुटुंबामधून आपल्याला बद्दल काही गोष्टी घडत असतील तर त्या कुटुंबासमोर बसून बोलणे आणि सोडवणे, जर तिथे होत नसेल तर अर्थात पुन्हा कायद्याचा मार्ग त्या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी तरुण असतील, वृद्ध असतील किंवा स्त्री

0: असतील हे कोणीही असो, यांना सामाजिक न्याय मिळवायचा असेल तर कायदेशीर मदत घ्यावी लागते. या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देईल. नुकतंच लातूर जिल्ह्यामधली एक केस आहे. एका वृद्ध आजीने त्यांचं जे राहतं घर होतं, जी प्रॉपर्टी होती, ती नातवाच्या नावे करून टाकली आणि नातवाने काही आजीला सांभाळायला
1: नकार दिला.
0: आता आजीवरती हा अन्याय. आजीने नातवाच्या नावावर का केली प्रॉपर्टी, की तो त्यांचं जे काही उर्वरित आयुष्य,
1: एक
0: प्रेम भावना आहे, उर्वरित आयुष्यात त्यांना तो सांभाळ करेल. शेवटी घरातल्या ज्येष्ठ पिढी असते, त्यांना काय अपेक्षित असतं? घरामध्ये दोन घास प्रेमाचे मिळावे, पोटाला पोटभर अन्न मिळावं, औषध पाणी असेल काही तर तेवढं मिळावं,
1: माझ्या प्रेमाचे जे लोक असतील त्यांना माझं जे काय असेल ते मिळावं.
0: ह्या भावनेने आजीने म्हणजे नातवाच्या नावावर सगळी संपत्ती केली. पण संपत्ती नावावर झाल्यावर नातवाने आजीला सांभाळायला नकार दिला. आजी अत्यंत धाडसी, आजीने परत केस केली आणि नातू सांभाळत नाही हे कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं, सिद्ध केलं आणि कोर्टाने आदेश दिला की नातवाला दिलेली संपत्ती सगळी आजीच्या नावावर ट्रान्सफर करावी. तर हा सामाजिक न्याय. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण आपल्या अधिकारांचा वापर, तरुणांनी काय करायला हवं तर अर्थात जपणूक ही खूप महत्वाची आहे, त्याचं संवर्धन होणं हे महत्वाचं आहे. आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो दरवेळेस आपण वादविवादच घालावे किंवा भांडणच करत बसावं, नाही. सगळ्या गोष्टी सामंजस्याने ह्या जगामध्ये चांगुलपणासाठी प्रेम फार पुरेसं आहे. तुमचे प्रेमाचे दोन शब्द खूप पुरेसे आहेत. म्हणून चांगल्या वृत्तीने बोलणं वागणं तर आपोआप. कसं आहे की मी आज चांगली वागले तर तुम्ही माझ्याशी चांगलं वागा, हे बेसिक प्रिन्सिपल आपण फॉलो केलं तर ह्या सगळ्या अन्यायाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी व्हायला मदत होते.
1: नक्कीच. या संदर्भात म्हणजे सामाजिक न्याय या विषयाच्या संदर्भात अनेक शासकीय योजना असतात, त्या समाजापर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न कसे व्हायला पाहिजेत?
0: शासनाच्या पद्धतीने जर तुम्ही म्हणाल की ह्या शासकीय योजना कशा पोहोचायला पाहिजेत, तर अर्थात शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे लास्ट पर्सन फर्स्ट हा बेनिफिशियरी असला पाहिजे. तर त्याच्यासाठीचं महत्वाचं माध्यम ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, आकाशवाणी केंद्र. कारण ग्रामीण भागामध्ये आता सगळ्या सुविधा पोहोचलेल्या आहेत, पण आजही आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर सकाळच्या बातम्या ह्या प्रत्येक घरामध्ये ऐकू येतात,
1: रेडिओवरती
0: ऐकू येतात. म्हणून शासकीय पातळीवरती शासकीय योजना घराघरामध्ये पोहोचण्याचं महत्वाचं माध्यम म्हणजे रेडिओ. दुसरं टीव्ही आहे. आता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि वेगवेगळ्या शासकीय डिपार्टमेंटमध्ये काम करणारी जी सगळी यंत्रणा आहे तीही त्या ठिकाणी कार्यरत आहे. याशिवाय जी नॉन शासकीय यंत्रणा आहे किंवा ज्याला आपण सामाजिक कार्य म्हणतो, जे प्रोफेशनली म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क हे शिक्षण ज्यांचं झालेलं आहे, असे जे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करतात, तर हे सगळे कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ते ज्या ज्या क्षेत्रात काम करतात त्या त्या क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम ते सातत्याने करत असतात.
1: या कामातील आव्हानांबद्दल काय सांगता येईल?
0: या कामातलं आव्हान म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं की मानसिकता. लोकांची मानसिकता ही बदलणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा एकदा मी म्हणेल की सामाजिक न्यायाची संकल्पना ही समतेवरती, समानतेवरती आणि समान हक्कावरती अवलंबून आहे. आणि जर मी तुमच्या अधिकारांची जपणूक केली तर मला माझे अधिकार,
1: म्हणजे माझ्या समोरच्या माणसाला न्याय मिळावा हे मलाच वाटलं पाहिजे.
0: हो. आणि दुसऱ्याही पेक्षा जास्त महत्वाचं की मी समोरच्याचे अधिकारांचं हनन केलं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर हे त्यातलं सगळ्यात मोठं खूप आव्हान आहे सध्याच्या काळातलं. कारण प्रत्येकाला वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या मलाच मिळायला पाहिजे, सगळंच आपलं नसतं, कुटुंबामधलंही सगळंच आपलं नसतं, त्याच्यामध्ये आपले भावंड वाटेकरी असतात. तसंच योजनांचं सुद्धा असतं, तसंच यंत्रणेचं सुद्धा असतं की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्यांना मिळाव्या, याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि गावोगावी ह्या योजना, कारण आजही अनेक वाड्या वस्ती अशा आहेत की जिथे ह्या सगळ्या योजनांचा अजिबात म्हणजे माहिती नाही किंवा अज्ञान आहे किंवा पोहोचलेल्याच नाही आहेत, तर ह्या त्या ठिकाणी सुद्धा पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात महत्वाचं मोठं आव्हान. म्हणजे कसं आहे ना की सध्या आपल्या समाजामध्ये आपल्याला विकासाचं एक वेगळं प्रारूप दिसतं, जिथं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक इंटरनेटवर आहे, बातम्या वृत्तपत्रामध्ये येण्याच्या आधी त्या सोशल मीडियावरती येऊन प्रसिद्ध झालेल्या असतात. पण ह्याच देशातला एक मोठा असा घटक आहे, वंचित घटक असा आहे की जिथे पाण्यासाठी आजही एक एक दिवस चालत पायपीट करावी लागते, ह्या सगळ्या घटकांपर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: तुम्ही अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहात, तुमचे बरेच अनुभव पण असतील, तर आपल्या श्रोत्यांसाठी एखादा अनुभव?
0: यातला जर अनुभव सांगायचा झाला तर मी या ठिकाणी पुन्हा आपल्या कोविड काळातलं उदाहरण देईल. कोविड काळाची परिस्थिती आपण सगळे

जाणतो. आणि खूप सगळ्या स्त्रियांनी त्यांचे जोडीदार गमावले, पुरुषांनीही त्यांचे जोडीदार गमावले. पण आपल्याकडची जी समाज रचना आहे की जिथे बहुतांश कुटुंबात अजूनही स्त्रिया ह्या बाहेर जाऊन नोकरी करत नाही किंवा कमावत, आणि अचानक आता कोविडचं संकट जे होतं ते अचानक आलेलं संकट होतं आणि त्या संकटात जोडीदार गमावला आणि हाताशी कसलीही मिळकत नाही आहे, तर अशा स्त्रियांसाठीचं काम म्हणजे ज्याला आपण कोविड विधवा म्हणतो, तर हे सगळं काम शासकीय स्तरापर्यंत पोहोचवणं आणि ते करणं म्हणजे महाराष्ट्र शासनाने कोविड विधवांसाठी ज्या काही योजना सुरू केल्या तर त्या कामामध्ये इनिशिएट करणं, हे मी आमच्या म्हणजे हे फक्त विकास अध्ययन केंद्र किंवा आशा केंद्र म्हणून नाही तर ज्या याच्यासोबत अनेक संस्था होत्या ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते शासन स्तरापर्यंत पोहोचलं. म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखी मुख्य संस्था

0: स्तरापर्यंत पोहोचलं, म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखी मुख्य संस्था होती की ज्यांनी शासकीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत केली. तर हे काम त्यातलं मी उदाहरण म्हणून अगदी मला स्वतःला त्याच्याबद्दल फार चांगलं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून तो विषय शासनापर्यंत पोहोचला आणि शासनाने त्याची दखल घेतली आणि त्याचंच आजचं हे फलित आहे की एकल महिलांसाठीचं धोरण, हे धोरण तयार व्हावं, हे देशातलं महाराष्ट्र पुन्हा पहिलं राज्य होणार आहे.
1: अच्छा,
0: तर हा कामाचा एक सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मी फार महत्वाचा एक अनुभव ह्या ठिकाणी मांडेल. आणि अजून केसेसमध्ये म्हणाल तर ज्या पीडित व्यक्ती असते, म्हणजे आता जसं आपण मगाशी बोलताना म्हटलं की मोबाईलमुळे, ऑनलाईन इंटरनेटमुळे स्त्रियांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार अन्याय होतात, ज्याला आपण ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स असं म्हणतो. आता ह्या ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्सची एक केस अशी होती की ज्याच्यामध्ये एका मुलीच्या बाबतीमध्ये घटना घडली की कोणीतरी तिचे फोटो व्हायरल केले आणि त्याची तिला कल्पना सुद्धा नाही की तिच्या बाबतीमध्ये असं काही घडलेलं आहे, पण ते फोटो सगळीकडे गेले आणि मुलीने अटेम्प्ट टू सुसाइड करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या फोटोचं सगळीकडे व्हायरल झाले, अर्थात ते तिच्या वडिलांपर्यंत सुद्धा पोहोचले. त्यातली मुख्य बाब अशी होती की त्या मुलीकडे मोबाईल होता, पण ही मुलगी कॉलेजला जाताना वगैरे कधीही मोबाईल सोबत न्यायची नाही. तिचा मोबाईल नंबर तिच्या मोजक्याच मैत्रिणींकडे, मित्रमैत्रिणींकडे होता आणि घरच्यांकडे होता. वडील कॉलेजला नेऊन सोडायचे, घ्यायला परत घेऊन यायला जायचे. त्यामुळे हे सगळं नाही, तर वडिलांना त्याची शंका आली आणि त्यांनी मुलीला दोष न देता त्याचा तपास करायचा ठरवलं.
1: किती छान आहे.
0: आणि म्हणून मग त्यांनी फोन केलं की अशा केसेसमध्ये आपण म्हणजे काय करूया, की म्हणजे शेवटी मुलगी आहे, पालकांना हे वाटतं की मुलीची बदनामी होऊ नये. आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी पालकांना हा विश्वास देणं खूप महत्वाचा असतो की पोलिसांकडे गेलो म्हणजे आपल्या मुलीचं नाव पब्लिश होईल किंवा तिचा फोटो पब्लिश होईल असं अजिबात नाही. ज्यावेळेस अशा कुठल्याही घटना असतात त्यावेळेस यंत्रणा सुद्धा याची पूर्ण खबरदारी घेते की मुलीचं नाव, मुलीचा फोटो कुठेही येणार नाही. आणि नंतर मग पोलिसांकडे केस नोंदवली गेली, पोलिसांनी त्याचा तपास केला, तपास केलं तर लक्षात आलं की तिच्या गल्लीमध्येच राहणारा मुलगा होता आणि त्यांनी तिचे असे फोटो व्हायरल केले होते. ज्यावेळेस पोलिसांनी तिला विचारलं तू याला ओळखते का, हो म्हटली, हा आमच्या शेजारीच राहतो. बरं, याची तुझी काही भांडण मैत्री, तर म्हटली अजिबातच काही नाही. मग पोलिसांनी उलट तपास सुरू केला की तू असं का केला. त्यावेळेस मुलाचं हे म्हणणं होतं की मला ती आवडते पण ती माझ्याशी बोलतच नाही, आणि जर मी तिचे असे फोटो व्हायरल केले तर ती कोणाला सांगणार नाही आणि मग माझ्याशी बोलेल आणि मग मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगेल. तर हा जो इंटरनेटचा वापर म्हणतो की गैरवापर अशा पद्धतीने केला जातो ह्या केसमध्ये, नंतर याच्यामध्ये असं आहे ना की मुलांसोबत सुद्धा बोलणं तितकंच गरजेचं आहे.
1: अशा वेळेला तिने तुमच्याकडे संपर्क केला का?
0: हा, आमच्याकडे संपर्क केला. फोन नंबर बऱ्याच वेळेला ट्रेनिंग प्रोग्रामला जात असतो तो नंबर आम्ही शेअर करत असतो, काही असेल तर कळवा म्हणून. याच्या मागचा मुख्य उद्देश फक्त हाच की कुठले वेडे वाकडे उपाय करू नये, कुठल्याही आमिषाला किंवा धाकाला कुणी बळी पडू नये, भूलथापांना बळी पडू नये आणि योग्य ती मदत मिळावी. याच्यामध्ये आपण खूप प्रॉपर गायडन्स जो आपण म्हणतो की अशा वेळेस काय करावं हे नेमकं समजत नाही. आणि मुलींच्या बाबतीमध्ये असं होतं की ज्यावेळेस अशा घटना घडतात तर बहुतांश वेळा मुलींनाच दोष दिला जातो की तूच असं काहीतरी केलं असेल, पण या केसमध्ये मुलीचे वडील खूप स्ट्रॉंग होते. त्यांनी मुलीवरती पूर्ण विश्वास ठेवला, तिला एक चकार शब्दही बोलले नाही, फक्त तिला एवढं म्हटलं की तू हे केलं म्हणजे अटेम्प्ट टू सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचं आहे, काय झालं त्याचा आपण शोध लावू. आणि तो शोध लागला, नंतर मुलगी रिलॅक्स झाली, मुलाला म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर हा जो विश्वास असतो,
1: म्हणजे योग्य ठिकाणी न्याय मिळाला,
0: योग्य ठिकाणी न्याय मिळाला, तो फार महत्वाचा आहे. आणि आजचा म्हणजे तुम्ही मगाशी आव्हानांबद्दल बोललात, तर आजच्या तरुणाईपुढे हे सुद्धा आव्हान आहे की आपल्या हातामध्ये असलेल्या यंत्राचा आपण कसा वापर करायचा.
1: अगदी,
0: म्हणजे सोशल मीडियावरती म्हणजे सामाजिक न्यायाशी हे जर सगळं पाहिलं तर आपण रिलेटेड आहे की आपण काय शेअर करतो. आपण ज्या गोष्टी शेअर करतो त्याच्यामुळे इतरांच्या भावना तर दुखावत नाहीये ना, की ज्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय होईल.
1: नक्की.
0: तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हेही आजच्या कामाच्या मधलं आणि मी तर म्हणेल सगळ्याच यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान आहे की तरुणाईला ह्या सगळ्या प्रश्नाला कसं सामोरे जावं.
1: तर बोलण्यामध्ये आलं की सोशल मीडियाचा उपयोग कसा होतो आणि त्याचा दुरुपयोग कसा होतो, या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं, पण कधी कधी त्याचा फायदा पण होत असेल,
0: अगदी,
1: तर त्याबद्दल काय सांगता येईल?
0: निश्चितपणे फायदा सुद्धा होत असतो. बघा, फायदा म्हणून जर सांगायचं झालं तर पुन्हा या ठिकाणी मी एका केसचं उदाहरण देईल. एक छोटी मुलगी 8-9 वर्षाची, तिला तिच्या आई वडिलांनी लहानपणापासून खूप स्ट्रॉंग, म्हणजे स्ट्रॉंग इन द सेन्स कसं एक बेसिक नॉलेज जे म्हणतो ना आपण, म्हणजे पुस्तकाच्या व्यतिरिक्त लिटरसी, सामाजिक

0: समाजाबद्दलचं ज्ञान ते द्यायलाच त्यांनी तिला सुरुवात केली होती. म्हणजे घरचा पूर्ण पत्ता पाठ असणं, वडिलांच्या ऑफिसचा पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा पूर्ण पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा फोन नंबर पाठ असणं, वडिलांचा मोबाईल नंबर पाठ असणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या मुलीला शिकवल्या होत्या. आपण जेव्हा बाहेर जातो तर आपण काय काय ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, नेमके बोर्ड वाचायचे, कुठली गल्ली काय काय लिहिलेलं आहे तिथं, तिथे काही पिन कोड लिहिले आहे, अशा सगळ्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या त्या पालकांनी मुलीला
1: सांगितल्या होत्या.
0: दुर्दैवाने ही मुलगी किडनॅप झाली. पोलीस कंप्लेन झाली, पण 15-20 दिवस झाले मुलगी काही सापडतच नव्हती. जसं जसं पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तशी कुठलीही माहिती काही मिळत नव्हती. पण एक दिवस ती मुलगी ज्या ठिकाणी होती, म्हणजे एका राज्यातून ती दुसरीकडे
1: नेली गेली,
0: त्या ठिकाणी तिला एक संधी मिळाली की त्या एक मुलगा तिथे आला, म्हणजे एक पुरुष तिथे आला आणि त्यांनी तिथे असलेल्या बायकांचे जे काही पार्सल होते ते पार्सल दिले. आणि त्यावेळेस तिला ती संधी मिळाली खिडकीतून बाहेर पाहायची. त्यावेळेस तिला तिथे फक्त त्या पर्टिक्युलर गावाचं नाव आणि पिन नंबर दिसला आणि तिला लक्षात आलं की हा जो माणूस आहे याला जर आपण काही लिहून दिलं तर तो ते पाठवतो. ह्या मुलीने काय केलं की एक कागद मिळवला आणि लिपस्टिकने त्याच्यावरती तिला काय लिहायचं ते लिहिलं, म्हणजे तिच्याबद्दलची माहिती लिहिली, जो बोर्ड पाहिला तो बोर्ड लिहिला, कशी गल्ली आहे खिडकीतून कशी दिसते ते लिहिलं आणि त्या कुरिअरवाल्याला म्हटली की हे एनव्हलप मध्ये टाकून तू हा फोन नंबर आणि हा माझ्या घरचा पत्ता आहे तिथे तो पाठव. त्याने ते पाठवलं. तिच्याकडे पैसेही नव्हते, पण तिथे त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे की त्याने पैसे नसतानाही ते कुरिअर केलं. त्याने ते कुरिअर वडिलांपर्यंत पोहोचलं आणि वडिलांनी नंतर ते कुरिअर पोलिसांना दिलं की हे फक्त माझी मुलगीच करू शकते आणि हे तिने लिहिलेलं आहे. आणि पोलिसांनी त्या पद्धतीने प्लॅनिंग करून त्या ठिकाणी गेले, ते शोधलं. त्यावेळेस ती मुलगी एका ब्रॉथेल होम मधून रेस्क्यू केली गेली. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण ह्या
1: आणि अशा लोकांना जेव्हा आपण न्याय मिळवून देतो ते मात्र तुम्हाला खूप समाधान देत असेल.
0: आणि म्हणजे तुम्ही जे म्हटलात की सोशल मीडियाचा वापर, की त्या तिला समजलं की आपल्या वडिलांनी आपल्या मोबाईल त्याचा वापर कसा करायचा, कुरिअरचा वापर कसा करायचा, प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं किती अलर्ट. 8 वर्षाची मुलगी होती ती, काही फार मोठी मुलगी नव्हती.
1: तिने तेवढा विचार करून योग्य वेळेला.
0: म्हणून सोशल मीडियाचा कसा वापर होतो तो अशा पद्धतीने सुद्धा होतो, की
1: म्हणजे नुसताच मोबाईल नंबर पाठ करून ठेवण्यापेक्षा ते योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. तिला त्या मुलाला दाखवावं वाटलं की आता मी हा नंबर दिला तर तो मला नेऊन देईल
0: असं,
1: तर ते जास्त महत्वाचं.
0: ते खूप महत्वाचं.
1: तुम्ही या क्षेत्रात काही नवीन उपक्रम राबवले पाहिजेत असा विचार करता का?
0: येस, 100%. आणि हे नवीन उपक्रम अशा पद्धतीने राबवायला हवे की जेणेकरून पुढच्या पिढीला याचा उपयोग होईल, आत्ताच्या पिढीलाही आणि पुढच्या पिढीलाही सुद्धा. सध्या आपण सगळेजण बघतो, बघा आपण हे सुरुवातीला आलो की फार उणे आणि पाऊस नाहीये, तर हे पुन्हा पर्यावरणीय बदल आहेत. आता हे पर्यावरणीय बदल कशामुळे आहेत? जंगलच उरले नाहीये, सगळीकडे आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट जे म्हणतो,
1: रस्ते सिमेंटचे आणि घरं पण सिमेंटची,
0: घरही सिमेंटचा. जो पूर्वी उन्हाळा जरी असला आणि घरं जरी पत्र्याची होती तरी पण संध्याकाळी घरं
1: थंड व्हायची,
0: आता तो गारवा घरांमध्ये राहिलेला नाहीये. आणि म्हणून याच्यासाठी दोन उपक्रम आम्ही सुरू केले आहेत. एक की क्लायमेट सेफ चाइल्डहूड, की पर्यावरण बालकांसाठी सुरक्षित कसं असावं, याचं ग्रामीण म्हणजे सगळ्यात फक्त आपल्या देशात नाही तर पूर्ण एशिया पॅसिफिक रिजनमध्ये हे ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळे मुलांसोबत होतील, की पर्यावरणाला अनुसरून आपण आपल्यामध्ये काय काय बदल करू शकतो आणि ते कसे आपण करावे. त्याच्यात खूप छोटे छोटे उपक्रम आम्ही घेतले. त्यातला पहिला उपक्रम आहे आमचा की से नो टू सिंगल यूज प्लास्टिक. कॅरी बॅग अजिबात वापरायची नाही. तुम्ही कुठेही गेलात तर तुमची छोटी पिशवी तुम्ही सोबत घेऊन जायची. प्लास्टिकची बॉटल वापरायची नाही. प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण
1: करायचं नाही.
0: आपला कचरा उचलून आपण तो डस्टबिनमध्येच टाकायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की पर्यावरण म्हणजे क्लायमेट सेफ चाइल्डहूड मुलांसाठी काय अपेक्षित आहे. वॉटर बॉटलमध्ये पाणी उरलं असेल तर काय करणार?
1: झाडांना घाला एखाद्या.
0: हा, तहान लागली तुम्ही पिऊन घेणार. नसेल तर नालीमध्ये न फेकता तुम्ही ते
1: दिसेल त्या झाडाला जरी घातलं तरी चालेल,
0: त्या झाडांना घालायचं. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करणे, तुमचा स्वतःचा रुमाल तुम्ही स्वतःजवळ ठेवणे, अशा ज्या बेसिक आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या परिणाम देणाऱ्या आहेत. आपण भाजी घरामध्ये भाजी येते, भाजी निवडतो, कचऱ्यामध्ये ते फेकून देतो. प्रयत्न करा की तो कचरा जो आहे, पूर्वी सहज दारावरती गाई म्हशी येत होते, आता ते राहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते चारा जनावरांना टाकता येत नाही, पण तो चारा जनावरांपर्यंत पोहोचेल ग्रामीण भागामध्ये हे होऊ शकतं. तर अशा गोष्टी काय करू शकतो ते याच्यासाठी शाळेतल्या

0: मुलांसोबत मॅपिंग करणं आणि ते काय काय करू शकतात ह्या सगळ्याचा पुन्हा प्लॅनिंग करणं आणि मुलांसोबत कंटिन्यू ती ॲक्टिव्हिटी वर्षभर करणं हे एक आहे. दुसरा जो आहे की असाच उपक्रम महिलांसाठी सुद्धा आहे, कारण पर्यावरणीय बदलाचा महिलांवरचा परिणाम जर आपण पाहिला तर त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले खूप मोठे इश्यूज समोर येतात. कॅन्सरचं सगळ्यात मोठं प्रमाण समोर येते हे पुरुषांमध्ये सुद्धा आहे. इथे मी फक्त महिला आम्ही महिला केंद्रित काम करतो त्याच्यामुळे महिला म्हटलं, पण स्त्री पुरुषांमध्ये हे प्रमाण आहे. तर म्हणून त्यांच्यासोबतचंही सेम आपले जे हेल्थ हॅबिट्स आहेत तेच आपण मुलं आपला पाहून अंगीकारणार आहे. म्हणून आपण त्या आपल्या सवयी कशा बदलू शकतो आणि पर्यावरणाच्या बदलाचा महिलांवरती होणारा जर परिणाम पाहिला तर तो कौटुंबिक हिंसाचारामध्ये होतो, तो मुलींचं बालविवाहामध्ये होतं, तो मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये होतो, तो मुलींच्या ट्रॅफिकिंगमध्ये होतो. त्याला खूप सगळे पैलू आहेत, कारण आपल्या समाजामध्ये कुठलीही गोष्ट आली म्हणजे कोविड आला मुलगी घरात ठेवून काय करायची, लग्न करून द्या. दुष्काळ पडला मुलगी ओझ आहे काय करायचं, लग्न करून द्या. तर ह्या सगळ्याचे परिणाम मुलींवरती काय होतात, तर कमी वयामधली प्रेग्नन्सी, कमी वयामध्ये म्हणजे कुपोषित बाळ जन्माला येणं आणि पुन्हा तिच्या आरोग्यावरती परिणाम होणं. तर म्हणून पर्यावरणाचा स्त्रियांवरतीही होणारा परिणाम आणि आरोग्यावरती प्रामुख्याने याच्यामध्ये आरोग्य आम्ही फोकस करतो. तर असे सगळे उपक्रम हे सातत्याने शासकीय स्तरावरती सुद्धा राबवणं तितकंच गरजेचं आहे. जल जीवन मिशन सारखे कार्यक्रम असतील किंवा पाणी अडवा पाणी जिरवा सारख्या योजना असतील, त्या योजना पुन्हा आणि जे जुने सगळे पाण्याचे साठे आहेत ते सगळे पाणी साठे पुनर्जीवित करणे हे फार महत्वाचं आहे.
1: नक्कीच तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत. आता जाता जाता तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल, आपल्या श्रोते मैत्रिणी हे सगळं ऐकतायत त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बघा, आपण सामाजिक न्याय ह्या विषयावर बोलत आहोत आणि श्रोत्यांना काही सांगायचं किंवा आपले सगळे मित्र मैत्रिणी ऐकतायत तर त्या ठिकाणी मी फक्त एवढंच म्हणेल की जसं आपल्यावरती अन्याय झाल्यावरती आपल्याला राग येतो त्यावेळेस समोरच्यावरतीही अन्याय होतो, तर तेवढाच राग आपल्याला आला पाहिजे. राग आला म्हणून आपण जाऊन लगेच भांडण नाही करायचं हे नाही म्हणत मी, पण त्याच्या विरुद्ध बोलत राहणं आणि चांगुलपणाने वागत राहणं. चांगुलपणाची चळवळ ही पेरली गेली पाहिजे आणि ती आत्मसात केली पाहिजे आणि ती स्वतःपासूनच सुरू करणं तितकंच महत्वाचं आहे, तरच आपण ते इतरांमध्ये रुजवू शकतो. नाही तर आपल्याकडे मने आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून यायचं, तसं होऊ शकतं. म्हणून सुरुवात ही आपल्यापासून
1: अगदी
0: फार महत्वाची आहे.
1: खूप छान. तुम्ही सामाजिक न्याय म्हणजे नक्की काय याच्याबद्दल श्रोते मैत्रिणींना खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: थँक्यू. आणि मलाही या ठिकाणी बोलवलं फार छान वाटलं. धन्यवाद.
1: समावेशक समाजाच्या दिशेनं याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मासाची सुरुवात होते आणि चातुर्मास म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जणींच्या घरात कोणत्या ना कोणत्या निमित्तानं उपवासाच्या पदार्थांची मागणी होतच असते. आता तर पहिला उपवासाचा दिवस जवळ येतोय, आषाढी एकादशी. मैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणता पदार्थ बनवायचा या विचारात आहात ना? मग ऐका आजची रेसिपी. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी बनवा चवदार असे उपवासाचे अप्पे. हो, आजची रेसिपी आहे उपवासाचे अप्पे. हे मनपसंत अप्पे बनवण्यासाठी साहित्य: एक वाटी वरई, एक चतुर्थांश वाटी साबुदाणा, जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ चवीपुरतं, 3-4 चमचे दही आणि थोडंसं वाटीमध्ये तेल, अर्धा चमचा खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा नसेल तर इनो. मैत्रिणींनो, आधी साबुदाणा आणि वरई दोन्ही मंद आचेवर थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, वरईसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता दोन्ही मिक्स करून पुन्हा एकदा ते पीठ मिक्सरमधून फिरवून घ्या. चव यावी म्हणून थोडेसे जिरे त्यात बारीक करताना घाला, पिठी चवदार होते. त्या पिठामध्ये जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, 3-4 चमचे दही मिक्स करून पीठ सारखं करून घ्या. पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं पाणी घालून ते पातळ करा. आता आप्पेपात्राला तेल लावून घ्या आणि घ्या भरून त्यात पीठ. आप्पेपात्र आधीच थोडंसं गरम करून ठेवलं तर जास्त छान. छान गुलाब

0: गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या हे आप्पे आणि आपल्याला तयार आप्पे आप्पे पात्रात बघायला मिळतील. चटणी बरोबर द्या खायला हे गरम गरम हे हलके फुलके आप्पे. मैत्रिणींनो, आता ऐकूया आपला आवडता कार्यक्रम आठवणीतलं गाव. आज आठवणीतलं गाव ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावाला. तर चला ऐकूया आठवणीतील गाव. लेखन केलं आहे शालिनी केचे यांनी.
1: मैत्रिणींनो, आज जेव्हा मी एक लेखिका म्हणून माझ्या भूतकाळाच्या पानावरून बोट फिरवते तेव्हा माझे डोळे आपोआप मिटले जातात आणि मी पुन्हा एकदा तीच खट्याळ अनवाणी पायांनी धावणारी लहानगी मुलगी होते. माझं ते गाव म्हणजे माझ्यासाठी संपूर्ण जग होतं. आमचं घर म्हणजे एक मोठा जुना कौलारू वाडा. वाड्यासमोर अंगणात डोलणारी पपई, पेरू, गुलाब, मोगरा, शेवंती, पारिजात, सोनचाफा अशी कितीतरी झाडं आणि कोपऱ्यात असलेली एक जुनी मोठी खोल अशी शांत विहीर. पण आमच्या बालपणाचा खरा हक्क सांगणारा कोणी असेल तर तो म्हणजे आमच्या गावच्या वेशीवर उभा असलेला 250 वर्षांचा जुना वटवृक्ष. तो नुसता वृक्ष नव्हता तर तो आमचा सखा होता. मी आणि माझी बहीण तासन तास त्याच्या पारंब्यांना लोंबकळून आकाशाला गवसणी घालणारे झोके घ्यायचो. त्या पारंब्यांच्या जाळ्यात आमचं बालपण असं काही अडकलं होतं की आजही शहरातल्या बागेतले झोके मला त्या वडाच्या पारंब्यांसारखी मजा देऊ शकत नाही. तिथंच मारुतीचं मंदिर, तो मारुतीचा पार, आज सारं सारं काही आठवतं आणि माझे डोळे आपोआप पाणावले जातात. म्हणूनच मला माझ्या हृदयस्पर्शी शब्दांना वाट मोकळी करून द्याविषयी वाटते. गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया. गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया. 250 वर्षाच्या वडानं जणू पसरली पानांची माया. पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण. पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण. कौलारू वाडा अन वाड्यात असलेली असंख्य झाडं, हेच होतं माझं नंदनवन, हेच होतं माझं नंदनवन. जुनी विहीर खोल शांत निवांत, काळजाचं कुपीत जपायची. माझ्या अस्तित्वाची पाळमुळं याच मातीत खोल रुजायची, याच मातीत खोल रुजायची. आमच्या गावात पाण्याची कायमचीच मोठी वानवा असायची. पाण्यासाठी मला तो जड लोखंडी हापसा चालवावा लागायचा. त्या लहान वयात हाताचे कोपरे दुखेपर्यंत तो पंप मारताना खूप जीवावर यायचं. पण जेव्हा त्या पंपातून खळखळत पाणी यायचं ना, तेव्हा तो शीण कुठल्या कुठे पळून जायचा. त्या हापशाचं आणि माझं एक वेगळंच असं नातं होतं. त्यानं मला कष्टाची आणि पाण्याचं मोल जाणण्याची पहिली शिकवण दिली.

गावच्या चारही बाजूंना पसरलेली हिरवीगार शेती आणि मधूनच खळखळत जाणारी ती नदी हे आमच्या मस्तीचं मुख्य ठिकाण होतं. अनेकदा घरात आईला मी शाळेत जाते ग असं अत्यंत निरागस चेहऱ्यानं सांगायचं. पाटी दप्तर घ्यायचं आणि वाटेतूनच मैत्रिणींसोबत नदीवर पोहायला किंवा रानात कैऱ्या बोरं चिंचा पेरू तोडायला पळ काढायचा. शाळेच्या मास्तरांचा मार आणि आईचा ओरडा यापेक्षा नदीच्या डोहातल्या त्या डुबक्या जास्त प्रिय वाटायच्या. पण हीच शांत नदी कधी कधी रौद्ररूप धारण करायची. जेव्हा गावात 15 ते 20 दिवस सलग धोधो पाऊस पडायचा ना तेव्हा नदीला महापूर यायचा. पुराचं ते लालभडक पाणी थेट शिवारात आणि गावाच्या वेशीपर्यंत घुसायचं. निसर्गाचं ते भयंकर रूप पाहून आमची मात्र भंभेरी उडायची. लोखंडी हापशाचा तो दांडा चिमुकल्या हातांना भारी. लोखंडी हापशाचा तो दांडा चिमुकल्या हातांना भारी तहानलेल्या घरासाठी माझी चालायची धडपड सारी. पण दप्तर खांद्यावर घेताना पावलं नदीकडेच वळायची. शाळेला दांडी मारून डोहात आमची मस्ती चालायची.

कधी सलग 15 दिवसाच्या पावसानं नदीला यायचा महापूर, लालभडकते रौद्ररूप पाहून उडायची काळजाची हुरहूर, उडायची काळजाची हुरहूर। गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहायचे। गरिबी तर जणू प्रत्येकाच्या पाचवेलाच पुजलेली, पण कोणाच्याही घरातला उत्सव हा कधी एका घरापुरता मर्यादित राहिला नाही। पोळा, दसरा, दिवाळी असो, होळी, रंगपंचमी असो की दुसरा कोणताही सण असो, एकच मोठं कुटुंब असायचं। एकमेकांच्या ताटातलं खाण्यात आणि एकमेकांच्या अंगणात रांगोळी काढण्यात जो आनंद होता, तो आजच्या एकटेपणाच्या जगात शोधूनही सापडत नाही।

आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत. गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत. त्या गावात आमची माणुसकीच होती श्रीमंत. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृतासमान वाटायची. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृतासमान वाटायची. सणासुदीच्या दिवशी संपूर्ण वस्ती एकवटून नाचायची. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा. आजच्या या सिमेंटच्या जंगलात शोधूनही सापडेना तशी जागा, शोधूनही सापडेना तशी जागा. आज माझ्या लेखणीतून सांडते तीच जुनी गावरान माती. शहराच्या या चकचकीत गराड्यात मी शोधते तीच जुनी नाती. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तो जुना वडाचा पार आहे. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तोच जुना वडाचा पार आहे. माझ्या अस्तित्वाची नाळ वेशीला बांधलेली माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. या सगळ्या आठवणीत माझ्या काळजाचा सर्वात जुना कोपरा म्हणजे माझे बाबा. माझे बाबा एसटी महामंडळात बस कंडक्टर होते. दिवसभर तिकीट पंच करून आणि प्रवाशांच्या गराड्यात राहून ते प्रचंड थकून जायचे. पण जेव्हा रात्री घरी यायचे ना, तेव्हा त्यांचा तो थकवा आम्हाला पाहून कुठल्या कुठे पळून जायचा. आम्ही चारही बहिणी गाढ झोपेत असायचो, पण बाबा घरी आल्यावर ते आम्हाला प्रेमानं उठवायचे. त्यांच्या खाकी वर्दीचा तो ओळखीचा स्पर्श आणि त्यांच्या प्रेमळ हाकेनं आमची झोप उडायची. मग बाबा आम्हाला चारही बहिणींना घेऊन रात्रीच्या वेळी बसमधून फेरफटका मारायला छोट्या गोड सफरीवर घेऊन जायचे. त्यांच्या रखरखीत हातांमध्ये आम्हा लेकींसाठी जे अथांग वात्सल्य होतं ते शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. आज मी स्वतःची ओळख निर्माण केली असली तरी माझ्या लेखणीतली ती ओढ, ती संवेदनशीलता आणि तो जिवंतपणा त्या 250 वर्षाच्या वडानं आणि माझ्या बाबांच्या निस्सीम प्रेमानं मला दिला आहे. माझं गाव केवळ भूतकाळ नाही तर माझ्या अस्तित्वाचा, माझ्या श्वासांचा एक न संपणारा प्रवाह आहे. खाकी वर्दीतला बाप माझा रात्रंदिवस राहायचा प्रवासात. तिकिटांच्या त्या पंचामागे मात्र लेकींचाच विचार श्वासात. रात्रीच्या नीरव शांततेत जेव्हा ते थकून घरी यायचे, गाढ झोपेतल्या चार लेकींना हळुवार हाक देऊन उठवायचे. बाबांच्या त्या रखरखीत बोटाला धरून ती चांदण्यातली अनोखी सफर त्या निस्सीम वात्सल्यापुढे आज आहे निव्वळ फिकी, आज आहे निव्वळ फिकी. तो 250 वर्षांचा जुना वटवृक्ष, तो लोखंडी हापसा, ते मारुतीचं मंदिर, माझ्या आठवणींचा तो पार, या सगळ्याला एक अत्यंत पवित्र आणि वैश्विक भूमीचा स्पर्श होता. ती भूमी म्हणजे विदर्भाच्या कुशीत अमरावती जिल्ह्यात वसलेलं आमचं मोझरी गाव. आज जेव्हा मी या वऱ्हाडच्या लाल मातीचा विचार करते तेव्हा माझ्या लेखणीतून शब्द नाही तर थेट माझ्या काळजाचे स्पंदनं कागदावर उतरतात. 250 वर्षांचा तो जुना वटवृक्ष, त्याच पारंब्यामध्ये गुंतली माझ्या अस्तित्वाची नाती. आज शब्दांची गुंफण करताना तेच मोझरी गाव आठवतं आणि माझ्या आतली ती अनवाणी मुलगी आजही तिथंच धावते. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. माझ्या शब्दांना मिळालेला तो गुरुदेवांचाच आशीर्वाद आहे.

उपस्थाना कधीकाळी जे कष्ट उपसले होते, हापसा उपस्थाना कधीकाळी जे कष्ट मी उपसले होते, आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते, आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते. मला रोज पहाटे 4 वाजता जाग यायची, पण ती साधी जाग नसायची, तो एक पारमार्थिक अनुभव असायचा. बाहेर मिट्ट काळोख असताना पहाटेच्या त्या नीरव शांततेत खंजरीच्या तालावर घुमणारे संत तुकडोजी महाराजांचे अभंग कानावर पडायचे. संगीताचा आणि भक्तीचा तो अद्वैत संगम माझ्या त्या बालमनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जायचा. त्या स्वरांमध्येच माझं बालपण आकार घेत होतं.

मराठीच्या गर्भात जेव्हा मिट्ट काळोख दाटलेला खंजरीच्या निनादानं मोझरीचा श्वास जागा झालेला, गुरुकुंज आश्रमातून अभंगाची साद यायची, चार वाजेची ती पहाट थेट काळजाला भिडायची, अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत, अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत, 250 वर्षांच्या वडालाही जणू तेव्हा जाग यायची, याच भक्तीच्या सुरांवर माझी लेखणी आकार घ्यायची. मोझरीचा निसर्ग म्हणजे साक्षात ईश्वराच्या कुंचल्यातून साकारलेली एक जिवंत कलाकृती. पावसाची पहिली सहर जेव्हा यायची ना या मोझरी गावाच्या मातीवर कोसळायची, तेव्हा त्या मातीतून उठणारा तो ओल्या मातीचा मोहक सुगंध थेट काळजाचा ठाव घ्यायचा. याच निसर्गाच्या कुशीत विसावलेलं रामकृष्ण हरी मंदिर म्हणजेच दासटेकडी. दासटेकडीचं ते हिरवं गार आणि लोभसवाण रूप शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. ती टेकडी पाहण्यासाठी आणि तिथल्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी देशोदेशीचे लोक येतात. त्या लहानग्या वयात मला सर्वात जास्त भारावून टाकणारा जर कुठला प्रसंग असेल ना तर तो म्हणजे समाधी दर्शन.

साता समुद्रापलीकडून आलेले ते विदेशी पाहुणे जेव्हा समाधीवर यायचे तेव्हा ते राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे अत्यंत लीन होऊन गुडघे टेकून नतमस्तक व्हायचे. एका लहानग्या खेड्यातल्या संताच्या विचारांपुढे जगातील प्रगत देशातील माणसंही अशी नतमस्तक होताना पाहून माझी ती चिमुकली नजर अचंबित व्हायची. माझ्या मोजरीच्या मातीची ताकद काय आहे याची पहिली जाणीव मला त्या क्षणी व्हायची. पहिल्या पावसाची सर आणि मातीचा तो मोहक सुगंध दाश टेकडीच्या कुशीत निसर्गाचा नवाज बंध. साता समुद्रापारचे पाहुणे शांती इथली शोधत यायचे समाधीपुढे नतमस्तक व्हायचे. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी तो अद्भुत सोहळा टिपला खेड्यातल्या संतांचा विचार सारा जगाला कसा बरं गवसला. त्या अथांग टेकडीवर जेव्हा वाऱ्याची लहर यायची माझ्या खेड्याकडची माती साऱ्या विश्वाला कवेत घ्यायची संध्याकाळचे 5 वाजले की मोजरीतलं

चित्रच पालटायचं, जणू वेळेलाही इथल्या शिस्तीची सवय झाली होती. गावातील प्रत्येक माणूस लहान थोर गरीब श्रीमंत हे सारे भेद विसरून एका जागी जमायचे आणि सुरू व्हायची ती अंगावर शहारे आणणारी सामुदायिक प्रार्थना, तो सामूहिक स्वर, ती अजोड लष्करी शिस्त आणि सर्वांच्या मनात असलेली एकमेकांबद्दलची निखळ आत्मीयता. तो केवळ एक परिपाठ नव्हता, तर ते माणुसकीचं एक महाकाव्य होतं. त्या प्रार्थनेतल्या प्रत्येक शब्दानं माझ्या लेखणीला धार दिली आणि माझ्या विचारांना आकार दिला. आज मी मोठी झाले असले तरी माझ्या अस्तित्वाची नाळ या मोझरीच्या मातीशी जोडलेली आहे. मोझरी हे केवळ माझं गाव नाही, तर ते माझ्या आत्म्याचं, माझ्या श्वासाचं आणि माझ्या साहित्याचं चिरंतन माहेर आहे. या मातीत माझं बालपण गेलं याचा मला केवळ अभिमान नाही, तर तो माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा सन्मान आहे. पाच वाजता सांजवेळी जणू काही काळी थांबायचा. पाच वाजता सांजवेळी जणू काही काळी थांबायचा. मोझरीच्या मातीत तेव्हा शिस्तीचा मळा फुलायचा. लहान थोर गरीब श्रीमंत सारे भेद विसरून जायचे. सामुदायिक प्रार्थनेचे स्वर आभाळाला भिडायचे. कधी महापुरात बुडणारी नदी तेव्हा तीही शांत व्हायची. प्रार्थनेच्या त्या रांगेत अवघे माणुसकी उभी राहायची. खांद्याला खांदा लावून जो उपासला जातो एकोपा, तोच माझ्या लेखणीचा ठरला सर्वात मोठा ठेवा. आम्ही सर्व बहिणी अजूनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला आवर्जून जातो. मौन श्रद्धांजलीसाठी तर देश विदेशातून लोक येतात आणि हा सोहळा म्हणजे जणू स्वर्ग सुखाचा आनंदच असतो. महाराष्ट्रातील संत परंपरा ही कधीही खंडित झाली नाही, ती अविरतपणे चालत राहिली. यात अनेकांनी आपलं योगदान दिलं. विसाव्या शतकात हा विचारप्रवाह पुढे नेण्याचं कार्य विदर्भातील दोन महंतांनी केलं. यात संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विश्वशांती निर्माण केंद्र उभारलं, जिथं विश्वबंधुत्वाची ऊर्जा अखंडपणे मिळत आहे. हे केंद्र आधुनिक जगाचं तीर्थक्षेत्र बनलं आहे, ते म्हणजे गुरुकुंज आश्रम मोझरी.

भारतीयांमध्ये विश्वबंधुत्वाची भावना रुजावी म्हणून सर्वधर्म समभाव हे तत्व सर्व भारतीयांनी मनापासून स्वीकारावं याकरता संत तुकडोजी महाराजांनी आपल्या वयाची 60 वर्ष कार्य केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजरीच्या सहाय्यानं भजन करून लोकजागृती घडवून आणली. विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे याला अनुसरून सर्वांमध्ये विश्वभाव निर्माण झाला पाहिजे त्याचा प्रचार करण्याकरता तुकडोजी महाराजांनी सन 1935 मध्ये गुरुकुंज मोझरी इथं श्री गुरुदेव शिवा आश्रमाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाज कार्य सुरू केलं. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात जे मागितलं होतं, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, हे तत्व प्रत्यक्ष साकार करण्याचं कार्य केलं. या आश्रमाचं सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, मतभेद को भुला है मंदिर यह हमारा हे ब्रीद आहे. तसंच इथलं स्वागतगीत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, सबका भला हो.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगढ आणि पंजाबच्या दौऱ्यावर। विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण। भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएस कडून अटक। आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4

0: जण ठार तर 5 जखमी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींचा हा दौरा या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच पूर्व युरोपियन देशांशी नवीन आयाम देण्यासाठी महत्वाचा असेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती मुर्मू 20 जुलैला मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सँडू यांची भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींबरोबर शिष्टमंडळ असणार असून विविध विषयांवर ते चर्चा करतील. तसंच मोल्दोवा संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रोसू यांचीही त्या भेट घेणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू 21 जुलै रोजी उत्तर मॅसेडोनिया इथं जाणार असून तिथले राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांना त्या भेटणार आहेत. उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि व्यापारी मंचालाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत. 23 जुलैपासून राष्ट्रपती 2 दिवसांच्या रोमानियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात त्या तिथले राष्ट्रपती निकोस ओरडॅन यांच्यासह प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत. भारत रोमानिया व्यापारी मंचालाही त्या संबोधित करणार आहेत. याशिवाय तिथल्या भारतीय समुदायाशी त्या संवाद साधणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. हरियाणात जिंद इथं 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाली. त्यात 2 वैद्यकीय महाविद्यालयं, कुरुक्षेत्र इथं शीख संग्रहालयाची पायाभरणी, चंदीगड इथं 4,700 कोटी रुपयांहून अधिक पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी, दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्गाच्या पूर्णपणे प्रवेश नियंत्रित पॅकेजचं लोकार्पण आणि जालंधर इथं रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनाचा समावेश आहे. या दौऱ्यात त्यांनी एकूण सुमारे 25,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. याप्रसंगी प्रधानमंत्री म्हणाले,
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते. शक्तिशाली 3,200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनाचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2,500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रुपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून पश्चिम बंगालच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जुमागाच इथं सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाच्या 18व्या बटालियनला ते उद्या भेट देऊन प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. वृक्षारोपण तसेच अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील करतील. त्यानंतर ते सिलीगुडी इथे उत्तर कन्यामध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका घेतील. यात पश्चिम बंगालमध्ये नवीन फौजदारी कायदे, जन्ममृत्यू नोंदणी इत्यादी बाबतीत चर्चा होईल. उद्या संध्याकाळी ते कोलकात्याला रवाना होतील. तिथे ते राज्यातल्या कायदे आणि सुव्यवस्थेसंबंधातल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. नंतर ते कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयातल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते अमूल बंगाल डेअरीच्या नवीन दही उत्पादन कारखान्याची पायाभरणी करणार आहेत. येत्या 20 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 19 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.

बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए महम्मदशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए महम्मद सदस्यांच्या चौकशीदरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं एटीएसनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या ताब्यात दिलं आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वे गाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह 4 जणांचा मृत्यू झाला. अजीमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुवर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेलं रेल्वेचं उघडं फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहनचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. गोवा सरकारनं गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल एनटीएनं अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 प्रदर्शनाचा आज नवी दिल्लीत यशस्वी समारोप झाला. देश विदेशातील प्रदर्शक खरेदीदार गुंतवणूकदार धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनात सहभागी झाले होते. 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनामुळे वस्त्रोद्योग उत्पादन खरेदी विक्री नवोन्मेष आणि गुंतवणुकीसाठीचे भारताचे जागतिक पातळीवर महत्वपूर्ण केंद्र म्हणून स्थान अधिक दृढ झालं आहे. भारत टेक्स 2026 या प्रदर्शनाला वस्त्रोद्योगातील दिग्गज उत्पादक आणि जागतिक खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती भारत टेक्स ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष नरेंद्र कुमार गोयंका यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझिमो ओकोहिरा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉकओव्हर मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूनं याआधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युई हिला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर. विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए महम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएसकडून अटक. आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक 4 जण ठार तर 5 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी। मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्र मैत्रिणींनो, तुम्ही केला आहे का एखादा संप किंवा नेला आहे कधी कुठे मोर्चा? घरात आई वडिलांसमोर एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करताना ती नाही मिळाली तर आज मी जेवणार नाही असा संप आपल्यापैकी अनेक जणांनी लहानपणी केला असेल। पण एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा अन्याय होत असताना त्याविरुद्ध लढण्यासाठी कायदेशीररित्या संप करणं वेगळं असतं। तर मित्रांनो, आज आहे जागतिक न्याय दिवस। तुम्हाला काय वाटतं, न्याय म्हणजे काय? फक्त कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन की गुन्हे? पण आपण एखाद्या गोष्टीसाठी परफेक्ट चॉईस असताना आपल्या हातची संधी दुसऱ्या कोणाच्या हाती गेली तरी ती भावना आपल्यावर अन्याय झाला अशीच असते, नाही? अशा वेळी दाद कोणाकडे मागणार हाही एक प्रश्न असतो। गावात, जिल्ह्यात, राज्यात किंवा देशात काही गुन्हे घडले तर त्यासाठी जिल्हा न्यायालय, खंडपीठ आणि उच्च न्यायालय असतात। पण जागतिक पातळीवर होणारे युद्धातले गुन्हे किंवा मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांना बळी पडलेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय असतं। सध्या आपल्या आजूबाजूला अगदी सहज गुन्हे घडताना दिसतात। चोरी, दरोडे, अत्याचार, खून आणि ह्यापेक्षा आजूबाजूला घडणाऱ्या काही अमानुष घटना आपल्याला अगदी स्तब्ध करून सोडतात। एवढी विकृती असलेल्या समाजाचा आपण भाग आहोत म्हणून थोडा भयभीत सुद्धा होतो आपण। समाजातला युवा हुशार अपडेटेड होतो आहेच, पण यापैकी काही लोक प्रगल्भता नसल्याने विचार न करता विचित्र मानसिकतेत चुकीचे पावलं उचलतात ज्याची परिणिती एखाद्याचा जीव जाणं एवढी घातक असू शकते। एक शब्द आजकाल खूप महत्वाचा होतोय, तो म्हणजे सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता। ह्यातही काही लोक खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे करतात, आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसांना तर बरीच प्रश्न पडतात। समाजात शांतता नांदावी आणि कोणीही कोणाला, कोणाकडून आपल्याला किंवा आपल्याकडून कोणाला काही त्रास होऊ नये ह्या विचारात आपण नेहमी असतो। पण सध्या काय महत्वाचं आहे? संवेदनशील असणं, स्वतःच्या प्रॉब्लेम

0: सोबत दुसऱ्याची मनस्थिती समजून घेणं की एखादा घातक विचार मनात आला तर काय करावं माणसाने, मदत घ्यावी कोणाची, अन्याय झाला की आधी कोणाला सांगावं, आपल्यावरचा अन्याय पूर्ण ऐकण्याची आणि पुढचे मार्ग दाखवण्याची जबाबदारी कोणाची, न्याय व्यवस्थेत असणारी सर्व माणसं कसं काम करतात आणि किती महत्वाचे ठरतात ह्या प्रक्रियेत, अशी बरीच प्रश्न आणि त्यामुळेच आपण आज न्याय व्यवस्थेचा पाया असणारे वकील ह्यांच्याशी ह्या विषयावर बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत. सो वेलकम टू ऍडव्होकेट अभया शेळकर, ज्यांनी 150 अधिक कायद्याच्या पुस्तकांचं लिखाण केलंय, विविध ठिकाणी राज्यभरात कायदेविषयक व्याख्याने दिली आहेत, शासनाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये कायदेविषयक प्रशिक्षण देण्याचा आणि 30 वर्षांपेक्षा वकिली व्यवसायाचा त्यांना अनुभव आहे. त्यांची ख्याती म्हणजे कायद्यासारखा रटाळ विषय सुरस पद्धतीने त्या मांडू शकतात. तर मॅम, तुमचं आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद उत्कर्षा, तुझे पण खूप खूप धन्यवाद आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचेही धन्यवाद.
0: तर मॅम, सर्वप्रथम आम्हाला सांगा की सामाजिक न्याय म्हणजे काय आणि एखाद्यावर किंवा स्वतःवर अन्याय होत असेल तर तो कसा ओळखायचा.
1: सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये जेव्हा आम्ही ज्या गोष्टी बघत असतो आजूबाजू आमच्या, त्यामध्ये जर एखादी गोष्ट नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली, उदाहरणार्थ एखाद्याला अपमानित करण्याच्या दृष्टीने, एखादी जर माता भगिनी असेल तिच्याशी ज्या आदर सन्मानाने वागलं पाहिजे त्याऐवजी वेगळ्या पद्धतीने वागणं, त्याच्यानंतर जर आम्ही अजून थोडंसं पुढे गेलो तर आजूबाजू जे आमचे पशु पक्षी आहेत त्यांना नैसर्गिकपणा जगण्याचा जो अधिकार आहे तो काढून घेणं किंवा त्यांच्यावर आमची क्रूरता काढणं, हे सगळे या सामाजिक न्यायामध्ये येतात. सामाजिक न्यायामध्ये मग आम्हाला नैतिकतेने जगण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, आमच्या धर्माचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, व्यवसायाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि याच्यावर जर कोणी गदा आणत असेल किंवा बळजबरी करत असेल हे कर किंवा हे करू नको यासाठी, तर ती त्यामध्ये येते आणि त्या व्यक्तीने त्याच वेळेला समजून जायचं की हा माझ्यावर अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला सहन न करता तोंड दिलं पाहिजे.
0: ओके, आजच्या तरुणांना कोणते अन्याय जास्त प्रमाणात जाणवतात असं तुम्हाला वाटतं?
1: सध्याची जी तरुण पिढी आहे जिला आम्ही जेन झी म्हणून ओळखतो, ही जी पिढी आहे यांच्या वागण्यामध्ये आणि अन्यायाच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आहेत. हे एखाद्या विषयाला एकदम पटकन पेटून उठतात आणि कधी कधी काही विषय अगदी ज्याच्यावर त्यांनी पेटून उठलं पाहिजे ते त्यांना तेवढ्या पटकन लक्षातही येत नाही. पण या पिढीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेला हे उभे राहतात हे विषय पूर्णपणे बदलवू शकतात, इतकी मोठी क्षमता यांच्यामध्ये. याची अनेक उदाहरणं आमच्या समोर आहे, बांगलादेश, नेपाळ, त्याच्यानंतर श्रीलंका. अगदी सत्ता पलट करण्याची क्षमता या जेनझी मध्ये आहे. आणि अन्याय कशावर आहे तर नेपाळचं खूप सुंदर उदाहरण आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा त्यांनी पाहिलं की प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि चुकीचं वाटलं त्यांना, ते सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं होतं आणि त्यांनी पूर्णपणे तो सत्ता पालटच त्या ठिकाणी करून टाकले.
0: बरोबर आहे. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये अशी एक म्हण आहे आणि अनेकांना वाटतं की न्याय मिळवणं खूप कठीण आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आमच्या पूर्वजांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांच्या स्वतःच्या अनुभवाने सांगितल्या आहेत आणि हे अनुभवामध्ये ज्या गोष्टी सहज आणि सोप्या नाहीये आणि म्हणून मग त्यांनी अगदी सहज सांगितलंय की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. जी गोष्ट आपसात समजुतीने होणार असेल, दोघं जण मिळून शांतपणे जर त्याच्यावर विचार विमर्श केला, त्याच्यातला तोडगा शोधला आणि मार्ग शोधला, तर एवढ्या लांबच्या प्रक्रियेमध्ये जाणं, शारीरिक मानसिक कुठेतरी स्वतःला त्रास करून घेणं आणि त्यामधून मिळालं काय तर शेवटी जे सामंजस्याने मिळणार होतं नियर अबाउट तेच मिळालेलं असतं.
0: बरोबर.
1: आणि म्हणून आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितलं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. त्यामागे अनेक कारणं आहे की वेळ खूप जातो, त्याच्यानंतर आम्ही जर कोर्टात गेलो तर बऱ्याच वेळेला पूर्ण दिवसच चालला जातो आणि पूर्ण दिवस सगळं काम सोडून तिथे गेल्यावर त्या वातावरणामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ताण आलेला असतो आणि मग त्या तणावाखाली माणूस घरी येतो. तिसरा, आर्थिकही झळ त्या ठिकाणी त्यांना बसते आणि म्हणून ही गोष्ट सांगितलेली आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. न्याय प्रक्रियेत विलंब आहे ही गोष्ट नक्कीच खरी आहे पण याला दोन्ही प्रक्रियेने पाहावं लागेल आम्हाला. खूप वेळेला आम्हाला काय वाटतं की एखादी गोष्ट घडल्याबरोबर त्याचा तात्काळ आम्हाला रिझल्ट मिळाला पाहिजे आणि न्याय देताना या विषयावर खूप बारीक विचार केलेला आहे की तात्काळ न्याय दिला

0: म्हणजे त्या घटनेच्या पाठीमागे जे काही कारण असतील ते लक्षात यायला वेळ लागतो. आणि म्हणून कायद्याचं महत्वाची तरतूद आहे अदर साईड टू से किंवा नॅचरल जस्टिस. समोरच्याचं काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकून घ्यायचं, त्याच्या मागे त्याची भूमिका काय होती, त्याचा उद्देश काय होता ते पाहून घ्यायचं आणि मग त्याच्यावर निर्णय घ्यायचा. ही प्रक्रिया तात्काळची नाहीये, यामध्ये वेळ लागतो. आणि आजच्या जर काळात आम्ही विचार घेतला तर सध्या आपण जर न्यायालयात गेलो तर खूप कामं आम्हाला प्रलंबित दिसतात. आता याचा अर्थ हा नाही की जजेस काम करत नाही किंवा वकील मंडळी काम करत नाही, ते दोघंही खूप काम करतात, पण प्रकरणांची संख्या खूप वाढलेली, लोकसंख्या पण वाढली, शैक्षणिक प्रसार झाल्यामुळे आमच्या अधिकारांची जाणीव पण झाली आणि न्याय मागण्यासाठी कोर्टात जाणाऱ्यांची संख्या पण वाढली, त्याच्यामुळे मग हे प्रकरण खूप वाढलेले आणि त्यामुळे मग त्याला प्रक्रियेला वेळ लागतो. पण तरी सुद्धा जर आम्ही आमच्या महाराष्ट्रातलं नुकतंच घडलेलं उदाहरण पाहिलं, स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस कांबळे, या केसमध्ये अत्यंत कौतुकास्पद ही गोष्ट आहे, अगदी मानाचा मुजरा या संपूर्ण यंत्रणेला. पोलिसांनी पण या विषयावर एकदम मनापासून काम केलं, बऱ्याच वेळा रात्री उशिरा उशिरापर्यंत काम केलं, पूर्ण प्रकरणाचा तपास केला, चार्जशीट तयार केलं, त्याच्यामध्ये त्यांना जे आवश्यक होते फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट्स वगैरे, तर फॉरेन्सिक टीमने पण या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काम केलं, पण अगदी वेळेच्या आधीच सगळं काम तयार करून दिलं. आणि कोर्टामध्ये ज्यावेळेला हे प्रकरण आलं तर जज साहेबांनी पण या ठिकाणी सतत काम केलं आणि खूप कमी वेळेत, म्हणजे मोजून संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा निर्णय आमच्या समोर आला आहे. आणि हे जर उदाहरण असेल तर हळूहळू असे उदाहरणं आता आमच्याकडे सुरू पण झालेले. 4-5 वर्षापूर्वी पण आपण पाहिलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने रात्री कोर्टामध्ये बसून काम केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवत आहेत की हे सगळं स्पीडी ट्रायल व्हायसाठी, निर्णयाची प्रक्रिया न लांबू देता ती लवकरात लवकर व्हायसाठी सगळे यांच्या बाजूने प्रयत्न केले जात आहेत.
1: म्हणजे आजकाल न्याय मिळवणं एवढंही कठीण नाहीये आणि न्यायव्यवस्था हे जे निकाल देते ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण तुम्ही आता एका खूप मोठ्या वाईट घटनेचा उल्लेख केला, अशा बऱ्याच घटना समाजात घडत आहेत
0: हो.
1: तर तुम्हाला काय वाटतं की असे कोणते मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत जे समाजातल्या सर्वांना आणि स्पेशली युवांना माहिती असणं खूप गरजेचं आहे?
0: मूलभूत हक्क खरं म्हणजे आम्हाला 3री-4थीमध्येच नागरिक शास्त्रामध्ये आलेले आहेत, जे आम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि हेच हक्क जेव्हा आम्हाला कळत आहेत तर हक्कासोबत कर्तव्याची पण जाणीव आम्हाला त्याच वेळेला शिकवली, फंडामेंटल ड्युटीज अँड फंडामेंटल राईट्स. सध्या काय झालेलं आहे की हक्क प्रत्येकाला कळत आहे आणि कर्तव्याची जर वेळ आली तर माझ्याऐवजी दुसरा असं कुठेतरी आहे, आणि म्हणून मग ही गोष्ट वाढते. आणि तरुणांना जर या दोन्ही गोष्टी कळल्या की किनार असली कुठल्याही विषयाला आणि ती जर सिलपॅक असली तर ते खूप वेळपर्यंत टिकणारं आणि जास्तीत जास्त वेळ काम करणारं, ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत लॉंग लास्टिंग म्हणू, ती गोष्ट दीर्घकाल मुदतीची ती राहते. आणि हे जर हे लक्षात आलं तर अशा अनेक घटनांच्या विरुद्ध ते तोंडही उघडू शकतात, कामही करू शकतात आणि अशा घटना घडणार नाही याच्यासाठी प्रयत्न पण करतात.
1: एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं? कारण बरेच विद्यार्थी घाबरलेले असतात, कधी कधी नसते माहिती कायद्याची किंवा कोणाकडे मदत मागावी हेही समजत नाही, तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं किंवा कोणीही?
0: सगळ्यात जवळचं आमचे आहेत आमचे आई वडील. आई वडिलांना असा कुठलाही विषय जो त्यांना चुकीचा वाटतोय त्यांनी आई वडिलांना त्या विषयाची संपूर्ण जाणीव द्यायची, माहिती द्यायची. क्षणभर असं गृहीत धरू की आई वडिलांजवळ त्याला सांगायला कुठेतरी खराब वाटतंय, गुरुजन आहेत आमचे, ते पण संबंध जे आहेत गुरूंसोबतचे शिक्षकांसोबतचे खूप चांगल्या प्रकारे ते आरोग्यदायी आणि चांगले रिलेशन्स असतात, त्यांच्याजवळ शेअर करायला हरकत नाही. क्षणभर तेही गृहीत धरू की त्यांचे तसा तो संबंध नाहीये, नाही सांगू शकत येतो, कुठेतरी घाबरतोय किंवा मागे पुढे पाहतोय, कचरतोय. मग हे विषय आपल्या जवळचा कोणी असेल, एखादा मित्र असेल, परिवारातला सदस्य असेल, नातेवाईक असेल, एखादा वकील असेल किंवा एखादी समाजातली चांगली व्यक्ती असेल ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो, त्यांच्यासोबत शेअर करावे आणि तिथून त्याला मग मार्ग मिळत जातो. पण सगळ्यात पहिले त्याने कुटुंबामध्ये हे विषय शेअर करावे की जेणेकरून कुटुंब या ठिकाणी त्याच्यासाठी स्टँड घेऊ शकतं आणि त्याच्या पाठीशी पण उभं राहू शकतं.
1: अगदीच. आजचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, तर सोशल मीडियाचा न्याय मिळवण्यात कसा उपयोग किंवा दुरुपयोग होऊ शकतो आणि अशा काही केसेस आहेत ज्याबद्दल तुम्ही सांगू शकाल?
0: सोशल मीडियाचा उपयोग हा प्रसारासाठी जास्त होतो, न्याय मिळण्यामध्ये किंवा विलंब होण्यामध्ये असं मी म्हणणार नाही, कारण याच्यामध्ये एखाद्याच्या बाजूने उभं राहणं एक लाईक देणं किंवा एक कॉमेंट करणं

0: म्हणजे ती त्याच्या बाजूने नाही उभं राहिलेला, त्याच्या सोबत कोणी आहे जो त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेतोय, त्याची हिंमत वाढवतोय, तू एकटा नाहीये, मी तुझ्या सोबत आहे. हे त्याला प्रत्यक्षदर्शी जेव्हा कोणी सोबत असेल, ज्याला आपण म्हणतो की एकमेकांच्या संगतीने तो आत्मविश्वास वाढतो, हिंमत वाढते आणि मग तो काम करू शकतो. सोशल मीडिया नक्कीच खूप छान माध्यम आहे, पण हे प्रसारासाठी जास्त वापरल्या जातं आणि माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देण्यासाठी वापरल्या जातं. प्रत्यक्ष एकत्र येऊन त्यावर काम केलेल्या खूप कमी घटना आम्हाला दिसतात, पण प्रसारासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे.
1: सोशल मीडियावर मी हा प्रश्न याच्यामुळे विचारला की सध्या सोशल मीडियावर एक पूर्ण पार्टी तयार झाली, तर त्यांचा जो मेन अजेंडा सांगताय तो आहे न्याय मागणं.
0: न्याय मागणं,
1: तर मग त्याच्यामुळे काही अजून आहेत केसेस
0: सोशल मीडियाच्या प्रसाराची जर केस किंवा घटना सांगायची असेल तर सगळ्यात जास्त गाजलेलं आहे मीटू. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त पार्टिसिपेट पण खूप जण झाले त्याच्यात आणि त्याला सगळ्यांनी मनापासून प्रतिसाद पण दिलेला आहे. तर ती एक घटना सांगू शकतो. आणि सोशल मीडियाद्वारे ज्या घटना सगळीकडे पोहोचतात, मग जिथे ती पोहोचलेली आहे तिथे त्याला कळतं की अरे हे असं घडलेलं आहे, हा अन्याय, आणि मग तो त्या ठिकाणी सजग होऊन जातो आणि कामाला लागतो.
1: ह्या ज्या मोठ्या मोठ्या इम्पॅक्टफुल घटना किंवा एक वेव येते, ट्रेंड येतो ह्या सर्व की आपल्यावर अन्याय झाला आहे, तर याचं पुढे परिणिती काय होते ह्या गोष्टींची? कारण सोशल मीडियावरच्या केसेस या ऍक्च्युअल केसेस पेक्षा खूप वेगळ्या असतात.
0: सोशल मीडियावर बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही पाहतो ना, घटनेमध्ये घडलेल्या काय घटनाक्रम आहे हा पूर्ण नसतो आलेला. एक ओव्हरऑल त्याच्यातले दोन चार वाक्य घेतलेले असतात आणि ती पोस्ट तयार केल्या जाते आणि तिला मग त्या ठिकाणी व्हायरल केल्या जातं. पण जर आम्ही न्यायाच्या प्रक्रियेत त्याच्यावर विचार केला तर कायद्यामध्ये खूप वेळेला असं होतं की सेक्शन काहीतरी वेगळं सांगते, घटनेमध्ये काहीतरी वेगळं घडलेलं असतं आणि ती सेक्शन त्या ठिकाणी टाकल्यामुळे मग ती तिथे सिद्ध नाही होत, ज्याला पुराव्यानिशी आपण सिद्ध न झाल्यामुळे याला संशयाचा फायदा दिला गेला असं म्हणतो. मग ही केस त्यावेळेला खूप जणांना काय वाटतं सोशल मीडियामुळे की इथे जज साहेबांनी काहीतरी वेगळंच काम केलं, पण ते माहीत नाही ना की कायद्यात हे बसतच नव्हतं आणि म्हणून मग त्या ठिकाणी निर्णय देताना विषय वेगळा झालेला आहे. तर सोशल मीडियावर एक अर्धवट माहिती असते, डिटेल्स आम्हाला ती केस पूर्ण वाचल्यावरच कळते की घटनाक्रम काय होता, त्याच्यामध्ये कायद्याचे कलम कुठले आले, पुराव्यानिशी काय सिद्ध झालं आणि आजूबाजूचा परिस्थितीजन्य पुरावा काय होता, हे सगळं त्यामध्ये येतं आणि त्यानुसार निर्णय आलेला असतो.
1: तुम्ही आता बोलल्या की कायद्याविषयक ज्ञान नसल्यामुळे किंवा सेक्शन वेगळं सांगतं, घटना वेगळी घडलेली असते, तर समाजामध्ये मूलभूत माहिती काय पोहोचली पाहिजे की ज्याच्याने सर्व जण कायदेविषयक सजग होतील, म्हणजे त्यांना मिसकन्सेप्शन राहणार नाही?
0: आपल्याकडे पूर्वापारपणे सांगत आलेले अर्धवट भरलेली जर घागर असेल तर ती सांडते, तर ते जे अर्धवट ज्ञान आहे ना ते त्रास देत. कायद्याचं ज्ञान आवडतं सगळ्यांना, पण ते गप्पा मारायपेक्षा त्याच्यावर पूर्ण सखोल व्यवस्थित वाचून घ्यायचंय आणि मग त्याच्यावर आपला प्रतिक्रिया जेव्हा आम्ही देतो किंवा त्या गोष्टीवर काम करतो. कायद्यामध्ये अजून आमच्या शैक्षणिक याच्यात खूप चांगलं आहे की आम्हाला लहानपणीच कॉन्स्टिट्युशनचा आधी अभ्यास दिलेला आहे, म्हणजे आमचे जे महत्वाचे मूलभूत अधिकार कर्तव्ये आम्ही शालेय शिक्षणातच ते केलेले. त्याच्यानंतर आम्ही जसं जसं मोठं होतो तर सध्या बऱ्यापैकी सगळ्याच ग्रॅज्युएशनचे जे काही अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये काही काही लॉ आलेलेच आहेत आणि त्याच्यावरही आम्ही अभ्यास करतो आणि बाकीचे ज्या वेळेला आम्ही चर्चा करतो किंवा एखादी घटना घडते त्याच्यावर अभ्यास करतो तर तो पण मुद्दा आहे. सध्याची यंग जनरेशन जी आहे ही खूप हुशार आहे, कमी वेळेत पटकन समजून घेते आणि त्यामध्ये जर यांनी या लॉच्या ह्या बारकाव्यांना पाहिलं की अन्याय आम्ही नेमका म्हणतोय, पण मग इथे अन्याय हा जर आहे तर इथे एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला बोलवून घ्यायचं, त्यांच्याशी डिस्कस करायचं आणि मग त्याच्या बारकाव्यानुसार जर त्याच्यात गेले तर मग त्याच्यामध्ये लुफोल्स कमी राहतील आणि यश पटकन येईल. पण आम्ही काय करतो, एखादी एकदम ग्रुप जमा होऊन जातो, जमाव जमा होतो आणि त्याच्यामध्ये एक वेगळा म्हणतो एक वेगळा म्हणतो, मग एकमत नाही होत आणि तिथे मग हा कुठेतरी त्रुटी राहून जाते.
1: अशी काही पुस्तकं आहेत का जे तुम्ही रिकमेंड करू शकाल, म्हणजे अगदी खूप नॉलेजेबल पण नाही पण वाचताना समजेलही की कायदा असा वर्क करतो?
0: सध्याच्या याच्यात सगळ्यांना आवश्यक असलेला माहितीचा अधिकार आहे जो अतिशय प्रसिद्ध पण झालेला आहे, हे पुस्तक पण वाचायला हरकत नाही. त्याच्यानंतर फौजदारी स्वरूपाचे जे गुन्हे सोशल मीडियावर जास्त वाचायला मिळतात आम्हाला, उदाहरणार्थ हॅरॅसमेंट असेल, हुंडा बळी असेल किंवा एखाद्याचा खून असेल, हे फौजदारी आहे. तर या फौजदारीमध्ये आम्ही सोशल मीडिया असल्यामुळे आमच्याजवळ मोबाईलवर आम्हाला जर सर्च केलं तर लगेच कायदा येईल, भारतीय न्यायसंहिता, भारतीय साक्ष संहिता, त्याच्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हे थोडंफार जर आम्ही वाचलं तर आमचा तो ज्ञान पूर्ण होऊन जातं

0: पूर्ण नाही म्हणणार मी, पण एक अंदाज येऊन जातो आणि त्यानुसार मग ते काम करू शकतात.
1: कायदा सर्वांसाठी समान असतो असं म्हणतात, पण तरीही महिला, पुरुष, तृतीय पंथी आणि बाल यासाठी काही वेगवेगळं काम करतो का कायदा?
0: हो, सगळ्यांसाठी वेगळं काम करतो. प्रत्येकाची मानसिकता पण कायद्याने विचारात घेतली आहे. महिलांना प्रत्येक वेळेला कायदा तयार करताना ही गोष्ट विचारात घेतलेली आहे की ही एक ठिकाणी अबला म्हटलेली आहे, ही स्वतःहून पटकन स्टँड नाही घेणार, सहन करत राहील, आणि म्हणून मग यांना थोडं जास्त प्रोटेक्शन देण्याच्या दृष्टीने कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर दिलंच आहे इक्वॅलिटी, पण तरी पण हुंडाबंदी अधिनियम, कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ, असे अनेक वेगळे वेगळे कायदे त्यांच्यासाठी केले. बालमानसिकता वेगळी आहे, मुलं घाबरून जातात, एखादी गोष्ट बोलत नाही, बोलायला पाहिजे पण घाबरून गेलेले असतात, सांगत नाही, आणि न सांगितल्यामुळे मग त्यांच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम होतो, आणि म्हणून मग ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट पण या ठिकाणी आलेला आहे जो बाल मानसिकतेवर काम करतो, आणि तशा गाईडलाईन पण त्या ठिकाणी दिल्या आहे. तृतीय पंथी हा विषय पण आहे आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, ह्युमन राईट्स मध्ये याच्यावर पण बोललेलं आहे आणि त्यांना पण तेवढेच अधिकार दिलेले आहेत. पुरुषांसाठी सध्या ही काळाची गरज आहे की स्पेशलायझेशन करायची वेळ आलेली आहे. हळूहळू कायद्यामध्ये तसे जजमेंट्स म्हणेल मी, निकाल अनेक आलेले आहेत की ज्याच्यावर पुरुषावर अत्याचार झालेला आहे, आणि मग निकाल देताना निकालपत्रामध्ये जज साहेबांनी त्यावर आपले मत मांडलेले आणि निर्णय पण दिलेला आहे.
1: खूप चांगली गोष्ट होती ही. आता महाराष्ट्रामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्या गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये युवकांचा हस्तक्षेप पण खूप आहे. तर समाजात न्यायाची संस्कृती निर्माण करण्यासाठी तरुणांची काय भूमिका असू शकते?
0: तरुणांमध्ये विवेक बुद्धीची जर जास्तीत जास्त वापर करायची सवय लागली सगळ्यांना, योग्य अयोग्य पारखून घेणं, आणि नुसतंच पारखायचं नाही तर जे योग्य आहे, जे सत्य आहे त्याच्यानुसार चालायचं आणि त्यालाच मदत करायची, तर आपोआपच हा न्याय सगळीकडे होईल आणि गुन्ह्यांचं प्रमाण पण कमी होईल. गुन्ह्यांचं प्रमाण कमी होताना आम्ही चांगल्या व्यक्ती, चांगल्या सवयी, वाचनाची सवय जर लावली, त्याच्यावर चर्चासत्र केले, आपोआपच ही एक त्या ठिकाणी परिपक्वता येईल आणि सामाजिक परिस्थिती बदलणं सुरू होईल.
1: तर ही झाली तरुणांची भूमिका, पण परिस्थिती सुरळीत करण्यासाठी पालकांची पण काय भूमिका असावी?
0: सध्याचे पालक आधीची जी पिढी होती त्याच्यापेक्षा हे पालक खूप बदललेले. पूर्वी म्हणे नुसतं रागाने जरी मुलांकडे पाहिलं तरी मुलगा समजून जायचा, मुलगी समजून जायची की हे चुकीचं, हे करायचं नाही. आज रोजी पालक मुलांसोबत सगळीकडे जातात, माझा तुला सपोर्ट आहे, मी तुझ्यासोबत आहे. मुलांनी ज्याही गोष्टी मागितल्या असतील जवळजवळ त्या सगळ्या देतात, आणि एवढं सगळं करूनही दरी आलेली आहे. आता इथे नेमकं चुकतं कोणाचं आहे? तर मुलांमध्ये पण काही परिपक्वता येणं आवश्यक आहे आणि पालकांनी पण काही गोष्टींमध्ये थोडासा हातच राखायला पाहिजे. आपला मुद्दा समोरच्याला समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि इथेच कुठेतरी ही कमतरता येते आणि म्हणून मग ही दरी तयार झाली. आधीपासूनच संस्कार आवश्यक आहे यामध्ये, मग फक्तच पॅरेंट्स नाही, पूर्ण नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारांमध्ये येणं जाणं असेल आपोआपच त्या विषयाचा कंट्रोल होतो. एखाद्या छान आध्यात्मिक सारख्या ठिकाणी जर आम्ही जाणार असेल, तसे संस्कार असतील, तर तो पिंडच त्यानुसार तयार होतो आणि यामध्ये मग पालकांना परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटणार नाही. खूप वेळेला काय होतं की पॅरेंट्स जे सांगतायत मुलांना त्याच्याऐवजी तिसऱ्या कोणीतरी सांगितलं, गोष्ट तीच असते पण सांगणारा बदललेला असतो, तर ती खूप प्रभाव करून जाते. तर असे आरोग्यदायी आणि एकदम सुदृढ संबंध जर आमचे असले आजूबाजू आमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये, तर आमचं काम सोपंच होणार
1: आणि बिलकुल बरेच गुन्हे कमी होते.
0: बिलकुल.
1: तर थँक्यू, तुम्ही आल्या, तुमच्यामुळे कायद्याबद्दल आणि न्यायाबद्दल खूप गोष्टी समजल्या ज्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी माझ्यासारख्या यंग ॲडल्टसाठी खूप महत्वाच्या आहेत. तुमचा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने खूप खूप आभार.
0: धन्यवाद. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला इथे बोलावलं, माझी लेख उत्कर्षाहीने ही छान इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतली, त्यासाठी तुमचे दोघांचेही खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. जागतिक न्याय दिवसासाठी संपूर्ण तरुणाईला एकच संदेश आहे जो गुरु तेग बहादूरजी महाराजांनी सांगितले की अन्याय सहन करायचा नाही, अन्याय सहन केला की अन्याय करणाऱ्याची हिंमत वाढत असते. त्याच्यामुळे आम्ही आधीपासूनच जी योग्य गोष्टी आहे त्याच्यासाठी जर उभं राहिलो तर अन्याय घडणारच नाही.
1: बरोबर आहे. थँक्यू सो मच. तर श्रोते मित्र मैत्रिणींनो, आपण आता ऐकली ॲडव्होकेट अभया शेळकर यांची जागतिक न्याय दिवसानिमित्त मी म्हणजेच उत्कर्षाने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला यातून काहीतरी अर्थपूर्ण नक्कीच मिळालं असेल. आपण आजचा कार्यक्रम ऐकला.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सादर करते होते सुजित बनसोडे. आता वेळ झाली आहे एका गाण्यासोबत तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरूनही ऐकू शकता. संध्याकाळचे 6:10:20 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया महेश कांगणे यांची गीतरचना. संगीत शंकर अहसान लॉय यांचं. स्वर शंकर महादेवन यांचा. चित्रपट कट्यार काळजात घुसली.

यानंतर ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातली रचना. हे गीत लिहिलं आहे गुरु ठाकूर यांनी, तर संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी. स्वर आहे श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांचा.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत स्वस्थ भारत.

0: श्रोतेहो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ओसीडी मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पाथरीकर यांची मुलाखत. नमस्कार श्रोतेहो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. ओसीडी हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला वारंवार नको असलेले विचार येतात आणि ती व्यक्ती एकच कृती पुन्हा पुन्हा करत राहते. यामुळे त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात. आज आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर अमोल पाथरीकर यांना. डॉक्टर अमोल पाथरीकर हे मानसोपचार तज्ज्ञ असून गेल्या 16 वर्षांपासून ते छत्रपती संभाजीनगर इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अमोल पाथरीकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आज आपण बोलणार आहोत की ओसीडी मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज या विषयावर. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचंय की ओसीडी म्हणजे काय आणि त्याची काय लक्षणं दिसून येतात. बरं,
1: त्याला म्हणतात ऍक्च्युली ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, याचा शॉर्ट फॉर्म आहे तो ओसीडी. तर याच्यामध्ये दोन पार्ट असतात, ज्याला आपण म्हणतो पहिले ऑब्सेशन म्हणजे ते ऑब्सेसिव्हचा ऑब्सेशन, आणि दुसरा पार्ट असतो कंपल्शन म्हणजे जो कंपल्सिव्ह मधला त्याच्यामधला जो कंपल्शन पार्ट असतो. तर ऑब्सेशन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीबद्दल सतत आपण त्याच्याबद्दल विचार करणं, मग ती क्रिया असो की एखादी इमेज असो किंवा तो एखादा विचार असो, तो विचार सारखा सारखा पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यामध्ये येतो. आणि तो सारखा सारखा जेव्हा येतो तर त्याच्यासोबत बेचैनी येते, एक प्रकारची भीती येते, निगेटिव्ह थॉट्स येतात, नैराश्य येतं, ह्या सर्व गोष्टी त्याच्यासोबत येतात. म्हणजे उदाहरणार्थ जसं आहे की आपल्याला वाटलं की माझ्या हाताला घाण लागलेली आहे किंवा मला इन्फेक्शन होईल, मग त्याच्याबद्दल तो पूर्ण विचार तोच त्याच्या ह्याच्यात राहील. माझ्या हाताला घाण तर नाही लागली, माझ्या पायाला घाण तर नाही लागली आहे, माझ्या शरीरामध्ये काही इन्फेक्शन तर नाही झालेलं आहे. किंवा एखादी इमेज असेल किंवा एखादा शब्द असेल तो त्याच्या सारखा डोक्यामध्ये येऊ लागतो, त्याच्या विचारांमध्ये तोच तोच शब्द दिसतो, डोळ्यासमोरची चित्र सारखं सारखं दिसू लागतो. आणि तो मग परेशान होतो, त्याला वाटतं की मी देवाला 3 वेळाच त्याला आपण नमस्कार केला पाहिजे किंवा आपण आरती घेतो देवाची तर 3 वेळाच घेतली पाहिजे. तर एखादा नंबर त्याच्या डोक्यामध्ये बसतो. कधी कधी असंही बघितलं गेलंय की एखाद्या देवाबद्दल कुठला तरी घाणेरडा विचार त्याच्या मनात येतो जो की त्याला वाटतो की हा घाणेरडा आहे, आणि त्याच्यानंतर तो विचार त्याला इतका सारखा येतो की त्याच्यानंतर तो बेचैन होतो. त्याला वाटतं की नाही, त्याला गिल्ट फिलिंग पण येते की मी असा विचार का केला. तो बेसिकली एकच विचार पुन्हा पुन्हा सतावणं आणि तो तुमची इच्छा नसताना सुद्धा तो सारखा सारखा येऊ लागतो, त्याला आपण म्हणतो ऑब्सेशन. समजा आता त्याला एक विचार आलाय की मला सारखं सारखं हाताला घाण लागलेली आहे, ती जी बेचैनी तो विचार कमी करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला आपण कंपल्शन म्हणतो. जर त्याला सारखं सारखं त्याला वाटू लागलं की माझा हात घाण आहे तर त्याला कंपल्शन काय कराल, तो त्याला थॉट येईल की आता मी हात धुवल, म्हणून तो सारखं सारखं जी क्रिया करतो त्याला आपण कंपल्शन म्हणतो, सारखं सारखं हात धुण्याची. म्हणून ऑब्सेशन आणि कंपल्शन हे दोन बरोबर असतं. त्याच्यात काय होतं की ऑब्सेशन म्हणजे विचाराला

0: मला दुर्गंधीचा, म्हणून त्याला जी प्रतिक्रिया आहे त्याला आपण कंपल्शन म्हणतो, तो सारखा हात धुवाला. आणि हा विचार जेव्हा जेव्हा त्याला ऑब्सेशन म्हणजे सारखा सारखा विचार येईल तेव्हा तो कंपल्सरी ते सारखं सारखं हात धुवाल आणि ती त्याला कंट्रोल पण होणार नाही. फॉर एक्झाम्पल त्याला जर वाटलं की माझा दरवाजाचा खटका मी लावलेला नाहीये किंवा मी स्टोव किंवा गॅसचं खालून बंद केलं नाही किंवा गिझरचं बटन बंद केलं नाही, हा विचार त्याला सारखं सतावत राहील आणि त्यामुळं सारखं सारखं दरवाजाचा खटका किंवा कुलूप लावलंय की नाही किंवा गॅस शेगडी बंद केली आहे की नाही किंवा गिझरचं बटन बंद केलं नाही, ही जी क्रिया होती त्याला आपण कंपल्शन म्हणतो. सो असे हे दोन पार्ट आहेत बघा. म्हणजे ऑब्सेशन त्याला काय करतो की तो थॉट डोक्यात आणतो सारखं सारखं आणि तो थॉट परत कमी करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला आपण कंपल्शन म्हणतो.
1: मग याची लक्षणं काय सांगता येतील, सुरू होते हे कसं लक्षात येईल?
0: एखादा जो विचार येतो तुमच्या डोक्यामध्ये, इमेज येते किंवा एखादा शब्द येतो, तो तुमच्या डोक्यात तुमची इच्छा नसताना सुद्धा सारखा सारखा रिपीट होतो. तुम्हाला ते कळतंय की ते मला सतावतोय त्रास, पण तरी पण तो माझ्याकडून कंट्रोल होत नाही आणि तो सारखा सारखा येतो तेव्हा म्हणायचं की आता याची लक्षण चालू झालेली आहे. बरं, आता ती कमी करण्यासाठी जी क्रिया करायला लागतो ती पण सारखी सारखी जेव्हा होऊ लागते आणि त्याच्यामध्ये त्याचा भरपूर वेळ जातो, त्याचा ताणही वाढतो, त्याला थकवा येतो, पण तरी पण ती क्रिया थांबत नाही, तर समजायचं की हे आजाराची सुरुवात झालेली आहे. आणि कसं असतात त्याच्यात प्रकार पण खूप आहे. आता मी जसं एक तर उदाहरण सांगितलं फक्त की माझा हात घाण आहे म्हणून मी हात धुणार, तो विचार जेवढ्या जेवढ्या येणार तेवढ्या तेवढ्या वेळेस हात धुणार. तसंच काही लोकांचं पण असतं, समजा एखादा नंबर आला 1 2 3 तर मग तेवढ्या तेवढ्या वेळा ती कंपल्सिव्ह ऍक्ट करणार व्यक्ती की तो सारखं सारखं तेवढ्या वेळा म्हणणार 1 2 3 1 2 3 म्हणणार. प्रत्येक गोष्ट त्यांना परफेक्ट करा वाटते बघा. जसं की जिथल्या तिथं वस्तू ठेवणं हा पण एक ऑब्सेशन आहे बरं का, म्हणजे परफेक्शनिस्ट की एकच गोष्ट सगळी जिकडे तिकडे ठेवणं. पण त्याच्यात काय होतं, आपण सारखं सारखं नीट नेटकेपणा करू लागतो, त्याच्यामध्ये ती वस्तू तिथंच ठेवण्यामध्ये आपण सारखं सारखं चेक करतो. किंवा साधं बेडशीट जर आपल्याला टाकायचं आहे तर त्याचे 4 कोपरे अगदी बरोबर आहेत का, त्याच्यामध्ये काही घडी तर नाहीये बेडशीटवर, ते पण जेव्हा सारखी सारखी क्रिया ते बघितलं जातं परफेक्ट करायला त्याच्यात खूप वेळ जातो. तर हे पण त्याचे काही असे उदाहरणं आहेत बघा.
1: डॉक्टर, की ऑब्सेशन आणि कंपल्शन याच्या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे?
0: फरक मध्ये तेच आहे की ऑब्सेशन हा मेंदूकडून येणारा विचार आहे, तो आपल्याला येतोय की ही तुझ्या हाताला घाण लागली आहे, हा फक्त एक विचार असतो जो सारखा सारखा येतो. कंपल्शन म्हणजे काय, याच्यामध्ये क्रिया होती, त्याला तशी प्रतिक्रिया देतो आणि तो पण रिपीटेटेडली करायला लागतो. याच्यामध्ये काय होतं, ऑब्सेशनमध्ये घाण असली म्हणून तो सारखं सारखं हात धुतोय, याला कंपल्शन म्हणतो आपण. हे जे सारखं हात धुणे म्हणून आपण त्याला म्हणू की ऑब्सेशन हा फक्त एक थॉट आहे आणि त्या ऑब्सेशनला प्रतिक्रिया आहे ती जी आहे ती कंपल्शन त्याला म्हणतो.
1: डॉक्टर, याच्यामध्ये मग आता लहान मुलं आणि प्रौढ व्यक्ती त्यांच्या लक्षणांमध्ये काय फरक दिसेल मग आपल्याला?
0: दोन्हीमध्ये जवळपास सारखेच लक्षणं दिसतात. त्याचे प्रौढ अवस्थेमध्ये काय होतं की त्या व्यक्तीला ते कळतो की मला हा थॉट आहे आणि हा डिस्टर्बिंग थॉट आहे, त्याच्या लक्षात येतं ते. आता लहान मुलं कसे आहेत, ते त्यांना त्याच्याबद्दल माहीत नसतं, त्यांना ते काय करतात, तो विचार येतो त्याला ती बेचैनी कमी करण्यासाठी ते सारखी सारखी क्रिया आपण करतात. प्रौढ लोक काय करतात की त्यांच्या डोक्यात विचार जरी आला की मला हात घाणे, पण त्यांच्यामध्ये ते कंट्रोल करायचं पाहतात, मग त्या कंट्रोल करण्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप जास्त बेचैनी वाढते कारण ते मनातल्या मनात त्याच्याबद्दल विचार करतात, त्यांना माहीत पण असतं, पण ते त्याच्यावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. पण मुलांमध्ये ती सहजतेने घडून जाते. प्रौढांमध्ये काय होतं की त्याच्यामुळे ते सारखं त्यांच्या मनामध्ये जेव्हा विचार असतो आणि त्यांना हे माहीत असतं की मी सोसायटीमध्ये गेलो किंवा माझ्या मित्रांमध्ये गेलो तर त्यांच्यासमोर हे दिसून येऊ नये म्हणून ते त्यांच्यापासून अलिप्त राहू लागतात, त्यांच्यामुळे त्यांना तो स्ट्रेस पण येतो, म्हणजे एकलकोण पणा वाढतो. तेच मुलं कसे स्वच्छंद असतात, ते प्रतिक्रिया करताना पण दिसतील, ते बाहेर जाताना पण दिसतील, ते खेळतील बागडतील सगळं करतात, म्हणजे त्यांच्यात कंपल्सिव्ह बिहेवियर जास्त दिसतं आणि प्रौढांमध्ये ऑब्सेशन जास्त दिसतं. बाकी दोन्हींमध्ये हे गोष्टी असतात, पण त्याच्यामध्ये फरक तेवढा एक असतो की कालांतराने त्याचा लक्षणं मात्र दोघांमध्ये पण सारखेच दिसून येतात.
1: डॉक्टर, मग ही ओसीडी होण्यामागची कारण किंवा हा आजार होण्यामागचे रिस्क फॅक्टर काय सांगता येतील आपल्याला?
0: आपल्या मनातले जे विचार आहे, आपण जे वागतो बोलतो विचार करतो किंवा आपला जो स्वभाव आहे, आपलं आनंदी होणं दुःखी होणं आपलं मूड, हे सगळं आहे ना, आपल्या मेंदूमध्ये काही रसायनं असतात, त्या रसायनांवरती ते अवलंबून असतात. ते जर रसायनं नॉर्मल असले की आपलं वागणं बोलणं विचार करणं नॉर्मल असतं, पण काही कारण आहेत. जसं एक मेंदूमधलं सेरोटोनिन रसायन आहे, म्हणजे बऱ्यापैकी जर कमी झालं तर ओसीडीचे लक्षण येतात, म्हणजे हे रसायन कमी झाल्यामुळं त्याचे लक्षण येतात. मग आता हे रसायन कमी कशामुळे होतं, पहिलं स्ट्रेस, ताणतणाव वाढला, टेन्शन वाढलं, स्ट्रेस वाढलं तेव्हा तो येतो. किंवा ताण कमी आहे पण मग ताण माझा सतत आहे, म्हणजे माझा स्वभावच झालाय थोडा पहिल्यापासून ताण घेण्याचा, त्याच्यामुळे हे थोडेसे चेंजेस होतात. स्ट्रेस पण त्याच्यामध्ये काय ना, तुमची अपब्रिंगिंग लहानपणी कोणत्या घरात झाली आहे, त्या घराचं वातावरण कसं होतं. युजली असं बघितलं की दोन्ही आई वडिलांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये काही मतभेद वाढले किंवा काही भांडणं होत आहेत, तर त्यांच्या मुलांमध्ये हा परिणाम खूप जास्त दिसून येतो. घरामध्ये गरिबी असते,

0: ते कोणत्या घरांमध्ये राहत आहेत ते पण खूप कारणीभूत ठरतात. पण लहानपणापासून मुलांना ते शिकवलं जातं की नीटनीटकेपणा राहणं, स्वच्छता राहणं. पण मग ते सारखं ते त्यांच्या जर डोक्यात बसलं ते काय करतात त्या गोष्टीकडे खूप जास्त इन्वॉल्व्ह होतात नीटनीटकेपणामध्ये. मग मुलांमध्ये स्वच्छतेबद्दल पण खूप जास्त विचारतं. मग ज्या घरांमध्ये खूप जास्त नीटनीटकेपणा त्या मुलांमध्ये पुढे चालून ओसीडीची लक्षणं येण्याचा थोडा दाट त्यांचे चान्सेस असतात. किंवा एखादा असंही पाहिलंय की कंट्रोलिंग पॅरेंट्स असतात, आई आजी आजोबा टाईप, त्यांच्यामध्ये कोणीतरी खूप कंट्रोलिंग असतो जो घराचा मेन आधारस्तंभ असतो आणि तो सगळं कंट्रोल करतो. तर आता लहान मुलांची मनं कशी असतात की ते असं त्यांना असं फुग्यासारखी कंडिशन नाही झाली पाहिजे की त्याच्यात हवा पण भरायची आहे पण इतकी पण हवा नाही भरायची की तो फुटला पाहिजे. तर सतत त्यांच्यामध्ये प्रेशरमध्ये राहून ताणतणावात राहून हे लक्षणं जाणवतात. दुसरं मुलांमध्ये लहान मुलात व्यसन खूप लवकर चालू झाले किंवा घरामध्ये जर कोणी व्यसनी असेल त्या व्यसनाचा पण परिणाम होतो. त्या घरातलं वातावरण पण दूषित असतं म्हणजे त्याच्यामध्ये आईला पण ताण राहणार, घरामध्ये वातावरण सतत भांडणं होणार, तिथं आर्थिक टंचाई येणार, त्याच्यामुळे पण त्या मुलं ते सर्व बघत असतात लहानपणामध्ये. मग त्यांच्यामध्ये हे थोडे थोडे लहानपणापासूनच बदल होतात आणि हळूहळू ते वाढू लागतात. पण प्रौढांमध्ये पण नंतर कालांतरीने जेव्हा व्यसन येतात त्याच्यानंतर पण त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणून येतो. दुर्दैव आणि ओसीडी किंवा मानसिक इतर आजार हे थोडे अनुवंशिकपणे स्पेशली आई वडिलाला बहीण भावाला जर एखादा मानसिक आजार असेल तर मग कुठलाही मानसिक आजार त्याच्यापैकी हा ओसीडी हा एक आजार होण्याची शक्यता दाट असू शकते. सो ताणतणाव तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये वाढताय, तुमचं पोषक वातावरण आहे का तुमच्या वाढीला, आणि जर ते पोषक नसेल ते एक कारण, आणि तिसरं तुमचा स्वभाव, चौथं व्यसन आणि पाचवं अनुवंशिकता, हे सहसा युजली महत्वाची कारणं आपण मानतो आणि रिस्क फॅक्टर पण हेच आहेत.
1: डॉक्टर, मग ज्यांना हा आजार झालेला आहे तर अशा व्यक्तींच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होत असतो?
0: आपण पाहिलं की त्याच्याने काय होतं की तो व्यक्ती 30-30 क्रिया करतो. त्याच्यात काय होतं की त्याचा इतका वेळ जातो म्हणजे काही काही ओसीडीचे रुग्ण असे आहेत की ते 2-2, 3-3 तास बाथरूम मध्येच जाताना आंघोळीलाच लागतात. त्यांना ते कन्फर्मेशन त्यांना ते येतच नाही की माझी आंघोळ झाली आता. त्यांना वाटतं नाही आणखीन मला घाण आहेच किंवा साबण लावायचं आहेत.
1: अच्छा.
0: किंवा मग ते जर टॉयलेटमध्ये गेले तर त्यांना असं वाटतं शौचालय गेले किंवा बाथरूमला गेले त्यांना वाटतं हो झालेलेच नाहीये, मग ते सारखं क्लीन करत बसतात. याच्यामध्ये इतका वेळ जातो, कामाच्या ठिकाणी पोहोचायला वेळ होतो किंवा मुलांना शाळेत जायला वेळ येतो. त्याच्यामध्ये जी एनर्जी खर्च आहे ती त्याच्याने खूप थकवा येतो, म्हणजे शारीरिक पण येतो आणि मानसिक पण येतो. त्याची कॉन्सन्ट्रेशनची क्षमता कमी होणार, त्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होणार, उमजणार नाही तेवढ्या गोष्टी. दुसरं सतत मन आहे ना बेचैन असतं कारण तो विचार तुमच्या मनात सारखं येत असतो. ही एकच गोष्ट करणं की असं पाहिलंय की ओसीडीच्या व्यक्तीला ते आपण जर जो सारखी गोष्ट रिपीट करतोय त्याच्यापासून जर त्याला पण दूर ओढलं तर मग त्यांच्यात पण भयंकर चिडचिडपणा वाढतो. त्याचा परिणाम आणखीन काय होतो, त्यांच्या त्या नात्यांमध्ये पण कडवटपणा येतो. आता समजा कोणी नवरा बायको त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला ओसीडी आहे तर आता तो नवरा म्हणणारा किंवा फॅमिली मेंबर तो पण सफर होतो त्याच्यासोबत कारण तो रोज बघतोय, त्याच्या डोळ्यासमोर सर्व होत असतो, समजवायचा प्रयत्न करतो पण ते समजत नाही. नात्यांमध्ये पण आपण पाहिलंय की तो कडवटपणा येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओसीडीच्या पेशंटला बरं हे माहीत पडतं की मला हा त्रास आहे, ते त्यांच्यासाठी सर्वात दुःखदायी असतं कारण त्यांना माहीत असतं की मला हे करायचं नाही पण तरी पण ते त्यांच्याकडून होतं, ते कंट्रोलच करू शकत नाही. ते अतिशय वेदनादायी असतं, त्याच्याने त्यांच्यामध्ये डिप्रेशन जास्त वाढतं, बेचैनी वाढती, झोपेचे आजार वाढतात आणि कधी कधी ते वैतागून जातात. त्यांना वाटतं हे आयुष्य जगून फायदा नाही, म्हणजे त्यांना मरण्यापर्यंत विचार येतात, आत्महत्येचे विचारापर्यंत त्यांचे विचार वाढतात. सो हे काही त्याचे परिणाम आहेत जे की त्याला शारीरिक थकवा, मानसिक थकवा देतं आणि रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात, त्यांच्या अकॅडमिक्समध्ये येतात, जॉबच्या ठिकाणी पण त्यांना कारण जर तिथं वेळेवर जातच नाहीये किंवा एखादे काम करू लागले तर ते काम सारखं तेच करत बसतील ना कारण त्यांना ते परफेक्ट करायचं असतं.
1: बरोबर.
0: मग त्या ठिकाणी पण त्याचा परिणाम होतो, म्हणजे सर्वतोपरी ते परिणाम करत आपल्यावर. मित्र सवंगडी अशा मुलांपासून थोडं दूर राहावं लागतात किंवा मग ते घरातून निघतच नाहीत.
1: डॉक्टर, मग याच्यावर उपचार काय आहेत?
0: आता उपचारामध्ये काय की ओसीडी कसं आहे ना, कमी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे त्याचं ग्रेडेशन असतं. आपण जर बोललं तर खूप लोकांना हे ऐकल्यावर वाटेल की अरे हा तो मला पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे परफेक्शनिस्ट असणं हा स्वभाव असू शकतो, ओसीडी हा स्वभाव पण असू शकतो किंवा आजार पण असू शकतो किंवा तो सिरियस पण असू शकतो. म्हणजे जे ग्रेड्स आहेत तर माइल्ड पासून तर सिव्हिअर ओसीडी पण असतो की आपल्याला वस्तू तिथल्या तिथं नीट नीटकी पाहिजे, किचन माझं चकाचक साफ दिसलं पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. हा स्वभाव असू शकतो पण त्या स्वभावाचा पण त्यांच्यावर ताण येतो. तर त्याच्यामध्ये अशा व्यक्तींनी स्ट्रेस मॅनेजमेंट करणं शिकणं गरजेचं आहे आणि किंवा आपण त्याला पहिलं काउन्सिलिंग म्हणू. ह्या व्यक्ती कुठं ना कुठं आंतरिक बेचैनी असती त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडून होत असतात. तर ज्या इनिशियल डेजमध्ये काउन्सिलिंग खूप छान वर्क करते, ज्याच्यामध्ये आपण कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असती. कॉग्निशन म्हणजे काय, तर पहिले एखादी गोष्ट जाणून घेणं, जसं माझं कोणतं डिस्टर्बिंग थॉट आहे किंवा रिपिटेटिव्ह थॉट आहे त्याच्याबद्दल पहिले स्वतः जाणून घेणं, त्याला आपण कॉग्निशन

0: आणि त्यानुसार आपल्या वागण्यात आपण बदल करतो. म्हणजे मी ती रिपीट रिपीट क्रिया करावी का नाही करावी किंवा किती करावी याच्यावर कंट्रोल ठेवणं म्हणजे बिहेवियर थेरपी. म्हणजे त्याला आपण म्हणतो मग कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. तर सुरुवातीच्या लक्षणांमध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी खूप छान वर्क करते. त्याला गोळ्यांची गरज लागत नाही. थोडासा आजार वाढलाय ज्याच्यामध्ये आपला थोडा वेळ गेलाय त्याच्यामध्ये मात्र आपल्याला घ्यावं लागतं म्हणजे गोळ्या औषध त्याच्यामध्ये स्पेशली डॉक्टरांच्या सल्ल्याने मानसोपचार तज्ञाकडून. आता मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये काय होतं सिरोटोनिन नावाचं केमिकल समजा कमी झालं तर आपण सिरोटोनिन वाढवणाऱ्या गोळ्या औषध घेऊ तर त्या गोळ्या औषध पण खूप फरक आहे. आणि असं पाहिलंय गोळ्या औषध आपण त्या पण जर बरोबर वेळेवर चालू केलं त्याचा रिझल्ट पण दिसून येतो त्याच्याने चांगले फरक पडतो. किंवा मग काउन्सिलिंग आणि गोळ्या औषध दोन्ही करावं लागतं. अति खूप जास्त प्रमाणात जर वाढलेलं आहे म्हणजे ओसीडी त्याच्यामुळे चिडचिडपणा डिप्रेशन अँझायटी खूप वाढलेलं आहे तर मग त्या अशा रुग्णाला ऍडमिट करावं लागू शकतं. त्याला रिहॅबिलिटेशन करणं त्याचं गोळ्या औषध काउन्सिलिंग ते पण करत राहणं म्हणजे त्याला सगळेच मग अप्रोच आपल्याला वापरावं लागतं. तर प्रत्येक ग्रेडला वेगवेगळी ट्रीटमेंट आहे त्यामुळे पहिले पेशंटला समजावून घेणं त्याला आयडेंटिफाय करणं की त्यानुसार मग त्याची आपण थेरपी त्याला आपण चालू करू शकतो असे वेगळे प्रकार असतात.
1: मग हे आजार कशा प्रमाणाने मोजलं जाते
0: की त्याच्या लक्षणांवरती सगळ्यात पहिलं येतं ड्युरेशन. आता याच्यामध्ये ना ड्युरेशन खूप जास्त मॅटर करतं म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. आणि ते कोणत्याही आजार आलाय म्हणजे जर साधा ताप आला त्या तापेला जर आपण लक्ष दिलं नाही वेळेत काढलं नाही तर तो ताप त्याच्या मेंदूमध्ये जाऊ शकतो सिरियस होऊ शकतो. तसंच मानसिक आजारांचं आहे. वेळेत जर ते लक्षणं जर तुम्हाला लवकर आढळले आणि वेळेत जर आपण त्याला लगेच ट्रीटमेंट चालू केली तर थोडक्यातच ते होऊन जातं. पण त्या गोष्टीत वेळ गेला ते तुमच्या स्वभावात आलं आणि ती गोष्ट सारखी अतिरिक्त त्या गोष्टीचा झाला तर मग मात्र त्यानुसार त्याला आपल्याला मग गोळ्या औषध पण लागू शकतात. त्या पेशंटला आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पण करावं लागू शकतो. सो बेसिकली यानुसार हे त्याचे थेरपीज आहेत.
1: डॉक्टर ओसीडी टाळता येतो का आणि तो न होऊ देण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काय बदल करणं गरजेचं आहे? ब्रह्म
0: बरोबर टाळता येतात त्याची सुरुवातच पहिले आपण अशी करायला पाहिजे. याच्यात मी थोडस उलट सांगेल लोकांना की जो खूप जास्त स्वच्छता म्हणजे त्याचा अतिरेक नको. जसं आपण करतो ना की स्वच्छता असावी तुम्हाला वाटेल की डॉक्टर असे काय सांगतात की नाही थोडं घाण राहिलं तरी चालेल किंवा तुमची रूम जी आहे किंवा तुमचं घर आहे थोडं नीटनेटके नसलं तरी चालेल. पण हे खरं आहे कारण काय होतं ह्या गोष्टीचा त्या व्यक्तीवर पण परिणाम होतो आणि त्या घरामधल्या राहणाऱ्या बाकी फॅमिली मेंबर्सवर पण त्याचा परिणाम होतो की ती सवय असावी पण त्याचा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. आणि त्याच्यामध्ये काही किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला काही बदल घडून आणणं गरजेचं. मी पहिले सांगेल की झोप हा अतिशय महत्वाचा आयुष्य जबाब आहे. त्यामुळं काय की प्रौढांना मिनिमम 6 ते 7 तास आणि मुलांमध्ये 8 ते 9 तास झोप खूपच गरजेची असते. झोप जर कमी झाली तर मग दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या गोष्टीवर परिणाम होतो. मग ते आपल्याला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही ठिकाणी आपल्याला निगेटिव्हली किंवा नकारात्मक त्याचे परिणाम घडतात. एक सांगेल मी फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची. कुठल्या ना कुठल्या प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी रोज किंवा काहीतरी खेळ करणं किंवा व्यायाम आपण ज्याला म्हणतो तो खूप महत्वाचा. काय आहे की जे मेंदूमध्ये अजून एक रसायन आहे एंडोर्फिन नावाचं हे रसायनच फिजिकल ऍक्टिव्हिटीने तयार होतं. त्याचं काम आहे माणसाला आनंदी ठेवणं आत्मविश्वासी बनवणं झोप चांगली लागणं आणि ह्या चांगल्या गोष्टी त्या एंडोर्फिनमुळेच घडतात. आपण ते वागणं बोलणं विचार करणं ते तुमच्या मिनिमम 30 ते 40 मिनिटं कुठली ऍक्टिव्हिटी असेल तर त्याच्याने ते होतं. मग त्याच्यामध्ये चालणं आलं रनिंग आली सायकलिंग स्विमिंग किंवा खेळ खेळणं कोणतं पण आलं तर युजली मी ऍडवाईस करतो की जी गोष्ट त्या व्यक्तीला आवडती म्हणजे त्याला जर खेळ आवडत असेल तर त्याने क्रिकेट खेळावं किंवा कोणाला ट्रेकिंग आवडतं पावसाळ्यात जाणे वातावरण सुंदर आहे त्याने ट्रेकिंग करावं किंवा मग त्याला मॉडरेट वॉक आपल्या लाईफ पार्टनर सोबत एक वॉक केला डिस्कशन पण होतं वेळ पण देता येतो आणि आपल्या गोष्टी पण एकमेकांना समजवता येतात. ती ऍक्टिव्हिटी पण मी सांगेल की आपण युजली एखाद्या जर निसर्गात जर केली तर आणखीन चांगलं. कारण काय असतं पहिला आपल्या मानसिकतेवर सूर्यप्रकाशाचा खूप मोठा रोल आहे. तेवढा सकाळच्या टाईमला जर तुम्ही केलं त्यातल्या त्यात तो ब्राईट लाईटचा फायदा असतो. वातावरणात गेल्यावर ते काय करतात प्रत्येक गोष्ट आपल्या मेंदूला आहे ना चालना देते. जसं आपण रस्त्याने चालतोय तर जे आपल्याला हिरवगार झाडे दिसतात ते आपल्याला डोळ्याद्वारे मेंदूला चालना देतात. जी वाऱ्याची झुळूक असते ते त्वचेद्वारे आपल्याला मेंदूला चालना देतात. पक्ष्यांचा आवाज असतो किंवा पाण्याचा खळखळाट असतो हे सर्व पण कानाद्वारे आपल्याला चालना देतात. असं जर आपण गेलो हिरव्यागार वातावरणात निसर्गामध्ये आपण ते पण फिजिकल ऍक्टिव्हिटी केली त्याचा इफेक्ट खूप चांगला असतो. मी तिसरं सांगेल डाएट. चांगलं डाएट जर भेटलं छोटे छोटे मील पण तुम्ही दिवसातून 3-4 वेळा घेणं तर त्याच्याने काय की तुम्हाला 24 तास मेंदूला आपला ऊर्जेचा स्रोत मिळतो त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता पण वाढते. त्यामुळे ते एक करणं मी गरजेचं आहे. मित्रांमध्ये जाणं शेअरिंग करणं खूप खूप महत्वाचं. असं बघितलं गेलंय की जे मित्रांपासून दूर राहतात किंवा जे एकलकोंडेपण आहे त्यांच्यात मानसिक आजार हा जास्त येतो. आणि जे मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये जातात फॅमिलीमध्ये जास्त इन्वॉल्व्ह होतात समाजामध्ये वावरतात

0: त्या लोकांमध्ये हा प्रकार कमी असतो. त्यामुळे मी सांगेल तुम्ही जितकं मिक्स व्हाल सगळ्यांमध्ये तेवढं चांगलं. एखादा छंद जोपासणं गरजेचं आहे प्रत्येकाने. छंद असणं म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठंतरी आपली निगेटिव्ह ऊर्जा आपण त्याच्यातून काढतो. मनातले जे निगेटिव्ह थॉट्स असतात, इमोशन्स असतात, त्याला कुठंतरी ती एक वाटचाल त्याला करून देणं गरजेचं
1: आहे.
0: त्याच्याद्वारे आपण त्याला व्यक्त करतायत. असे काही छोटे मोठे टिप्स आहेत की ज्या ह्या सगळ्या गोष्टीने आपल्याला आपलं मानसिक आरोग्य जर नीट ठेवलं तर ओसीडी सारखे आजार किंवा इतर पण मानसिक आजार आपल्याला ते थोडे टाळता येऊ शकतात.
1: ओसीडीच्या व्यक्तीला मग समुपदेशन किंवा काउन्सिलिंग किती महत्वाचं आहे?
0: जेव्हा सुरुवातीचे लक्षण असतात, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी जसं मी म्हणलं त्याला सीबीटी म्हणतो, हा एक खूप चांगला प्रकार. याच्यात काय केलं जातं किंवा जो सारखा सारखा त्याला जो त्रास देणारा विचार आहे त्या विचाराला समजून त्यानुसार आपल्या स्वभावामध्ये किंवा वागण्यामध्ये बदल केला जातो. दुसरं, जी गोष्ट आपल्याला सारखी सतावती आहे, मला वाटतं की मला काहीतरी इन्फेक्शन होईल किंवा मला धास्ती आहे की मला जसं कुत्र्यांचा किंवा प्राण्यांचा केस असतो त्याच्यापासून काहीतरी मला होईल, मी काय करतो, मी त्याला की त्या गोष्टीला जास्त एक्सपोजर देतो. हळूहळू का होईना त्या व्यक्तीला त्या जो विचार असेल किंवा ती जी गोष्ट असेल त्याच्यासोबत जास्तीत जास्त टाइम त्यांनी द्यावा, म्हणजे त्या गोष्टीबद्दल त्यांना जी भीती किंवा धास्ती बसलेली ती हळूहळू त्याला कशी कमी करता येते ते आपण करू शकतो. तिसरं, शेअरिंग असतो. बऱ्याच वेळा असं पाहिलेलं आहे की तुमचा एखादा निगेटिव्ह गोष्ट तुमच्या आयुष्यात घडलेली आहे, त्याला त्याचं समाधान भेटत नाहीये, तर ते काउन्सिलिंगमध्ये काय होतं त्याच्यावर चर्चा होती, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर काम केलं जातं. आणि तो त्याचा जर ताणतणाव त्याच्या मागचा जो बेसिक रिझन आहे ते जर आपण जर सॉल्व्ह केलं तर स्ट्रेस कमी होतो. आणि स्ट्रेस कमी झालं तर असंही पाहिलं की ते ओसीडीची लक्षणं पण त्या स्ट्रेस सोबत कमी होऊन जातं. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या काउन्सिलिंग आहे, त्यामुळे ओसीडीमध्ये काउन्सिलिंगचा रोल खूप महत्वाचा आहे.
1: अच्छा डॉक्टर, याबद्दल जागरूकता निर्माण करायची असेल तर आपण कोणकोणते उपक्रम राबवू शकतो?
0: आम्ही किंवा माझ्यासारखे बरेच मानसोपचार तज्ञ किंवा काउन्सिलर सुद्धा आजकाल तसे उपक्रम ऑलरेडी राबवत आहेत. कारण ओसीडी किंवा कुठल्याही मानसिक आजाराबद्दल अवेअरनेस जर आपण क्रिएट केलं तरच त्यांना कळेल की हो हे लक्षणं म्हणजे मानसिक आजार असू शकतो. बऱ्याच लोकांना माहीत पण नाही की हा आजाराची सुरुवात असू शकते. मग त्यामुळे आम्ही काय करतो, युजली शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये जाऊन आहे ना त्याच्याबद्दल आम्ही वर्कशॉप घेतो किंवा त्याच्याबद्दल आम्ही व्याख्याने घेतो. जे मिसकन्सेप्शन आहेत बऱ्याच वेळा ट्रीटमेंट बद्दलचे किंवा हा आजार नाहीये हे फक्त स्वभावाचा भाग आहे याच्याबद्दल जो गैरसमज आहे तो आम्ही युजली मुलांमधला पण नंतर त्या टीचरमधला पण आम्ही युजली तो काढतो. आणि स्पेशली मुलांमध्ये काय होतं, त्यांचा मॅक्झिमम वेळ शाळेत जातो तर ते पेरेंट्स पेक्षा जास्त करून टीचर समोर असतं, त्यामुळे टीचरला पण याबद्दल आम्ही नॉलेज देतो, त्यांना ट्रेन करतो, कार्यशाळा घेतो त्याच्याबद्दल. तसंच आम्ही मुलांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप पण घेतो. तसंच प्रौढांमध्ये पाहिलंय की ते त्यांच्या वर्क प्लेसच्या ठिकाणी पण किंवा इंडस्ट्रीज मध्ये पण ह्या गोष्टी खूप घडतात. मग तिथं पण जाऊन आम्ही कार्यशाळा घेणं किंवा व्याख्यानं देणं याद्वारे आम्ही, आता आज सोशल मीडियाचा पण बराच वापर आहे, तर मग तिथं आपण त्याच्या रील्स बनवू शकतो किंवा त्याचे काही व्हिडिओज क्लिप्स बनवू शकतो, त्या आपण सोशल मीडियावर टाकू शकतो, लेख पण लिहितो किंवा आपण जसं आज आकाशवाणीवर बोलतोय श्रोत्यांपर्यंत हा मेसेज पण जातो की हो ओसीडी याला म्हणतात किंवा मानसिक आजार असे असतात आणि ते नीट करता येतात जर वेळेस जर त्याला ट्रीटमेंट दिली त्याचा रिझल्ट पण येतो आणि हळूहळू गोळ्या पण बंद होतात, अर्ली स्टेजमध्ये काउन्सिलिंग पण करता येते, हे आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकतो. मनातून दुःखी असतील, त्यांना ताण येत असेल, स्ट्रेस येत असेल, टेन्शन येत असेल तर ते बोलून दाखवावं, ऍटलिस्ट ते मनात दाबून नका ठेवू. शेअर केल्याने ऍटलिस्ट त्याची तीव्रता समोरच्याला पण कळून येईल आणि तुमचं मन पण हलकं होईल आणि ज्यानुसार तुमचे निगेटिव्ह इमोशन्स बाहेर जातील. आणि बाकी पण पुरुषांना प्रौढांना पण मी हे सांगेल की जर ताण तुमचा अनावर होत असेल किंवा वाटत असेल की हा मला आता सहन होत नाही तर लवकरात लवकर एखाद्या मानसोपचार तज्ञाशी किंवा काउन्सिलरशी तुम्ही भेट घ्यावी.
1: डॉक्टर अमोल पात्रीकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर या विषयावर सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपला आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: ओसीडी मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पात्रीकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. बरं आहे श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
2: श्रोते हो रविवारी 19 जुलैला 12:00 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: संध्याकाळचे 6:55 आणि 6 सेकंद झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी ठीक 7:00 ऐकूयात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
4: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
4: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
4: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
0: आपुलकी आग्रहात।

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. भारतात पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ते बोलत होते.
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: शाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेच्या वैशिष्ट्यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
2: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ.
0: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं. यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या 2 स्थानकांचा समावेश आहे. उद्योग, शिक्षण, कृषी आणि शहर सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक उपयुक्त ठरल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरण पवार यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी

त्या बोलत होत्या. या लोकार्पणाच्या निमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर देखील भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे. त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल. जपानकडून 2030 मध्ये E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल. या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर अंतिम सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असून याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. राज्यात नदीजोड प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना बळीराजा जलसंजीवनी योजना यामधून अनेक प्रकल्प सुरू आहेत. राज्याच्या सिंचन व्यवस्थेमध्ये यामुळे मोठे बदल होणार आहेत. जलसंपदा विभागानं यासंदर्भात पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वेव्सची पुढची आवृत्ती अधिक भव्य आणि दर्जेदार करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी आवश्यक आहे. हवामानाचा विचार करून परिषद फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घेण्याचा विचार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. निष्क्रिय इच्छामरण आणि लिव्हिंग विल म्हणजे रुग्णानं भविष्यातल्या उपचारांबाबत दिलेली आगाऊ सूचना यांच्याशी संबंधित प्रकरणं हाताळण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक आणि दुय्यम वैद्यकीय मंडळे स्थापन करण्याबाबतची कार्यपद्धती राज्य सरकारनं निश्चित केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं आज जाहीर केला. चालू वर्षात जानेवारी ते जून या कालावधीत अमरावती विभागात 415 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या काळात सर्वाधिक 128 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. अकोल्यात 80, अमरावतीत 76, बुलढाण्यात 69 आणि वाशिम जिल्ह्यात 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमरावती विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 82 आत्महत्या जून महिन्यात झाल्या. यापैकी 144 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत तर 88 प्रकरणे अपात्र ठरली असून 183 प्रकरणांची चौकशी सुरू आहे असंही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मानाचं पहिलं गोलरिंगण आज इंदापूरमधील बेलवाडी इथं वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम निमगाव केतकी इथं असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कालचा तरडगावचा मुक्काम आटपून फलटण मुक्कामी दाखल होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेत पुण्याची श्रावणी कुदळे हिने संपूर्ण देशात 5वा क्रमांक पटकावला आहे. बारामती तालुक्याची रहिवासी असलेल्या श्रावणीनं 720 पैकी 710 गुण मिळवले आहेत. यंदा या परीक्षेसाठी सुमारे 20 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 11,21,000 विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत पात्र ठरले आहेत. बँका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या बड्या समभागांमध्ये झालेल्या तेजीच्या बळावर देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 965 अंकांची वाढ झाली आणि तो 78,151 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 262 अंकांची वाढ नोंदवत 24,334 अंकांवर बंद झाला.

SIR अर्थात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांच्या निमित्तानं काही दिशाभूल करणारे संदेश व्हॉट्सअपवर येत आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये, तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सेवेसाठी शुल्क घेतलं जात नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारांनी केवळ निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती किंवा प्रत्यक्ष गृह भेटी देणारे BLO, AERO आणि ERO यांच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. नांदेड जिल्ह्यातल्या एका शिक्षकानं आज सकाळी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. गटशिक्षण अधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाजमाध्यमांवर ठेवला होता. हवामान. राज्यात पुढचे 5 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
2: आम्ही चर्चा करतो.
3: आम्ही गप्पाही मारतो.
1: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आधार.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा। श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते। मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये।
2: ज्येष्ठांच्या

0: मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
1: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याच बरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात या गीताचा 60 शतक वर्षपूर्ती उत्सव साजरा होत आहे. दिनांक 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये देशभरात एकूण 4 टप्प्यात वंदे मातरम विषयक विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांचं आयोजन केलं जात आहे. केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने नुकतंच दिनांक 15 जुलै रोजी वंदे मातरम राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक रंगभूमी संदर्भात भारतीय रंगपरंपरेला महत्वाचं स्थान आहे. नाट्यशास्त्राचा भक्कम पाया आणि अभिजातता, परंपरा, लोकसंस्कृती आणि नवविचारांनी भारतीय रंगभूमी शतकानुशतकं समृद्ध झाली आहे. रंगभूमीवरच्या या सर्व प्रवाहांना एका राष्ट्रीयत्वाच्या भावनेने एकत्र आणणाऱ्या या राष्ट्रीय उत्सवाविषयी माहिती सांगत आहेत संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष आणि नृत्य कलाकार डॉक्टर संध्या पुरेचा.
1: महाकवी कालिदास जयंती आणि वंदे मातरम या गीताच्या 150 वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय नाट्य महोत्सव 2026 अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या संपूर्ण भारतभर पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमाला देशभरातील कलाकार, प्रेक्षक आणि सांस्कृतिक संस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या महोत्सवामागील आमची संकल्पना अतिशय स्पष्ट होती, रंगमंचाच्या माध्यमातून राष्ट्र जागरण. आजच्या तरुण पिढीला भारताचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात वीरांचे योगदान आणि वंदे मातरमचा राष्ट्रीय भाव यांची कलात्मक ओळख करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी 150 हून अधिक नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. 39 पेक्षा अधिक भारतीय भाषा आणि बोलीमधून सादर झालेल्या या नाटकांमध्ये भारताची सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. 4000 हून अधिक कलाकार आणि 150 पेक्षा अधिक सांस्कृतिक संस्था या महोत्सवात सहभागी झाल्या. या महोत्सवाचे आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्वसमावेशकता. त्यात लोकनाट्य, पारंपरिक रंगभूमी, आधुनिक नाट्य, संगीत नाट्य, पथनाट्य, बाहुली नाट्य, मूक नाट्य आणि विविध नाट्य प्रकारांचा समावेश करण्यात आला. शालेय विद्यार्थी, दिव्यांग कलाकार, ट्रान्सजेंडर कलाकार आणि समुदाय नाट्य गट यांनीही उत्साहाने यात सहभाग नोंदवला. कला ही सर्वांसाठी आहे हा संदेश या महोत्सवातून प्रभावीपणे दिला गेला. महाराष्ट्रापासून गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, काश्मीर, लडाख, अंदमान निकोबार, लक्षद्वीप पर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात हा महोत्सव पोहोचला. प्रत्येक राज्याने आपल्या स्थानिक रंग परंपरेतून वंदे मातरमचा आशय मांडला. कुठे लोकनाट्याची ताकद

0: असली तर कुठे आधुनिक रंगभाषा, कुठे संगीत प्रधान नाट्य होतं, तर कुठे स्थानिक लोककला आणि प्रादेशिक इतिहास याचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. हीच भारताच्या सांस्कृतिक वैभवाची खरी ओळख आहे. देशभरातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, साहित्यिक, ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रशासकीय अधिकारी विविध ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी कलाकारांचे मनापासून कौतुक केले आणि हा महोत्सव राष्ट्रीय एकात्मतेचा एक प्रेरणादायी सांस्कृतिक सोहळा असल्याचे गौरवोद्गार काढले. माझ्यासाठी हा महोत्सव केवळ कार्यक्रम नव्हता तर एक राष्ट्रीय सांस्कृतिक चळवळ होती. हजारो तरुण कलाकारांच्या डोळ्यांमध्ये देशभक्तीची ज्योत, रंगमंचावरून व्यक्त होणारा भारताचा आत्मा आणि विविधतेतून उमटणारी एकतेची भावना पाहणे हा अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण होता. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी देशभरातील सर्व कलाकार, सर्व दिग्दर्शक, तंत्रज्ञ, स्वयंसेवक, राज्य सरकार, सांस्कृतिक संस्था, प्रेक्षक आणि संगीत नाटक अकादमीच्या संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. आपण सर्वांनी मिळून सिद्ध केले आहे की भारतीय रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर राष्ट्रनिर्मिती, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक जागृतीचे प्रभावी साधन आहे.
1: श्रोते हो, जनगणमन हे भारताचं राष्ट्रगीत आहे तर वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान वंदे मातरम हे गीत क्रांतिकारकांचं मुख्य घोषवाक्य आणि प्रेरणास्थान बनलं होतं. ब्रिटिश राजवटीत वंदे मातरम या दोनच शब्दांनी देशवासियांच्या हृदयात गुलामगिरीविरुद्ध लढ्याची आग पेटवली. वंदे मातरम गीताची निर्मिती आणि त्याच्याशी निगडीत इतिहास जाणून घेऊया सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या संस्कृती शिक्षण शाळेचे प्रभारी संचालक डॉ गौरव गाडगीळ यांच्याकडून.
2: वंदे मातरम या काव्याला 150 वर्ष पूर्ण झाली. हे काव्य जरी 1875 सुमारास लिहिलं असलं तरी याला प्रसिद्धी मिळाली बंकिमचंद्रांच्या कादंबरी आनंद मठ च्या माध्यमातून. त्या काळी साक्षरता कमी असल्या कारणामुळे हे काव्य एका विशिष्ट समाजापर्यंत सीमित राहिलं. त्याला लोकप्रसिद्धी मिळावी आणि देशप्रेमाची भावना व सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उदय व्हावा या कल्पनेंनी गुरुदेव रवींद्रनाथ टगोरांनी या काव्याला देश रागात चाल लावली व याचं सादरीकरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्त्या अधिवेशनात 1896 केलं. गंमत म्हणजे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष रहीमतुल्ला सयानी होते. रहीमतुल्ला सयानी यांचे नातू म्हणजे प्रसिद्ध आकाशवाणी प्रसारक अमीन सयानी. जेव्हा बंगालची फाळणी करण्यात आली, साल होतं 1905, तेव्हा बंगालच्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन हे ठरवलं की या फाळणीचा विरोध करणं आवश्यक आहे आणि या इंग्रजी निर्णयाचा आणि फाळणीचा विरोध हा केवळ पत्रांच्या माध्यमातून न करता एका आंदोलनाच्या माध्यमातून करणं हे अत्यंत गरजेचं आहे. काळ आणि वेळ बदललेली आहे आणि याच एक नाव जे होतं ते होतं गुरुदेव रवींद्रनाथ टगोर यांचं. टगोरांनी इतर बंगाली नेत्यांबरोबर या फाळणीचा विरोध करायचं ठरवलं. आत्मशक्ती, स्वदेशी आणि देश प्रेमासाठी गोळा झालेल्या या तमाम मंडळींनी एक मत ठरवलं की आपल्या राष्ट्रवादी विचारधारेचा पाया ही आपली संस्कृती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या आंदोलनाची घोषणा वंदे मातरमनी झाली. अरबिंदो घोषांनी म्हटलं की वंदे मातरम ही केवळ एक घोषणा किंवा घोषवाक्य नसून हा एक राष्ट्रमंत्र आहे. पुढे अरबिंदो घोष वंदे मातरम या सुप्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करत होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि देशासाठी आपलं सर्वस्व समर्पण करण्याची प्रेरणा देत असत. जेव्हा देशात वंदे मातरमचा मंत्र हा विभिन्न ठिकाणी म्हटला जात होता तेव्हा वंदे मातरमला जागतिक स्तरावर नेण्याचं काम हे मॅडम भिकाजी कामांनी केलं. वर्ल्ड सोशलिस्ट कॉन्फरन्सची स्टुटगार्डला 1908 संपन्न झाली होती तेव्हा भारतीय तिरंगा त्यांनी फडकावला आणि त्या तिरंग्याच्या केंद्रस्थानी जे शब्द होते ते शब्द होते वंदे मातरम. पुढे गांधींच्या काळात सुद्धा वंदे मातरमचं घोषवाक्य प्रयोगात राहिलं पण 1930 त्याचा विरोध हा मुस्लिम लीगच्या नेतृत्वाकडनं झाला. सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीत आणि रवींद्रनाथ टगोरांच्या सल्ल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने वंदे मातरम गीताची पहिली 2 कडवी स्वीकारली. जसं जसं स्वातंत्र्य जवळ यायला लागलं तसं तसं लोकभावनांना एक नवीन दिशा मिळायला लागली. 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंचं सुप्रसिद्ध भाषण सगळ्यांना ठाऊक आहे. पण खूप कमी लोकांना माहिती असेल की त्या भाषणा अगोदर सुचेता कृपलानींनी वंदे

वंदे मातरम हे गायलं होतं आणि त्या अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमनीच झाली होती. एवढंच नाही तर 15 ऑगस्ट 1947 पहाटे आकाशवाणीने भारत राष्ट्राच्या स्वतंत्रतेची सुरुवात पंडित ओमकारनाथ ठाकूरांनी संपूर्ण वंदे मातरम या गीताने केली. ज्या वंदे मातरमनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली, जे वंदे मातरम हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा

0: वंदे मातरम हे गीत उच्च संस्कृतमय बंगाली भाषेतच लिहिलेलं आहे. मुंबईतल्या एका नाट्यसंस्थेनं माता भूमी ही वंदे मातरम हे संस्कृत नाटक यानिमित्त सादर केलं. यामागची संकल्पना आणि सादरीकरण याविषयी सांगतायत संस्कृतचे प्राध्यापक आणि नाट्यकृतीचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर प्रसाद भिडे.
1: भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि संगीत नाटक अकादमी यांच्यातर्फे 15 जुलै 2026 देशभरात 150 वेगवेगळ्या ठिकाणी वंदे मातरम या गीताच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रस्तुती झाल्या आणि त्यात संस्कृत भाषेत एक नाट्य प्रस्तुती करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. यासाठी तयार असलेली नाट्यसंहिता कुठे मिळाली नाही, त्यामुळे नवीन नाट्यसंहिता लिहिण्याची आवश्यकता होती. आणि दुसरं म्हणजे संस्कृत रंगमंचावरती नवनवीन आजच्या काळानुरूप प्रयोग झाले पाहिजेत असा सुद्धा माझा विचार असल्यामुळे मुद्दाम एक नवीन नाट्यसंहिता लिहिली. वंदे मातरम या गीताचा इतिहास जेव्हा मी ऐकला तेव्हा मला त्यात दोन गोष्टी जाणवल्या. त्यातली पहिली गोष्ट अशी की नाटकाचा जो नायक असतो त्याचा जसा एक प्रवास असतो कथानकात, तसा वंदे मातरम या गीताचा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एक प्रवास आहे. त्यामुळे एक नाट्यकथा अशी लिहिता येऊ शकते ज्यात वंदे मातरम हे गीत हाच नायक आहे. दुसरी गोष्ट अशी की वंदे मातरमच्या संदर्भात ज्या घटना घडल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, नाट्यशास्त्राच्या परिभाषेत आपण त्यांना नाट्य छलित म्हणू शकतो अशा प्रकारच्या त्या घटना आहेत. म्हणजे अत्यंत अनपेक्षित असा काहीतरी एखादा ट्विस्ट येणे, तसे ट्विस्ट मी हेरले त्या सगळ्या इतिहासातले. आणि त्या अनुषंगाने नाट्यशास्त्रात जसे एपिसोड्स केले जातात एखाद्या कथानकाचे, तसे एपिसोड्स तयार केले. आता हे सगळे एपिसोड्स तयार केल्यानंतर वंदे मातरम या गीताचा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीशी असलेला सांधा आणि त्याचा वर्तमानाशी असलेला सांधा हे या कथावस्तूत यावेत असं मला वाटलं. त्या दृष्टीने आपल्या वैदिक साहित्यामध्ये भूमी ही आपली माता आहे आणि मनुष्य हा तिचा पुत्र आहे असे जे वेगवेगळे संदर्भ आहेत ते सगळे संदर्भ शोधले आणि एका प्रास्ताविकासारखे या कथानकाला जोडले. त्यातून एक सूत्रधार हे पात्र तयार झालं, जो सूत्रधार आपल्याला वैदिक काळात नेऊन आधी मुळात बसवतो आणि तिथून तो स्वातंत्र्य समरापर्यंत आणतो त्याच्या निवेदनाच्या माध्यमातून. एक भाण अशा प्रकारचं उपरूपक असतं ज्यात एकच निवेदक एक गोष्ट सांगत जातो, तसा या नाटकामध्ये एक निवेदक एक गोष्ट सांगत जातो आणि ती गोष्ट सांगता सांगता तो काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती थांबतो आणि तिथे असलेल्या पात्रांशी बोलतो. म्हणजे तो कधी अथर्ववेदातल्या ऋषीशी बोलतो, कधी रवींद्रनाथ ठाकूरांशी बोलतो, कधी अरविंद घोष यांच्याशी बोलतो, कधी सुचेता कृपलानी बोलतो. अशा पद्धतीने त्यात नाट्य आणलं आणि त्यातून एक अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारची अशी वंदे मातरमशी संबंधित नवीन नाट्यरचना नवीन नाट्यसंहिता लिहिली. त्याची प्रस्तुती करण्यासाठी म्हणून सुद्धा पुन्हा एकदा आपली नाट्यशास्त्राची जी परंपरा आहे तिचा आधार घेतला. नाट्यशास्त्र असं म्हणतं की गीतम शय्या ही नाट्यस्य, म्हणजे संगीत हा कुठल्याही प्रस्तुतीचा आधार असतो असं नाट्यशास्त्र सांगतं. त्यामुळे जे एपिसोड्स लिहिले होते ते सगळे एपिसोड्स हे संगीताच्या माध्यमातून जोडले. संगीत म्हणजे काय तर वंदे मातरमचीच वेगवेगळी कडवी वेगवेगळ्या रागांमध्ये बांधली आणि नुपूर गाडगे यांनी ती अतिशय समर्थपणे सादर सुद्धा केली. ते करत असताना पुन्हा एकदा इतिहासाशी प्रामाणिक राहिलो की रवींद्रनाथ ठाकूरांनी जे वंदे मातरम प्रस्तुत केलं होतं ते देश रागात होतं. त्यानंतर नभोवाणीवरून 15 ऑगस्ट 1947 पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी जे वंदे मातरम प्रस्तुत केलं होतं ते काफी रागात होतं. ते राग आम्ही तिथे तिथे ठेवले आणि मग संकेतानुसार शेवट करत असताना जे शेवटचं कडवं आहे ते मुद्दाम भैरवीत ठेवलं. त्यामुळे लोकांना एक नाटक आपण बघितलंय याचा आनंद मिळाला. अशा पद्धतीने त्या नाटकाची रचना करत असताना विचार मी केला होता. आम्हाला मुळात अतिशय कमी वेळ मिळाला होता पण तो कमी वेळ मिळाल्यामुळे असेल बहुधा, पण आमच्याकडून एक चांगलं काम घडलं.
0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 26 आषाढ शके 1948 अर्थात 17 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो आज माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया पॉली हाऊस मधील काकडी लागवड याविषयी वैष्णवी डोळस यांची मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आज ऐकूयात पॉली हाऊस मधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, काकडी हे एक महत्वाचं भाजीपाला पीक असून त्याला वर्षभर चांगली बाजारपेठ उपलब्ध असते. ताजी काकडी, सॅलेड तसंच विविध खाद्यपदार्थांमध्ये तिचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, त्यामुळे या पिकाला नेहमीच चांगली मागणी असते. पारंपरिक पद्धतीनं खुल्या शेतात काकडीची लागवड केली जाते, मात्र हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टी, गारपीट, जास्त तापमान, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत पॉलीहाऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी पर्याय ठरला आहे. पॉलीहाऊस म्हणजे प्लास्टिक फिल्मनं आच्छादित केलेली संरक्षित शेतीची एक प्रगत पद्धत होय. संरक्षित शेती ही आधुनिक कृषी तंत्रज्ञानातील एक महत्वपूर्ण संकल्पना असून तिच्या माध्यमातून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं तापमान, आर्द्रता, प्रकाश, फर्टिगेशन तसंच सिंचनाचे प्रभावी नियंत्रण करता येतं. त्यामुळं वर्षभर उच्च गुणवत्तेच्या भाजीपाला पिकांचं उत्पादन घेणं यात शक्य होतं. पॉलीहाऊसमध्ये काकडी हे सर्वाधिक यशस्वीपणे लागवड केलं जाणारं पीक असून कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारं आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक म्हणून ओळखलं जातं. या तंत्रज्ञानामुळं उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि बाजारपेठेत उत्पादनाला चांगला दर मिळतो. तर जाणून घेऊया पॉलीहाऊसमध्ये काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम. डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम या सहाय्यक प्राध्यापिका आहेत उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आज आपल्या शेतकरी बांधवांना आपण पॉलीहाऊस मधील

0: घेतल्या जाणाऱ्या काकडी लागवड या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की काकडी पिकासाठी हवामान आणि जमीन ही कशी असावी?
1: तर सर्वप्रथम काकडी हे उष्ण हवामानातील पीक आहे. काकडीच्या यशस्वी उत्पादनासाठी आपल्याला जे दिवसाचं तापमान लागणार आहे ते शक्यतो 22 ते 28 डिग्री सेल्सिअस असावं आणि रात्रीचं जे तापमान लागणार आहे ते 18 ते 20 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणे अनुकूल ठरते.
0: बर,
1: नियंत्रित वातावरणामुळे झाडांची वाढ, फुलधारणा आणि फळधारणा चांगली होते. अतिथंडी किंवा अतिउष्ण तापमानाचा पिकाच्या वाढीवरती आणि उत्पादनावरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर तापमान कमी असेल तर झाडांची वाढ मंदावते.
0: बर,
1: तर 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर तापमान जास्त असेल तर काकडीची फुले गळू शकतात आणि फळांमध्ये कडवटपणा देखील येऊ शकतो.
0: अच्छा,
1: तर जमीन म्हणाल तर जमीन जी आहे ती चांगला निचरा होणारी असावी, भुसभुशीत असावी, जमीन सुपीक असावी आणि त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांनी ती जमीन समृद्ध असावी.
0: अच्छा,
1: जमीन निवडताना आपण मध्यम ते हलक्या प्रकाराची किंवा लालसर गाळाची जमीन अधिक उपयुक्त मानली जाते. जमिनीचा सामू जो आहे तो 6 ते 7.5 दरम्यान असावा. शक्यतो पाणी साचणारी अतिशारयुक्त किंवा अति आम्लयुक्त जमीन टाळावी, कारण त्यामुळे मुळांची वाढ खुंटून रोगांचा प्रादुर्भाव जो असतो तो वाढू शकतो. लागवडीपूर्वी सेंद्रिय खते अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास पीक निरोगी राहते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
0: अच्छा, म्हणजे नियंत्रित वातावरणामध्ये जर का आपण हे पीक घेतलं तर आपल्याला उत्पादनाची गुणवत्ता पण मिळते आणि उत्पादनात वाढ देखील दिसून येते. पॉलीहाऊसमध्ये जेव्हा आपण काकडी घेणार आहोत तर त्यासाठी योग्य वाणाची निवड देखील फार महत्वाची आहे. तर पॉलीहाऊसमध्ये घेतल्या जाणाऱ्या काकडीच्या लागवडीसाठी योग्य वाणाची निवड ही कशी करावी?
1: पॉलीहाऊसवरील प्लास्टिक फिल्म आणि कीटक प्रतिबंधक जाळीमुळे मधमाशा किंवा इतर परागीकरण करणारे जे कीटक असतात ते आतमध्ये प्रवेश करू शकत नाही.
0: बर,
1: परिणामी पार्थेनोकार्पिक नसलेल्या जातींमध्ये योग्य परागीकरण होत नसल्याने फळे जी लागतात काकडीला ते विकृत होतात.
0: बर,
1: किंवा अपेक्षित फळधारणा होत नाही. तर अशा वेळी पॉलीहाऊसमध्ये काकडी लागवडीसाठी प्रामुख्याने पार्थेनोकार्पिक संकरित वाणांची आपण निवड करतो.
0: बर,
1: या जातींमध्ये जी फळधारणा होते ती परागीकरणाशिवाय होते.
0: अच्छा,
1: आणि त्यामुळे त्यांची जी फळं असतात त्यामध्ये बिया नसतात आणि एक समान दर्जाचे आपल्याला फळे मिळतात. तर वाण निवडताना आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणजे प्रत्येक पेरावरती आपल्याला एक फळ देणारं वाण हवंय की प्रत्येक पेरावरती आपल्याला अनेक फळं देणारं वाण हवंय हेही आपण ठरवायचं आहे प्रथम.
0: बर,
1: तर वाणांची निवड करताना त्यांची उत्पादन क्षमता, रोग व किडीविरुद्ध प्रतिकार शक्ती, फळांचा आकार, रंग, गुणवत्ता तसंच बाजारपेठेत त्यांची काय मागणी आहे या गोष्टींचाही आपण विचार करायला हवा.
0: अच्छा,
1: पॉलीहाऊस लागवडीसाठी जे मार्केटमध्ये वाण सुद्धा आहेत त्यामध्ये मल्टीस्टार, हिल्टन, कियान, इस्माईल, किंग स्टार, कॅप्टन स्टार, सिल्वर क्राऊन, फिएस्टा या संकरित वाणांचीही आपण निवड करू शकतो.
0: अच्छा, या वाणांना आता जरा जास्त मागणी आहे असं आपण या ठिकाणी नमूद करत आहात. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की पॉलीहाऊस मधील बेड तयार करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत?
1: सर्वप्रथम जेव्हा आपण पॉलीहाऊस मध्ये बेड तयार करणार आहोत त्यासाठी जी आपण माती निवड करणार आहोत त्या मातीचे सर्वप्रथम आपण निर्जंतुकीकरण करणे खूप गरजेचे आहे. निर्जंतुकीकरण केल्यामुळे मातीजन्य रोग व कीटकांचा प्रादुर्भाव जो असेल तो कमी होण्यास मदत होते.
0: बर,
1: निर्जंतुकीकरणासाठी आपण सॉइल सॉलरायझेशन करू शकतो किंवा काही केमिकल्स असतात त्याचाही आपण वापर करून निर्जंतुकीकरण करू शकतो. त्यामध्ये फॉर्मॅलिन, मिथाइल ब्रोमाइड या केमिकल्सचा आपण वापर करू शकतो.
0: अच्छा,
1: काकडी लागवडीसाठी आपण पॉलीहाऊसमध्ये गादी वाफे तयार करायचा आहेत.
0: हो,
1: तर या गादी वाफ्यांसाठी जी जमीन असणार आहे तिचा निचरा चांगला होणारी जमीन आपण निवडायची आहे. गादी वाफ्यावरती काकडी लावल्यामुळे मुळांची वाढ जी असते ती जोमदार होते आणि पाणी व अन्नद्रव्यांचे कार्यक्षम व्यवस्थापन आपल्याला करता येते. सामान्यतः जे आपण गादी वाफे बनवणार आहोत त्याची रुंदी जी आहे ती 1 मीटर असावी, त्याची उंची जी आहे ती 20 ते 30 सेंटीमीटर असावी आणि त्याची लांबी जी असेल ती आपल्याकडे उपलब्ध जागेनुसार आपण ठरवू शकतो.
0: बर,
1: हे जे आपण 2 गादी वाफे बनवणार आहोत 2 गादी वाफ्यांमध्ये साधारणतः आपल्याला 50 सेंटीमीटर

0: मीटर एवढं अंतर ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्याला जी मशागतीचे कामं करायचे आहेत ते आपल्याला सुलभ होतील.
1: अच्छा.
0: गादे वाफे तयार करताना जमिनीमध्ये आपल्याला चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत तसेच इतर सेंद्रिय पदार्थ आपण योग्य प्रमाणात मिसळावायचे आहेत. यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारेल तसेच मुळांच्या वाढीस पोषक वातावरणही निर्माण होईल. त्यानंतर गादी वाफ्यांवरती आपण ठिबक सिंचन प्रणाली बसवावी. ठिबक सिंचनामुळे पिकांना आवश्यक तेवढेच पाणी आणि विद्राव्य खते थेट मुळांजवळ देता येतात. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि अन्नद्रव्यांचाही कार्यक्षम वापर होतो. ठिबक लाईन बसवल्यानंतर बेडवरती आपण सिल्वर ब्लॅक किंवा काळ्या रंगाचा प्लास्टिक मल्चिंगचा पेपर अंथरून घ्यायचा आहे. मल्चिंगमुळे तणांचे नियंत्रण होते आणि जमिनीतील आर्द्रताही टिकून राहते. मातीचे तापमान संतुलित राहते आणि फळांची गुणवत्ताही सुधारते.
1: अच्छा. पॉलीहाऊस मध्ये जेव्हा गादी वाफा तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. जसं आपण म्हणाला तसं मातीची निवडच फार महत्वाची आहे. त्यानंतर त्या गादी वाफ्याचं अंतर, उंची आणि रुंदी ह्या देखील प्रमाणात असले पाहिजे. आणि मशागतीची कामं आपल्याला करता येईल अशा पद्धतीने हे गादी वाफे आपले तयार केले गेले पाहिजे. ठिबक सिंचन प्रणाली जर का आपण बसवणार असू तर त्यासाठी देखील आपल्याला नियोजनबद्ध असं काम या ठिकाणी करायचं आहे. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की रोपवाटिका व्यवस्थापन आणि पुनर्लागवड या दोन्ही गोष्टी आपल्याला या काकडी लागवडीमध्ये करायच्या आहेत, तर हे कसं केलं पाहिजे?
0: जेव्हा आपल्याला कुठलेही पीक लावायचं असेल त्याच्या लागवडीसाठी आपण प्रथम निरोगी व जोमदार रोपे तयार करणे अत्यंत महत्वाचं असते. तर जेव्हा आपल्याला काकडीची रोपे तयार करायची आहेत त्यासाठी आपण कोकोपीट आणि सेंद्रिय खत वापरून भरलेल्या प्रोट्रेमध्ये बिया लावायचा आहे. बिया लावताना प्रत्येक कप्प्यामध्ये आपण एक बी लावायचे आहे. जेव्हा तापमान 25 ते 28 डिग्री सेल्सिअस एवढं असते तेव्हा साधारणपणे 3 ते 4 दिवसांमध्ये बिया रुजतात. त्यापेक्षा कमी तापमान जर असेल तर उगवण क्षमता जी असते बियांची ती मंदावते आणि रोपे देखील असमान उगवतात. जेव्हा रोपांना 2 ते 3 खरे पानं येतात त्यावेळी ती रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात. साधारणपणे बी लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनंतर रोपे लागवडीसाठी तयार होतात.
1: बर,
0: आता ही तयार झालेली रोपे आपण बनवलेल्या गादी वाफ्यांवरती आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर लावताना आपण दोन रोपांमधील अंतर 50 ते 60 सेंटीमीटर एवढे ठेवायचे आहे.
1: बर,
0: त्यामुळे झाडांना पुरेशी हवा आणि प्रकाश मिळतो.
1: अच्छा.
0: किंवा आपण गादी वाफ्यावरती 2 ओळींची नागमोडी पद्धत देखील वापरू शकतो. प्रत्येक वाफ्यावरती आपण 2 ओळींमध्ये 1 रोप 1 आड 1 असे लावून घेतो. या पद्धतीमध्ये रोपांमध्ये आपण 40 ते 50 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवतो. या पद्धतीने जर आपण रोपे लावले तर प्रति एकर सुमारे 10,800 रोपे बसतात.
1: बर,
0: पुनर्लागवड करताना रोपांना धक्का बसू नये म्हणून आपण शक्यतो संध्याकाळी किंवा ढगाळ दिवशी त्यांची पुनर्लागवड करतो.
1: अच्छा.
0: लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यायचं आहे. अशा दर्जेदार रोपांच्या लागवडीमुळे पिकाची सुरुवातीची वाढ जी आहे ती चांगली होईल आणि अधिक उत्पादन मिळण्यास आपल्याला मदत होईल.
1: बर, म्हणजे रोपवाटिका व्यवस्थापन सुरुवातीला करायचं आहे आणि जेव्हा या रोपांना 2 ते 3 खरी पाने येतील त्यावेळी त्याची पुनर्लागवड करणार आहोत. आणि ही पुनर्लागवड करताना देखील आपण काळजी घेणार आहोत. त्याचं अंतर 50 ते 60 सेंटीमीटर असलं पाहिजे. 2 ओळींमध्ये अंतर असलं पाहिजे. नागमोडी पद्धतीचा वापर करणार असू तर 1 आड 1 सरीचा वापर करणार आहोत. आणि रोपांमध्ये 40 ते 50 सेंटीमीटर अंतर ठेवून प्रति एकर सुमारे 10,800 रोपं आपल्याला यासाठी आवश्यक आहेत. मॅडम, जेव्हा आपण पॉलीहाऊसमध्ये काकडीची लागवड करणार आहोत त्यावेळेला त्याचं पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींचं महत्व फार वेगळं येतं, तर हे कशा पद्धतीने याचं नियोजन करावं पाणी आणि खताचं व्यवस्थापनाचं?
0: सर्वात प्रथम तर आपण पुनर्लागवड केल्यानंतर जे सुरुवातीचे काही दिवस असतील तेव्हा आपण हलके पाणी द्यावे. पिकाच्या वाढीच्या, फुलोरा किंवा फळधारणेच्या अवस्थेमध्ये पाण्याची गरज ही वाढत असते. त्यामुळे हवामान, जमिनीतील ओलावा आणि पिकाची अवस्था लक्षात घेऊन आपण पाण्याचे नियोजन करावे. खरीप हंगामामध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे अतिरिक्त सिंचन टाळावे, तर उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार दररोज सिंचन द्यावे. सामान्यतः काकडी या पिकाला दररोज सुमारे 1 लिटर एवढे पाणी लागते. लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट मिसळावे. खत व्यवस्थापनासाठी पाण्यात विरघळणारी खते ठिबक

0: द्वारे म्हणजेच फर्टिगेशन मेथडने द्यावेत. पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये त्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा संतुलित पुरवठा करणे आवश्यक असते. सुरुवातीच्या वाढीच्या काळात नायट्रोजनयुक्त खते, फुलोरेच्या काळात फॉस्फरस आणि फळधारणेच्या काळात पोटॅश खते अधिक प्रमाणात द्यावीत. याशिवाय कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट तसेच झिंक, बोरॉन यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये वेळोवेळी ठिबक किंवा फवारणीद्वारे द्यावीत. कॅल्शियम आणि बोरॉन यांचा योग्य वापर केल्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते आणि फळांची जी विकृती असते ती कमी होते.
1: अच्छा, म्हणजे पाणी आणि खत व्यवस्थापनामध्ये काटेकोर पद्धतीने जर का आपण नियोजन केलं तर आपल्याला फळधारणा व्यवस्थित करता येते आणि त्यातनं उत्पादन देखील चांगलं घेता येतं. काकडीचा वेल जो आहे हा पॉलीहाऊस मध्ये कसा वाढतो, त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि वेलातनं मिळणारं जे उत्पादन आहे ते आपण कसं व्यवस्थित करू शकू याविषयी आपण काय सांगाल?
0: काकडी या पिकाची वाढ अतिशय झपाट्याने होत असल्यामुळे एकदा ती रोपे चांगली रुजल्यानंतर त्याची वाढ दररोज अनेक सेंटीमीटर पर्यंत होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी वेलींचे ट्रेनिंग किंवा छाटणी म्हणजेच प्रुनिंग करणे अत्यंत आवश्यक असते. ही कामे वेळेवर न केल्यास पिकामध्ये दाट पर्णछत्र तयार होते. परिणामी पिकामध्ये हवेचा योग्य संचार होत नाही, सूर्यप्रकाश झाडाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचत नाही आणि फळांची वाढ तसेच गुणवत्ता असमान राहते.
1: अच्छा,
0: याशिवाय जास्त आर्द्रता त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
1: अच्छा, आपण जे म्हणालात आता की वेळोवेळी आपल्याला काकडीच्या वेलांचे ट्रेनिंग आणि छाटणी करणं फार आवश्यक आहे, तर हे कसं केलं जातं?
0: तर लागवडीनंतर प्रत्येक रोपाला GI वायर किंवा नायलॉनच्या दोरीच्या साह्याने आधार दिला जातो आणि हे जे वेल असतात ते वर चढवले जातात.
1: बर,
0: साधारणपणे लागवडीनंतर 20-25 दिवसांनी काकडीची जी वेल आहे ती हलक्या हाताने दोरीभोवती गुंडाळली जाते. वेल जशी जशी वाढत जाते तशी तशी ती नियमितपणे दोरीला गुंडाळत राहावी. यामुळे झाडाची वाढ सरळ आणि सुदृढ होते.
1: बर,
0: तसेच प्रकाशाचा योग्य वापर होतो आणि फळांची तोडणी तसेच इतर व्यवस्थापनाची कामे सुलभ होतात.
1: अच्छा,
0: रोपाच्या खालच्या भागातील जी साधारणपणे 2-3 पेरापर्यंत येणारी सर्व बाजूच्या फांद्या किंवा फुले असतील किंवा लहान फळे असतील ते आपण काढून टाकायचे आहेत.
1: अच्छा,
0: त्यामुळे झाडाची ऊर्जा मुख्य खोडाच्या वाढीसाठी वापरली जाते आणि मुख्य खोड जे आहे ते अधिक मजबूत बनते, निरोगी आणि जोमदार होते. त्यानंतर वाढीच्या अवस्थेत शाखीय वाढ किंवा फळधारणा यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी बाजूच्या फांद्यांचे नियमित व्यवस्थापन करावे, तसेच गरजेनुसार त्यांची छाटणी देखील करावी. यामुळे पिकामध्ये हवेचा योग्य संचार राहतो, त्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि दर्जेदार उत्पादन मिळते.
1: बर,
0: काकडीचे जे वेल आहेत त्याच्या जे खालची जुनी किंवा पिवळी पानं असतील किंवा रोगग्रस्त पाने असतील ती आपण नियमितपणे काढून टाकावीत.
1: बर मॅडम, पॉलीहाऊस मध्ये काकडी पिकात कोणकोणत्या प्रमुख किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं नियंत्रण आपण कसं मिळवू शकतो याविषयी आपण काय सांगाल?
0: पॉलीहाऊस मध्ये आपण किडीचे नियंत्रण करण्यासाठी कीटक प्रतिबंधक जाळीचा वापर करतो. या जाळीचा वापर केल्यामुळे पॉलीहाऊस मध्ये कीटकांचा जो प्रवेश असतो तो कमी होतो. त्यामुळे मोकळ्या शेतापेक्षा किडींचा जो प्रादुर्भाव असतो पॉलीहाऊस मध्ये तो कमी दिसून येतो. तर काकडी या पिकात मुख्यतः मावा, पांढरी माशी, थ्रिप्स आणि लाल कोळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या किडी पानांतील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने पिवळी पडतात किंवा वाकडी होतात आणि झाडांची वाढ तिथेच खुंटते.
1: बर,
0: तसेच काही किडी विषाणूजन्य रोगांचाही प्रसार करतात. या किडींच्या नियंत्रणासाठी पॉलीहाऊस मध्ये प्रति 1000 चौरस मीटर या क्षेत्रामध्ये आपण 20-25 पिवळे आणि निळे चिकट सापळे लावावेत. योग्य कीटकनाशकांची योग्य त्या वेळी फवारणी करावी. रोगांमध्ये पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, मूळकूज, कॉलर रॉट आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव विशेषतः जास्त आर्द्रता आणि अपुऱ्या वायुप्रवाहामुळे आढळतो. भुरी रोगात पानांवरती पांढऱ्या चूर्णासारखा थर दिसून येतो, तर डाउनी मिल्ड्यू या रोगामध्ये पानांवरती पिवळसर ठिपके व खालच्या बाजूस करड्या रंगाची बुरशी दिसून येते. तसेच मूळकूज या रोगामध्ये झाडे अचानक कोमेजून मरू शकतात.
1: अच्छा,
0: या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी आपण बुरशीनाशकांचा वापर करावा.

0: तसेच या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी पॉलीहाऊसमध्ये योग्य वायुप्रवाह राखावा. आर्द्रता आपण 70 ते 80% जास्त होऊ देऊ नये आणि अतिरिक्त सिंचन टाळावे.
1: अच्छा.
0: रोगग्रस्त पाने, फांद्या किंवा झाडे त्वरित काढून नष्ट करावेत. पिकामध्ये योग्य अंतर राखणे, वेल व्यवस्थापन करणे आणि संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीनुसार योग्य बुरशीनाशकांची फवारणी करावी.
1: अच्छा, म्हणजे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आधी आपण थोडी काळजी घ्यावी, आणि जर का हा प्रादुर्भाव दिसून आला तर वेगवेगळे जे आता आपण फवारणी सांगितले त्या फवारणीचा उपयोग करता येईल. आणि मुख्य म्हणजे पॉलीहाऊस मध्ये नियंत्रणाचे उपाय करावेत जेणेकरून कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की पॉलीहाऊस मधील काकडी पिकाची काढणी कधी सुरू होते आणि उत्पादन आपल्याला किती मिळतं?
0: काकडी या पिकाची पहिली काढणी साधारणपणे लागवडीनंतर 35 ते 45 दिवसांनी सुरू होते. फळे बाजारपेठेच्या मागणीनुसार 18 ते 22 सेंटीमीटर लांबीची आणि आकर्षक हिरव्या रंगाची असताना काढणी करावी.
1: अच्छा.
0: फळे जास्त दिवस झाडावर ठेवू नयेत, कारण त्यामुळे नवीन फळधारणेवरती परिणाम होऊ शकतो. दररोज किंवा जास्तीत जास्त दर 2 ते 3 दिवसांनी नियमित काढणी करणे आवश्यक असते. नियमित काढणीमुळे नवीन फळांची वाढ आणि फळधारणा चांगली होते, तसेच फळांची गुणवत्ता देखील टिकून राहते. काढणी करताना आपण सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणातच करावी.
1: अच्छा.
0: योग्य वाणाची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन आणि कीड तसेच रोग नियंत्रण यांचा अवलंब केल्यास एका झाडापासून साधारणतः आपल्याला 8 ते 10 किलो एवढे उत्पादन मिळू शकते. यानुसार साधारणपणे आपल्याला एका एकर क्षेत्रामधून 40 टनांपर्यंत दर्जेदार असे काकडीचे उत्पादन मिळू शकते. त्यामुळे पॉलीहाऊस मधील काकडी लागवड ही कमी कालावधीत अधिक उत्पादन आणि चांगला आर्थिक परतावा देणारे फायदेशीर पीक मानले जाते.
1: अच्छा, छान. म्हणजे पॉलीहाऊस मध्ये जर का आपण पीक घेतलं काकडीचं तर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. शेवटचा प्रश्न असा आहे मॅडम की काकडीची काढणी नंतरची हाताळणी कशी करावी आणि त्यासाठी काही विशेष काळजी आपण घेतली पाहिजे का?
0: काकडीची काढणी झाल्यानंतर त्याची आकार व गुणवत्तेनुसार प्रतवारी करावी.
1: बर.
0: नंतर फळांची वाहतूक व साठवण करण्यासाठी हवेशीर प्लास्टिक क्रेट्सचा वापर करावा. गोणीच्या पिशव्यांचा वापर शक्यतो टाळावा, त्यामुळे फळांना इजा होऊन गुणवत्ता कमी होते. सामान्य तापमानात काकडी 3 ते 5 दिवस चांगली टिकते, तर 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या कोल्ड स्टोरेजला जर आपण काकडीची साठवण करणार असल तर ते 10 ते 14 दिवस साठवता येते.
1: अच्छा. आणि जेव्हा आपल्याला मागणी जास्त असेल बाजारात त्यावेळेला आपण आपलं हे उत्पादन विक्रीसाठी नेऊ शकतो. वा, खरंच छान. पॉलीहाऊस मध्ये काकडी लागवडीचं तंत्रज्ञानामध्ये आपण कोणकोणती काळजी घ्यावी, कशा वाणांची निवड करावी, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसं करावं, त्यानंतर वेलीचं व्यवस्थापन कसं करावं, त्यामध्ये येणाऱ्या कीड रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्यात याविषयीची अतिशय चांगली माहिती आपण दिलीत. डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. पॉलीहाऊस मधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण आलात यासाठी आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आताच आपण पॉलीहाऊस मधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात पॉलीहाऊस मधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस यांची मुलाखत ऐकली. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी.

विषयी उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 आणि दुपारी 2 ऐकूया नागरमोथा या औषधी वनस्पतीची लागवड याविषयी माहिती. त्याचबरोबर संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या प्रसारणात ऐकूया शेतकऱ्यांसाठी उपयोगी मधुमक्षिका पालन याविषयी माहिती. बरे तर श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्याच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमामध्ये याच वेळी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरूनही ऐकू शकता. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
5: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रह
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आग्रह.

0: होते हो अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला 12:00 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे.

0: पांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: यानंतर ठीक 8:05 ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2030 दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. BLOंना 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी देता येणार. आणि UKमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बर्हाम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदाची नियुक्तीचा मार्ग खुला. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते.
2: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ.
1: शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करूनच भारतात केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेच्या वैशिष्ट्यांबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
3: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं. एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ.
1: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं. यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या 2 स्थानकांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे. त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल. जपानकडून 2030 E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल. या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले. नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत गुजरातनं पहिला आणि महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर तामिळनाडू, ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो. पायाभूत सुविधा

वित्तीय परिस्थिती, बंदरांवर लागणारा कमी वेळ यामुळे गुजरातनं आघाडी घेतली आहे. संसाधनं आणि नवीन तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता या मानकांवर गुजरातला सुधारणा करण्याची संधी असल्याचं या अहवालात नमूद आहे. चांगली आर्थिक परिस्थिती, व्यवसायासाठी पोषक वातावरण, राज्याच्या ढोबळ उत्पन्नाच्या तुलनेत कमी असलेलं कर्ज, निधीच्या मोठ्या प्रमाणात असलेला ओघ या महाराष्ट्राच्या दृष्टीनं जमेच्या बाजू आहेत. महाराष्ट्रात नियामकी सुधारणा करण्याची गरज आहे असं सांगून नीती आयोगानं वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंड, आसाम आणि हिमाचल प्रदेश ही तीन राज्य आघाडीवर आहेत. केंद्रशासित प्रदेश आणि शहरांच्या श्रेणीत गोवा, दिल्ली, चंदीगड आघाडीवर आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, राजीव रंजन सिंह, के राम मोहन नायडू आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वेगाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. अजिमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुबर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेले रेल्वेचे उघडे फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहन चालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. या अपघाताबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. या दुर्घटनेनंतर गेटमनला अटक करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. युनायटेड किंगडमच्या सत्ताधारी मजूर पक्षाचे नेते म्हणून आज अँडी बर्नहॅम यांची निवड झाली आहे. सध्याचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राजे चार्ल्स पुढच्या आठवड्यात बर्नहॅम यांना प्रधानमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यास निमंत्रित करतील. ते UKचे गेल्या दशकभरातले 7वे प्रधानमंत्री असतील. अमेरिकेने आज सकाळपासून इराणच्या बंदरांवर, पुलांवर आणि विद्युत सुविधांवर मोठे हल्ले केले. इराणनेही आखातातल्या अमेरिकेच्या मित्रदेशांवर हवाई हल्ले केले. यात युद्धविरामासाठी मध्यस्थ असलेल्या कतारचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये कुवेतमधल्या जलशुद्धीकरण आणि वीज उत्पादन प्रकल्पाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. इराण विरुद्ध अमेरिका जिंकत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांवर बोलताना केला. अमेरिकेच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल आणि होर्मुझची सामुद्रधुनी खोली होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 20 जणींच्या संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. मिडफिल्डर सलीमा टेटे हिला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर गोलरक्षणाची जबाबदारी सविता बिचुदेवी खारीबाम या दोघींकडे आहे. जपानमध्ये टोकियो इथे सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉक ओव्हर मिळाला आहे.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2023 दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. बीएलओंना 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी देता येणार. आणि UK सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बरहॅम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदी नियुक्तीचा मार्ग खुला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरूनही ऐकत आहात. त्याचप्रमाणे हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये भावेश कोंटागळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही पारंपरिक लोकगीतं ऐकूया.

श्रोते हो, आत्ताच आपण मनोज कोटांगले, भावेश कोटांगले आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही पारंपरिक लोकगीतं ऐकली. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची. हा कार्यक्रम इथेच आता समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण हे कार्यक्रम ऐकत आहात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया भावधारा.

श्रद्धा परते यांची रचना गायली होती छाया वानखेडे यांनी. यानंतरचं गीत ऐकूया दशरथ राऊत यांच्याकडून. मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आहे.

आणि या गीताबरोबरच भावधारा हा संगीताचा भावसंगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून ऐकलेत. आता ठीक 9:15 समाचार संध्या, रात्री 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट